FM बँड 102.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 27 श्रावण शके 1948 18 ऑगस्ट 2024. आमच्या आजच्या प्रसारणाला सुरुवात होत आहे सभेची सुरुवात मंगलध्वनीनं.

रसिक श्रोते हो नमस्कार. आजच्या अमृतधारा या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेल्या शांता शेळकेंच्या या सुंदर अशा भूपाळीनं.

प्रभाकर कारेकर यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची अभंगरचना आपण ऐकली. भक्ती संगीताचा कार्यक्रम अमृतधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कीर्ती शिलेदार आणि रंजना पेठे यांनी गायलेलं सुंदर असं हे भक्तिगीत.

सहकाऱ्यांसमेत सुरेश वडकर यांनी गायलेले बुद्धरचन आपण ऐकले. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून भक्तिसंगीताचा कार्यक्रम अमृतधारा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हरिओम शरण यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना.

अमृतधारा हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:35 झाले आहेत. ऐकूया आजच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर ठीक 6:40 कृषी वार्ता. या अंतर्गत मत्स्य खाद्याचे प्रकार आणि पोषण मूल्ये याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा. याअंतर्गत होमिओपॅथी आणि आपलं आरोग्य याविषयी डॉक्टर रुपेश पाटील यांनी दिलेली माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर. यामध्ये पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती. 6:55 काही ठळक दिनविशेष आपण ऐकू शकाल. 7:00 साहित्यविषयक कार्यक्रम ऐशी अक्षरे रसिके. आज या कार्यक्रमात वैदिक साहित्याची विचारधारा याविषयी डॉक्टर गणेश उमाकांत थिटे यांचं चिंतन. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 अनुरूप विवाह संस्था. 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद आणि 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित केले जातील. आज सकाळी 8:15 आपण ऐकू शकाल कोल्हापूर दर्पण. 8:40 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. 10:00 आम्ही प्रसारित करू सुगम संगीत. 10:30 आपण ऐकू शकाल लोकसंगीत. 11:00 गाणं मनातलं हा फोन इन कार्यक्रम. संवादक प्रसाद देसाई. 12:00 आमच्या भगिनींसाठी कार्यक्रम वणिता मंडळ मुंबई केंद्रावरून. 1:00 वीर भारतीचे विविध कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 6:35 अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम. यामध्ये मागे वळून पाहताना याविषयी निवृत्त रेंज फॉरेस्ट ऑफिसर राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी मदालासा कानडे यांनी साधलेला संवाद ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आज यामध्ये कृषी संवाद या अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर येथील नाचणी आणि पौष्टिक तृणधान्य संशोधन प्रकल्प

0: प्रमुख डॉक्टर योगेश बन यांनी भरड धान्य याविषयी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. वेळ लक्षात घ्या, आज संध्याकाळी 7:30 आमच्या किसान वाणी या कार्यक्रमात. 7:30 संसद समीक्षा दिल्ली केंद्रावरून, 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण मुंबई केंद्रावरून, 10:30 आपण ऐकू शकाल नभोनाट्य कांतापुरम. या नभोनाट्याचा भाग पहिला, मूळ इंग्रजी लेखन डॉक्टर राजाराम, मराठी अनुवाद आणि सादरकर्ते गोविंद मोकाशी. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर पुणे मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून मराठी हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील. ही होती आमच्या आजच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.
1: श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर.
2: मानसिक आरोग्य तज्ज्ञाची मदत घ्यायची आहे परंतु कुठे जायचे हे माहीत नाही? 1-4-4-1-6 टेलिमानसला कॉल करा.
0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 6:40 झाले आहेत.
3: कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात ऐकूया मत्स्य खाद्याचे प्रकार आणि पोषण मूल्य याविषयी माहिती. आज या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा.
4: गिफ्ट टिलापिया, पंगासियस, कॅटफिश, कार्प तसंच इतर व्यावसायिक मत्स्यपालन प्रजातींसाठी तरंगणाऱ्या मत्स्यखाद्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातोय. वैज्ञानिक पद्धतीनं तयार केलेलं हे खाद्य संतुलित पोषण, कमी खाद्य अपव्यय, उत्तम जलगुणवत्ता आणि अधिक उत्पादन या सर्व बाबींमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत असून आधुनिक आणि शाश्वत मत्स्यपालनाचा अविभाज्य घटक बनलंय. मंडळी, उच्च दर्जाचं तरंगणारं मत्स्यखाद्य निवडताना त्याचे भौतिक गुणधर्म, पाण्यातील स्थिरता आणि पोषण मूल्य यांचा विचार करणं आवश्यक असतं. दर्जेदार खाद्यामुळे माशांची वाढ चांगली होते, खाद्याचा अपव्यय कमी होतो आणि पाण्याची गुणवत्ता टिकून राहते. मंडळी, याबाबतीत पेलेटचा आकार आणि गुणवत्ता यांचा विचार करता पेलेट्स एक समान आकाराचे, गुळगुळीत, मजबूत आणि भेगा किंवा तडे नसलेले असावेत. खाद्यामध्ये तुकडे किंवा चुरा शक्यतो कमी असावा, कारण जास्त प्रमाणातील चुरा पाण्यात विरघळून खाद्याचा अपव्यय वाढवतो. पाण्यातल्या स्थिरतेचा विचार करायचा झालं तर तरंगणारे पेलेट्स पाण्याच्या पृष्ठभागावर किमान 45-50 मिनिटं आपला मूळ आकार टिकवून ठेवणारे असावेत. या काळात पेलेट्स सहज विघटित होऊ नयेत, जेणेकरून मासे ते पूर्णपणे खाऊ शकतील आणि पोषक घटक पाण्यात मिसळून वाया जाणार नाहीत. तरंगणाऱ्या खाद्याची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असावी, त्यामुळे पेलेट्स पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात आणि पृष्ठभागावर किंवा मध्यम स्तरात खाद्य घेणाऱ्या माशांना सहज उपलब्ध होतात. मंडळी, माशांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यात त्यांच्या पोषणाची गरज वेगवेगळी असते, त्यामुळे त्यांचं वय, आकार आणि वाढीच्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य वापरणं आवश्यक आहे. यामुळे माशांची वाढ जलद होते, खाद्य रूपांतर गुणोत्तर सुधारतं आणि उत्पादन खर्च कमी होतो. मंडळी, माशांना योग्य प्रमाणात खाद्य देणं हे यशस्वी मत्स्यपालनाचं एक महत्वाचं तत्व आहे. आवश्यकतेपेक्षा कमी खाद्य दिलं तर माशांची वाढ खुंटते आणि जास्त खाद्य दिलं तर ते पाण्यात वाया जाऊन पाण्याची गुणवत्ता खालावू शकते आणि उत्पादन खर्चात वाढ होते. त्यामुळे माशांच्या शरीर वजनानुसार प्रजाती, खाद्याचा प्रकार आणि पालन पद्धती लक्षात घेऊन खाद्याचं प्रमाण निश्चित करणं आवश्यक ठरतं. साधारणपणे लहान आकाराच्या माशांना त्यांच्या शरीर वजनाच्या तुलनेत अधिक खाद्याची आवश्यकता असते, कारण त्यांची वाढ जलद गतीनं होत असते. माशांचा आकार वाढत गेल्यानंतर त्यांच्या शरीर वजनाच्या तुलनेत खाद्याची गरज हळूहळू कमी होत जाते. तसंच तरंगणाऱ्या खाद्याची पाचन क्षमता आणि खाद्य रूपांतर कार्यक्षमता अधिक चांगली असल्यामुळे बुडणाऱ्या खाद्याची

0: च्या तुलनेत त्याचं दैनिक प्रमाण किंचित कमी ठेवलं जातं.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण मत्स्य खाद्याचे प्रकार आणि पोषण मूल्य याविषयी माहिती ऐकली. हा होता या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.

कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्दभावे अर्पण. काही माहितीसह घडामोडींसाठी जरूर ऐका कोल्हापूर दर्पण.

0: एका गॅरेज मध्ये काम केलं होतं, त्यामध्ये ज्या गाड्या यायच्या काम त्याला पेंटिंग करण्याचं काम त्यांनी केलं, रंग बनण्याचं काम त्यांनी गाड्यांमध्ये असं केलं, तसं त्यांनी गीतांमध्ये देखील रंग भरलेले आहेत. आणि जवळपास 7 दशकांपेक्षा अधिक काळ दिग्दर्शक म्हणून म्हणा, पटकथा लेखक म्हणून, गीतकार, कवी म्हणून काम केलेलं आहे चित्रपट सृष्टीमध्ये.
1: नितांत सुंदर गाण्यांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ॲपवर.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 6:45 झाले आहेत.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: होमिओपॅथीचे प्रमुख वैशिष्ट्य सांगत असताना, होमिओपॅथीने समान लक्षणे निर्माण करणारी औषधं जर आपण दिली तर शरीरामध्ये आधीच आजाराच्या रूपाने उपस्थित असलेला आजार हा त्या औषधांच्या उपचार पद्धतीमुळे निघून जात असतो. त्याच्यामध्ये औषधे इतकी सूक्ष्म प्रमाणात असतात की ज्याला आपण असं म्हणू शकतो की ती इतकी डायल्यूट केलेली असतात की नॅनोटेक्नॉलॉजीसारखी ती काम करत असतात. तसंच होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक लक्षणांचा स्वतंत्र अभ्यास करून औषध दिले जाते. होमिओपॅथीचं हे वेगळेपण होमिओपॅथीला इतर औषधशास्त्रांपेक्षा वेगळे ठरवते. नैसर्गिक उपचारशक्ती असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढून स्वतःहून त्या प्रतिकारशक्तीला ती ताकद आणि ती चेतना मिळते, ज्याच्यामुळे आजार बरे होण्याची प्रतिक्रिया गतिमान होते. होमिओपॅथीला कुठेही साईड इफेक्ट नसल्यामुळे जनसामान्यांमध्ये ती अतिशय लोकप्रिय होत आहे. होमिओपॅथी जेव्हा कोणताही आजार किंवा पेशंट दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते तर होमिओपॅथीचा मूळ सिद्धांत असा आहे की होमिओपॅथी ट्रीट्स द पेशंट नॉट द डिसीज. म्हणजे होमिओपॅथीमध्ये आजाराचा अभ्यास केलाच जातो, परंतु त्यासोबत होमिओपॅथिक ज्या पेशंटला जो आजार असतो त्यासोबत त्याच्या स्वभावाचा, त्याच्या वर्तणुकीचा आणि त्याच्या एकंदरीत नेचरचा आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून औषध दिले जाते. त्यामुळे होमिओपॅथीची उपचार पद्धती इतरांपेक्षा वेगळी ठरते आणि त्या वेगळ्या ठरण्याच्यामुळे ती अतिशय जुनाट व असाध्य आजारही दुरुस्त करू शकते. वेगळेपण आता लोकांना समजल्यामुळे लोक होमिओपॅथीकडे खूप मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत आणि अतिशय जुने आजार जसं ॲलर्जिक रायनायटिस असेल, संधिवात असेल, अस्थमा असेल, परत

परत होणार आहे, मुतखडे असतील, कोणत्याही ॲलर्जीचे डिसीज असतील, तसेच ॲटोइम्युन डिसीजेसमध्ये पण ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. होमिओपॅथिक शास्त्राला जसा स्कोप दिवसेंदिवस वाढतो आहे त्याचं मुख्य कारण हेही असू शकतं, कारण की लोकांच्यामध्ये असलेले ताणतणाव वाढल्याच्यामुळे त्यांचे आजार वाढत आहेत. आणि होमिओपॅथीमध्ये ताणतणावांचा अभ्यास का केला जातो, कारण होमिओपॅथी ही मनाचा अभ्यास करणारी पॅथी आहे, आणि होमिओपॅथीने मनाचा अभ्यास केल्यामुळे आजच्या ताणतणावा

तो कारण होमिओपॅथी ही मनाचा अभ्यास करणारी पॅथी आहे आणि होमिओपॅथीने मनाचा अभ्यास केल्यामुळे आजच्या ताणतणावाच्या काळामध्ये ती पेशंटला रुग्णांना व सगळ्यांनाच अतिशय फायद्याची ठरते आहे. होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असल्यामुळे ताणतणावांवर तर ती काम करतेच, त्यासोबत ताणतणावांच्यामुळे निर्माण झालेल्या अनेक आजारांना दुरुस्त करण्याचं काम होमिओपॅथी करते.

0: आत्ताचा पण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्रकुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते अवश्य ऐका सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 7:40 अनुरूप युवा संस्था, 7:45 आयुष्याचा वेध आयुर्वेद, 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर, 8:40 चिंतन हा चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. 6:50 झाली आहेत.

0: एका गॅरेज मध्ये काम केलं होतं, त्यामध्ये ज्या गाड्या यायचं काम त्याला पेंटिंग करण्याचं काम त्यांनी केलं, रंग बनण्याचं काम त्यांनी गाड्यांमध्ये जसं केलं तसं त्यांनी गीतांमध्ये देखील रंग भरलेले आहेत. आणि जवळपास 7 दशकांपेक्षा अधिक काळ दिग्दर्शक म्हणून म्हणा, पटकथा लेखक म्हणून, गीतकार, कवी म्हणून काम केलेलं आहे चित्रपट सृष्टीमध्ये.
1: नितांत सुंदर गाण्यांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 7:15 वाजता खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय
2: तात्या दाड लई दुखालिया मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून खाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
4: पहिलं प्रेम आवाजावर त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस
5: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
4: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस हरिप्रिया प्लाझा राजाराम रोड कोल्हापूर.
4: फोन 940-440-8000.
6: नियंत्रण ठेवू देत आहात का? टेलिमानसला 144-16 वर कॉल करा आणि राग नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शन किंवा सूचना मिळवा.
7: माहिती मनोरंजन संगीत संवाद यांचा सुरेख संगम श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव. दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर नाव तिचं

0: आकाशवाणी कोल्हापूर।
1: श्रोतेहो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर। ऐसी अक्षरे रसिके।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण।
0: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी।

आमच्या कार्यक्रमाविषयी ग्रीवन आज संध्याकाळी 6:35 आपण ऐकू शकाल ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश. आज यामध्ये मागे वळून पाहताना याविषयी निवृत्त रेंज फॉरेस्ट ऑफिसर राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी मदालासा कानडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. संध्याकाळी 7:30 किसानवाणी या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रमांतर्गत कृषी संवाद यामध्ये विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर येथील नाचणी आणि पौष्टिक तृणधान्य संशोधन प्रकल्प प्रमुख डॉक्टर योगेश बन यांनी भरड धान्य याविषयी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. आज रात्री 10:30 मुंबई केंद्रावरून संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकू शकाल. 10:30 नभोनाट्य कातापुरम भाग पहिला, मूळ इंग्रजी लेखक डॉक्टर राजाराम, मराठी अनुवाद आणि सादरकर्ते गोविंद मोकाशे. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ऐकूया आजची काही ठळक दिनविशेष. आज 18 ऑगस्ट, थोर संगीत प्रसारक, संगीताचार्य, गायनाचार्य आणि गायक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा आज जन्मदिन. ते रामभक्त होते तसे देशभक्तही होते. वंदे मातरम हे राष्ट्रगीत प्रत्येक सभेत म्हणण्याची प्रथा त्यांनीच रूढ केली. त्यांनी 60 पेक्षा अधिक ग्रंथ निर्मिती केली. हरितक्रांतीचे, रोजगार हमीचे जनक, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा आज स्मृतिदिन. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कार्यकर्त्या, संयुक्त वाद्य संघाच्या आमसभेच्या पहिल्या महिला विजयालक्ष्मी पंडित यांचा आज जन्मदिन. 18 ऑगस्ट 1868 रोजी वातावरणातल्या हेलियमचा शोध लागला म्हणून आज हेलियम डे साजरा केला जातो. आज कवी गुलजार यांचा वाढदिवस. पखवाज वादक प्रकाश शेजवळ यांचा आज जन्मदिवस. भयकथा लेखक नारायण गोपाळ धारक यांचा आज स्मृतिदिन. नाटककार प्रल मयेकर यांचा आज स्मृतिदिन. हे होते आजचे काही ठळक दिनविशेष. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.

तुमच्या मनात तुमचे जीवन संपवण्याचे विचार येत आहात का? तुम्ही हताश आणि मार्ग शोधण्यात असमर्थ आहात? मदतीसाठी 1446 वर टेलिमानसशी संपर्क साधा.

0: कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 8:15 वाजता खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 7 वाजलेत. ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. आज यामध्ये वैदिक साहित्याची विचारधारा याविषयी डॉक्टर गणेश उमाकांत थेटे यांचं चिंतन.

वैदिक साहित्य हे फार प्राचीन आहे. तसंच ऋग्वेद हा तर जगातला सर्वात प्राचीनतम ग्रंथ आहे. याबद्दल सर्व विद्वानांचं एकमत आहे. या प्राचीनत्वामुळे इतिहासाच्या दृष्टीने जरी वैदिक साहित्याचा मोठा उपयोग होतो, तरी वैदिक साहित्याचा अर्थ कळणं याबाबतीत मात्र अनेक समस्या निर्माण होतात. पाणिनी आणि त्याचं व्याकरण यावर आधारलेली संस्कृत भाषा अभिजात संस्कृत म्हणून ओळखली जाते. या अभिजात संस्कृतचं आधीचं रूप आपल्याला वैदिक संस्कृत भाषेच्या रूपानं कळून येतं. वैदिक संस्कृत आणि अभिजात संस्कृत यामध्ये अनेक प्रकारचे बदल आपल्याला आढळून येतात. मुख्य म्हणजे वैदिक संस्कृत भाषेचं व्याकरण, त्यातील शब्दसंग्रह यामध्ये खूपच फरक जाणवतात. अभिजात संस्कृत ही मुख्यतः पंडितांची भाषा होती. याउलट वेदकाळात संस्कृत ही अनेक प्रकारच्या लोकांची भाषा असावी असं अनुमान काढायला जागा आहे. जेव्हा विविध प्रकारचे लोक एखादी भाषा बोलत असतात, तेव्हा त्या भाषेत अनेक प्रकारचं वैविध्य आणि अनियमितता दिसते. वैदिक भाषेतील काही शब्द अभिजात संस्कृतात आढळत नाहीत. काही शब्द आढळतात, पण त्यांचा अर्थ बदललेला दिसतो. उदाहरणार्थ धी हा शब्द. पुढील काळातील संस्कृतमध्ये धी हा शब्द बुद्धी या अर्थानी आहे, पण वैदिक भाषेत हा शब्द दर्शन म्हणजे पाहणं, दृष्टी या अर्थी येतो. कविता ही कवीनी पाहिलेली असल्याने कविता किंवा सूक्त असाही अर्थ धी या शब्दाचा आहे. काही शब्द नंतरच्या संस्कृतमध्ये दिसतात, पण वैदिक संस्कृतात दिसत नाहीत. उदाहरणार्थ पाणी या अर्थाचा नीर हा शब्द अभिजात संस्कृतमध्ये असला तरी वैदिक संस्कृतमध्ये नाही. सारांश, वेदांचा अर्थ करताना हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन सूक्ष्मपणे अध्ययनाची गरज असते. वेदार्थ निर्णयातील अडचणींची जाणीव प्राचीन काळापासूनच विद्वानांना झाली असावी, आणि त्यादृष्टीने त्यांनी काही प्रयत्नही सुरू केले असल्याचं दिसून येतं. वैदिक मंत्रातील संधी सोडवून त्यातील प्रत्येक शब्द वेगळा करून तो सुटा सुटा म्हणणं या क्रियेला पदपाठ असं म्हटलं जातं. अशा रीतीने पदपाठ करताना वेदांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न होत होता. पुढे ब्राह्मण ग्रंथांनीही वेदार्थ निर्णयाचा एक प्रयत्न केला. पुढे निरुक्त ग्रंथांमध्ये शब्दांच्या व्युत्पत्ती सांगण्याच्या निमित्ताने वैदिक मंत्रांचा अर्थ ठरवण्याचाही प्रयत्न झाला. हा प्रयत्न अन्य रूपांनीही विद्वानांनी सुरूच ठेवला. वैदिक साहित्यावर भाष्य किंवा टीका लिहून आपला वेदार्थ यत्न काही विद्वानांनी केला. या प्रयत्नांमध्ये सर्वात महत्वाचा आणि लक्षणीय प्रयत्न सायण या भाष्यकाराचा. सायण हा भाष्यकार संपूर्ण वैदिक साहित्याचा उत्तम अभ्यासक होता. त्यांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या वेदांच्या संहिता तसंच काही ब्राह्मण ग्रंथांवरही भाष्य लिहिली. ती भाष्य वाचताना लक्षात येतं की सायणाचं वैदिक साहित्यावर

0: प्रभुत्व होतं. अनेक ग्रंथ त्याला मुखोद्गत असले पाहिजेत. भाष्य करताना प्रत्येक शब्दाला अभिजात संस्कृतमधला प्रतिशब्द देऊन त्यांनी अर्थ स्पष्ट करायचा प्रयत्न केलाय. सायणाचार्यांनंतर अलीकडे 100-200 वर्षात झालेल्या वेदार्थ यत्नामध्ये कालविपर्यास हा दोष आढळतो. वैदिक साहित्यातील विचार आजही प्रस्तुत आहेत असं दाखवण्यासाठी किंवा आजच्या काळातील विचार प्राचीन काळातही होते हे दाखवण्यासाठी हा कालविपर्यासाचा दोष स्वीकारलेला दिसतो. मात्र या अभ्यासामागे एक उपयुक्तवादी दृष्टिकोन दिसतो. अशा रीतीनं भारतीय अभ्यासक वेदांचा अभ्यास सतत करत राहिले आहेत आणि ही परंपरा कमी अधिक प्रमाणात आजही चालू आहे आणि पुढेही चालू राहील अशी शक्यता आहे.
1: ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात आज आपण वैदिक साहित्याची विचारधारा याविषयी डॉक्टर गणेश उमाकांत थिटे यांचं चिंतन ऐकलं. वाचक स्वर गौरी लागू. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: पाहुणे जरा थांबा, हा गुर काय म्हणतात ते बघतो.
6: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
5: कणीस आणि हत्ती?
7: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
8: ब्राइट इंजिनिअरिंग करिअर साठी निवडा नानासाहेब महाडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पेठ, जिल्हा सांगली.
9: मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट, उज्ज्वल निकाल, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील यश, नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा.
8: 12वी सायन्स नंतर फर्स्ट इयर तसेच डिप्लोमा किंवा BSc नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग साठी प्रवेश सुरू.
9: क्विक हिल फाउंडेशनचे बेस्ट इन्स्टिट्यूट पुरस्कार प्राप्त नानासाहेब महाडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पेठ. अधिक माहितीसाठी संपर्क 87 66 58 10.
10: जर सण समारंभ एन्जॉय करण्याची हवी असेल संधी, तर आणा मस्त मजेची स्फूर्ती बासुंदी.
11: मस्त टेस्टी स्फूर्तीदायी 4 प्रकारात, स्फूर्ती सीताफळ बासुंदी, अंजीर बासुंदी, रबडी बासुंदी किंवा स्फूर्ती गुलकंद बासुंदी.
10: स्फूर्ती बासुंदी सर्वांना बनवेल आनंदी. सर्वत्र उपलब्ध.
12: प्रत्येक धागा सुखाचा,
13: समाधानाच्या वस्त्रांचा,
12: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
13: विक्रांत शिलाई मशीन,
12: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स.
14: विक्रांत शिलाई मशीन
15: तुमचा जीवनभरचा साथी.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र यंत्र ठीक 7:10 आणि प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान काही माहिती, संदेश आणि जाहिरातींसाठी आकाशवाणीचं पुणे केंद्र.

0: पुणे 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: सख्यांनो, श्रावण महिना म्हणजे उत्साह, आनंद, चैतन्य, सण समारंभ, व्रतवैकल्यांचे दिवस. यावेळी बुधवारच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दडलाय श्रावण खजिना.
2: भिजल्या मातीत श्रावण आला, गवरी मंदी गवार बाई मंगळा गवार.
1: कलाकृती ग्रुपच्या वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी आपल्यासाठी आम्ही घेऊन येतोय आणि श्रावणाबद्दल बरच काही.
3: फुगडी खेळू दण्णा दण्णा, रुपये मोजू खण्णा खण्णा, भान विसते खेताना, सर्वांचा मेळ राखताना, सर्वांचा मेळ राखताना.
1: तेव्हा ऐकायलाच हवा बुधवारी 19 ऑगस्टचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन

0: आजी परांजपे सादर करत्या निलिमा पटवर्धन.
1: सुंदर साजिरा श्रावण आला.
2: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
3: सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी हा जीवन मंत्र जपणारे, आरोग्यवारी मोहिमेतून लाखो वारकऱ्यांना सेवा देणारे, वर्षभर रात्रंदिवस वंचितांच्या सेवेत असणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि संकल्पनेतून राजेश पांडे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पुण्यात कार्यरत समर्थ युवा फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांची समीरा गुज्जर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य बघा.
4: गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
5: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800 180 1503 पर कॉल करें.

0: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट. पुणे आणि परिसराला कोंडीमुक्त करण्यासाठी रस्त्यांचं जाळं उभारणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स देशांच्या 5 दिवसांच्या आयसीटी परिषदेला पुण्यात सुरुवात. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबद्दल फडणवीस यांनी माध्यमांना अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
1: मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतलेली आहे. राज्यामध्ये एकूण प्रशासन आणि प्रकल्प या संदर्भातली माहिती मी त्यांना दिली. केंद्र सरकारच्या सोबत काही प्रकल्पांची आमची चर्चा चाललेली आहे. काही प्रकल्प वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत, त्या संदर्भातली माहिती त्यांना दिली. आणि एकूणच केंद्र सरकारकडनं काय मदत अपेक्षित आहे या संदर्भात देखील मी त्यांना जे काही पत्र आहे ते दिलेलं आहे. अतिशय चांगली चर्चा झाली आहे. पूर्वी देखील जेव्हा जेव्हा आम्ही केंद्र सरकारकडे मदत मागतो त्या त्यावेळी ती मदत मिळते. मग ती हायवेच्या संदर्भात असेल, रेल्वेच्या संदर्भात असेल, किंवा आपला जो काही उत्तन विरार कॉरिडॉर असेल, अशा विविध प्रकल्पांच्या संदर्भात, मेट्रोच्या संदर्भात, आपल्या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात, अशा विविध संदर्भात वेगवेगळ्या स्टेजेसवर जे काही आपले प्रकल्प आहेत त्याची त्यांना माहिती देऊन आणि त्याला कसं एक्सपिडाईट करता येईल या संदर्भातला हा प्रयत्न होता.
0: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटी म्हणजेच उत्तन विरार कॉरिडॉर या महत्वाकांक्षी प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची प्राधान्यानं चर्चा झाली. सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीमार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारनं सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध महत्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेतला. या मंजुरींमुळे विकास कामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलद गतीने निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. पुणे आणि परिसराला वाहतूक कोंडीमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी 60,000 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांचं जाळं उभारणार असल्याचं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते काल पुण्यात सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे संकुलात फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स

0: व्याख्यानमालेत बोलत होते. पुढील 2 वर्षात नवे प्रकल्प सुरू होणार आहेत तर पुणे शिरूर हडपसर ते यवत तळेगाव चाकण शिक्रापूर यांचं काम सुरू झालं असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. ज्येष्ठ पत्रकार एस के कुलकर्णी यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल पुण्यात सत्कार करण्यात आला. पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीनं कुलकर्णी यांच्या 90वीनिमित्त सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. कुलकर्णी यांच्या प्रदीर्घ पत्रकारिता कारकिर्दीचा गौरव करताना त्यांच्या अभ्यासू आणि विचारनिष्ठ पत्रकारितेचा विशेष उल्लेख गडकरी यांनी केला. ते म्हणाले,
1: या जमान्यामध्ये पण आपल्या विचाराप्रमाणे कोणी चांगलं म्हणू, कोणी वाईट म्हणू, कोणी मान करो, कोणी सन्मान करो, कोणी कौतुक करो, कोणी टीका करो, त्याची चिंता करायची नाही. आणि जे आपल्याला पटलं ते आपण मांडलं पाहिजे. देशाच्या इतिहासामध्ये आणि समाजकारणामध्ये हे जे फास्ट फूड सारखं लवकर यश होणारे खूप लोक येतात आणि जातात, त्यांचा इतिहास फारशी की नोंद घेत. पण जी व्रतस्थ रूपाने निष्ठेने जे कार्य करतात ते वर्षानुवर्ष लोकांच्या लक्षात राहत. मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, परिवार पद्धती म्हणून आपल्या विचाराला जीवननिष्ठा मानून यशाची अपयशाची चिंता न करता, आर्थिक लाभाची चिंता न करता आयुष्यभर हे व्रत पाळत कार्य करत राहणं हे फार कठीण कार्य आहे.
0: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी काल पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या चमूची घोषणा केली. वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, सरदार मनप्रीत सिंग बादल आणि रेखा वर्मा यांच्यासह 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे तर विनोद तावडे, सुनील बन्सल, स्मृती इराणी आणि बिप्लब कुमार देव यांच्यासह 8 नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय दूरसंचार विभागातर्फे पुण्यात ब्रिक्स देशांच्या माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान अर्थात आयसीटी गटाच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी काल या परिषदेचं उद्घाटन केलं. 21 तारखेपर्यंत चालणाऱ्या या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन अशी आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात मतदार यादी सखोल पुनरीक्षण अर्थात SIR आणि सुधारणा प्रक्रियेतील गणना अर्ज जमा करण्याचा कालचा अखेरचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत. 22 ऑक्टोबरपर्यंत आक्षेप निकाली काढण्यात येऊन 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,07,93,916 मतदारांचे अर्ज अद्यापही BLO जमा झालेले नाहीत. राज्यात 9,78,54,49 मतदार असून त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% अधिक आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर तसंच पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. राज्य सरकारनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची काल घोषणा केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक झाली आहे. स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गिकेमुळे दक्षिण पुण्याच्या दळणवळणाला गती मिळणार असून नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होईल असा विश्वास नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुण्यात व्यक्त केला. महामेट्रोच्या स्वारगेट कात्रज मेट्रो प्रकल्पातील मार्केट यार्ड या स्थानकाचं भूमिपूजन काल मिसाळ यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. दक्षिण पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता हा मेट्रो मार्ग नागरिकांसाठी महत्वाचा ठरणार असल्याचं मिसाळ म्हणाल्या. श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी असा दुहेरी योग काल आला होता. राज्यभरात ठिकठिकाणी महादेवाच्या मंदिरांमध्ये दर्शन आणि पूजेसाठी भाविकांनी गर्दी केली होती. नागदेवतेचं प्रतिकात्मक पूजनही करण्यात आलं. सांगलीत शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या वतीनं नागपंचमीच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर अहिल्यानगर आणि जामखेडमध्ये देखील नागपंचमीनिमित्त यात्रा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेचा विशेष दर्जा आता रद्द करण्यात येणार असून ही गाडी 20 ऑक्टोबरपासून नियमित रेल्वे म्हणून धावणार आहे. विशेष दर्जामुळे असलेलं गाडीचं तिकीट नियमित सेवा सुरू झाल्यानंतर कमी होणार असल्यामुळे प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

0: रेल्वे दररोज धावणार असल्यानं पुण्यासह सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. यवतमाळ जवळच्या टाकळी तलाव परिसरात मित्रांसमवेत फिरायला गेलेल्या 8 पैकी 3 महाविद्यालयीन तरुणांचा खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झाला. स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन तसंच आपत्ती प्रशासन पथकानं घटनास्थळी शोध मोहीम राबवून मृतदेह बाहेर काढले. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं विजयी सुरुवात केली आहे. आयर्लंडच्या सोफिया नोबेलचा सरळ 2 गेममध्ये पराभव करून सिंधूनं पुढील फेरीत प्रवेश केला. भारताच्या आयुष शेट्टीनं पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू चीनच्या शी यू चीचा पराभव केला. महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीनं स्पेनच्या पावला लोपेज आणि लुसिया रॉड्रिगेजचा पराभव करून दुसरी फेरी गाठली. पुरुष दुहेरीत हरिहरन अस्मा करुणन आणि एम आर अर्जुन यांनीही पुढील फेरीत प्रवेश मिळवला. श्रीलंकेतील गॉल इथं सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका संघादरम्यानच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारतानं काल पहिल्या डावात 462 धावा करत 178 धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावात गुंडाळला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट. पुणे आणि परिसराला कोंडीमुक्त करण्यासाठी रस्त्यांचं जाळं उभारणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स देशांच्या 5 दिवसांच्या आयसीटी परिषदेला पुण्यात सुरुवात. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
2: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.

0: श्रावणातल्या पवित्र उपवासांसाठी आणि सणांसाठी कोल्हापूरच्या भारत डेअरीची स्फूर्ती उत्पादने,
1: स्फूर्ती श्रीखंड आम्रखंड बासुंदी, दूध दही तूप चक्का आणि पनीर सर्वत्र उपलब्ध। स्फूर्ती।
2: श्रोतेहो अवश्य ऐका, आज सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

0: एका गॅरेज मध्ये काम केलं होतं, त्यामध्ये ज्या गाड्या यायच्या काम त्याला पेंटिंग करण्याचं काम त्यांनी केलं, रंग भरण्याचं काम त्यांनी गाड्यांमध्ये असं केलं, तसं त्यांनी गीतांमध्ये देखील रंग भरलेले आहेत. आणि जवळपास 7 दशकांपेक्षा अधिक काळ दिग्दर्शक म्हणून म्हणा, पटकथा लेखक म्हणून, गीतकार, कवी म्हणून काम केलेलं आहे चित्रपट सृष्टीमध्ये.
1: नितांत सुंदर गाण्यांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 7:25 आणि दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
1: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील, तो मॅन्डेट या समितीचा होता. आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळेचा समझोता म्हणून, वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्या

0: रुपयाने ही रक्कम भरू शकतो. कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर 1 टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं अॅग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचा आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डाटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए, जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज एज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून, एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 55,000 रुपये, 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून. आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयांमध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी अॅग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: तुम्ही हेअरकट किंवा त्याच्याविषयी समजावून सांगितलं तर आपल्या शेतकरी बांधवांना अजूनही की व्यापारी बँकांच्या कर्ज खात्यात काही तफावत दिसली किंवा हेअरकट याविषयी सवलतीच्या आहेत त्याविषयी अजून परत एकदा सांगू शकाल?
0: माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपला जे बँकेमधला लेजर बॅलन्स आहे तो बॅलन्स किंवा आमचा महाआयटी पोर्टलवरती जी रक्कम तुम्हाला दिसते ती रक्कम आणि आम्ही ज्या याद्या लावलेल्या आहेत बँकेच्या ब्रांचमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये किंवा आमच्या पॅक्सच्या बाहेर कार्यालयामध्ये त्यामध्ये आपल्याला तफावत दिसते. ह्या ज्या याद्या आमच्याकडे मिळालेल्या त्या संबंधित बँकांनी एनपीए अकाउंट झालेल्या अकाउंटवरती त्यांनी हेअरकट घेतल्यानंतरच्या याद्या आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त आमच्या महा आयटी पोर्टलवरची रक्कम, तुमचं अकाउंट, तुमचं नाव बरोबर आहे किंवा नाही हे फक्त बघावं आणि 2 लाखाच्या आतली संपूर्ण रक्कम तुम्हाला माफ होणार आहे. त्यामुळे यादीमधली रक्कम अजिबात आपण बघू नये, त्याकडे लक्ष देऊ नये. 100% आपल्याला 2 लाखाच्या आत पूर्ण कर्जमुक्ती होणार आहे. यामध्ये बँकेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेट लेवल बँकर्स कमिटीची मीटिंग घेतली होती, त्यांना आवाहन केलं होतं आणि 2017 आणि 2019 प्रमाणेच बँकांनी देखील त्यांचा आपला सहभाग या शेतकरी कर्जमुक्तीमध्ये द्यावा या दृष्टिकोनातून त्यांना आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानांना त्यांनी अतिशय चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलाय. आणि ज्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं अकाउंट एनपीए झालेलं असेल आणि ते 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एनपीए झालेलं असेल तर त्या ठिकाणी 1,00,000 जर कर्ज असेल तर फक्त 85,000 रुपये बँक घेऊन ते सेटल करणारे 100% आणि बेबाकीचं सर्टिफिकेट देणारे नील अकाउंटचं सर्टिफिकेट देणारे 15,000 रुपये बँक स्वतः त्या अकाउंटमध्ये टाकणार आहेत. तसंच 2

0: वर्ष जर असेल तर त्या ठिकाणी 70,000 रुपयावरती ते अकाउंट आपलं सेटल होणार आहे. आणि जरी तुमच्या अकाउंटला कर्ज घेतलेली रक्कम एनपे अकाउंट झालेली रक्कम 1,00,000 रुपये दिसत असली तर 30,000 रुपयाची रक्कम बँक स्वतः त्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करणार आहेत एनपी अकाउंटमध्ये. अशा पद्धतीने 3 वर्ष जर असेल तर 55,000 रुपये 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 4 वर्ष जर असेल तर 45,000 रुपयांमध्ये आपलं अकाउंट नील होणार आहेत, 55,000 रुपये स्वतः बँक टाकणार आहे. आणि 4 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर अकाउंट आपला जर एनपीए झाला असेल तर फक्त 35,000 रुपयांमध्ये आपलं अकाउंट नील होणार आहे, उर्वरित 65,000 रुपये बँकेच्या माध्यमातून एनपीए अकाउंटमध्ये जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट मिळणार आहे आणि 1 दिवसाच्या नंतर तात्काळ आपल्याला नव्यानं खरीप पीक कर्ज देखील आपल्याला त्या बँकेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये, संपूर्ण 100% त्यांना 2,00,000 आतला कर्जमाफी मिळणार आहे.
1: सर आता जी तुम्ही माहिती देतात त्याच्यामध्ये असा एक प्रश्न असा उभा राहतो की असे काही शेतकरी बांधव आहेत का की जे आता लाभार्थी आहेत पण ते अपात्र ठरू शकतात, असे काही गोष्टी आहेत का?
0: कुठलेही मला वाटत नाही की असे काही शेतकरी आहेत की जे आपण याद्या लावल्या आहेत की जे अपात्र ठरू शकतात असं नाही. आपल्या अपात्रतेमध्ये निकष ठरलेले आहेत. केंद्र किंवा राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी ज्यांचा पगार मासिक पगार 25,000 जास्त आहे, त्याचबरोबर आता जे सध्याचे विद्यमान आणि भूतपूर्व आपले लोकप्रतिनिधी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, मग त्यामध्ये बँकिंग सेक्टर असेल, अर्बन बँक असेल, रुरल बँक असतील, आमचे दूध संघ असतील, सुतगिरण्यांचे संघ असतील, यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण यामधून वगळण्यात आलेलं आहे. फक्त जे गरीब शेतकरी आहेत त्या सर्व पात्र शेतकऱ्यांना आपण या योजनेचा लाभ देणार आहोत. आणि जे शेतकरी दिवंगत झालेले आहेत, मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना देखील याचा आपल्याला लाभ मिळणार आहे. फक्त त्या वारसांनी आपली नावाची नोंद 7/12 तहसीलदारांच्या माध्यमातून करून घ्यायची आहे, ॲग्रीस्टॅकवरती नोंद करून घ्यायची आहे. त्यासाठी आमचे सर्व रेव्हेन्यूची मशिनरी आणि आमची सहकाराची मशिनरी आपल्याला मदत करेल. ॲग्रीस्टॅकवरती नोंदणी झाल्यानंतर आपला नवीन आधार क्रमांक त्यामध्ये नोंदणी करू आणि बँकेच्या माध्यमातून आमच्याकडे यादी येईल. आणि नव्यानं तुम्हाला देखील कुठलाही शेतकरी, दिवंगत झालेल्या शेतकऱ्याचे वारसदार देखील या योजनेपासून वंचित राहणार नाही याची संपूर्ण खबरदारी आम्ही घेणार आहोत.
1: नक्की सर, या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खरं तर आर्थिक सक्षमीकरणावर आणि एकूणच या विकासावर खूप सकारात्मक परिणाम होणार आहे, तुम्ही काय सांगाल?
0: मी एवढंच सांगू इच्छितो की दरवर्षी अंदाजे आपल्या राज्यामध्ये 55 ते 60 लाख शेतकरी पीक कर्ज घेतात. आणि या 55 ते 60 लाख पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी आम्ही आकडेवारी बघत असताना ह्या वर्षी आमच्या लक्षात आलं की जवळजवळ 24 लाख शेतकरी नियमित कर्जफेड करणारे आहेत. उर्वरित जवळजवळ 32 लाख शेतकरी आमचे जे आहेत की ज्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना त्यातून कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने ही एवढी मोठी भव्य योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ह्या योजनेच्या माध्यमातून ते देखील पुन्हा कर्जासाठी पात्र होतील आणि संपूर्ण मोठ्या संख्येत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल असं मला वाटतं. आणि हे खूप चांगलं आणि महत्वाचं पाऊल आहे. आणि पुन्हा एकदा त्यांना कर्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने ते शेतीत उत्पन्न घेऊ शकतील आणि शेतीतल्या उत्पन्नात पुन्हा एकदा उभारी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा सक्षम रीतीने उभं राहण्यासाठी मला वाटतं मदत होणार आहे.
1: नक्की सर, तुम्ही आता जे काही विषय सांगितले किंवा इतके शेतकरी त्याचे लाभार्थी आहेत एवढ्या छान पद्धतीने सांगत आहोत, आपले माननीय मुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही योजना सुरू झाली आहे की आपला शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा. पण कर्जमुक्तीनंतरही पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत याच्यासाठी काही शासनाची तरतूद आहे का?
0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारणी देणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी सक्षम करणे, शेती समृद्ध करणे आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या दिशेने राज्य शासनाने उचललेलं एक महत्वाचं पाऊल आहे.
1: सर खरंच खूप खूप धन्यवाद, कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे आणि एकंदरीत शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे. आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात, तोपर्यंत नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:40 झाले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
4: नमस्ते.
3: आपण अनुरूपच्या अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस आहेत. आता नवीन एक्सपान्शन आपण कुठे केलेलं आहे?
4: अगदी नुकतंच अनुरूपला जेव्हा गुढीपाडव्याला 51 पूर्ण झाली त्या मुहूर्तावरती आपण बेळगावी इथे आपली ब्रँच चालू केलेली, आपली शाखा फ्रँचायझी सुरू केलेली आहे. आणि बरीच वर्ष त्या भागातल्या सर्व मराठी मंडळींकडनं मागणी होत होती की आम्हाला कधी तुमची सर्व्हिस मिळणार. ऑनलाईन तर मिळत होतीच, आपले इव्हेंट्सही होत होते, पण प्रत्यक्ष ऑफिस असण्याची गरज तिथे होती. कारण कोल्हापूरपासून जर बघितलं तर बेळगाव असो, धारवाड असो, या पूर्ण पट्ट्यामध्ये निपाणीपासून अगदी पुढे, तर इथे प्रचंड मराठी मुलं मुली आहेत आणि त्यांच्या लग्नाचाही प्रश्न आहेच आहे.
3: अगदी.
4: त्यामुळे अनुरूपनेही हे ऑफिस चालू करण्याचं ठरवलं आणि आता नुकतंच गुढीपाडव्याला आपण बेळगावी इथे आपलं ऑफिस चालू केलंय.
3: वा, सो आता बेळगावी वधूवरांसाठी सुद्धा अनुरूपची संस्था, अनुरूपचं ऑफिस तुम्हाला तिथे मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही अनुरूपला कॉन्टॅक्ट करूच शकता. त्याचबरोबर सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि अंदाज 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो की आता बेळगावीमध्ये सुद्धा आपण अनुरूपचं एक नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण इतर ठिकाणी सर्व्हिसेस देतो किंवा थेट भेट कार्यक्रम होतात, तशा प्रकारे बेळगावमध्ये काय करण्याची इच्छा आहे किंवा काय करण्याचं पुढे तुम्ही योजलं आहे?
4: अर्थातच आपले कार्यक्रम ही गोष्ट अनुरूपची खासियत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे गायडन्स कार्यक्रम असतात, थेट भेट कार्यक्रम असतात, तर हेही कार्यक्रम इथून पुढे जात आपले बेळगावीमध्ये होणार आहेत. ऑनलाईन आपली सर्व्हिस असतेच, पण लग्नाचा विषय असा आहे ना की सगळ्यांना बोलायचं असतं, विषय मांडायचं असतं, शेअरिंग करायचं असतं, आपल्या मुलाबद्दल, आपल्या मुलीबद्दल सांगायचं असतं. त्यामुळे प्रत्यक्ष ऑफिस असणं ही गोष्ट खूप महत्वाची ठरते. प्रत्यक्ष कोणीतरी व्यक्ती आहे की जी आपलं म्हणणं समजून घेते, आपल्या मुलाबद्दल मुलीबद्दल ऐकून घेते, आपल्याला नेमकं काय हवंय आपल्या जोडीदारामध्ये, आपल्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेत आहे. आणि या दृष्टीने ते ऑफिस गरजेचं होतं आणि ते आता आपलं चालू झालेलं आहे. आणि त्या पाठोपाठ अर्थातच आपले थेटभेट कार्यक्रम होतील, आपले पालकांसाठीचे कार्यक्रम होतील, आपले मार्गदर्शनपर जे कार्यक्रम असतात की कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे जायला पाहिजे जोडीदार निवडण्याच्या, त्याबाबत मार्गदर्शन देणारे हे कार्यक्रम असतात, तेही बेळगावीमध्ये होतील. तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये असणाऱ्या सर्व मराठी भाषिक व्यक्तींसाठी ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी अनुरूप आता सज्ज झाले आहे.
3: वा, तन्मय, बेळगाव बरोबर अजून कुठे अनुरूपचं एक्सपान्शन करण्याचा विचार डोक्यात आहे का?
4: अनुरूपला मराठी माणसं जिथे जिथे अनुरूपला पोहोचायचंय तिथे तिथे असं आम्ही म्हणतो. त्यामुळे इतर अनेक ठिकाणं आहेत जिथे अजून अनुरूपची शाखा सुरू नाही झाली, अनुरूपचं ऑफिस सुरू नाही झालं, पण आम्हाला तिथे पोहोचायचं आहे. मग ते अगदी सोलापूर असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, गोवा असेल, तर या सगळ्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं आहे. त्यामुळे कोणी आज या आपल्या एपिसोडच्या माध्यमातून ऐकत असतील आणि त्यांना आपली फ्रँचायझी हवी आहे, आपल्या बरोबर काम करायचं आहे, तर जरूर अनुरूपला संपर्क साधा. आम्हाला चांगल्या माणसांची गरज आहेच.
3: वा, क्या बात है. श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी वधूवरांसाठी अनुरूपचं ऑफिस आता बेळगावमध्ये सुद्धा, याचबरोबर गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था कार्य करते.

0: 55 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com। पुन्हा भेटूयात। अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार।
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
3: ब्राइट इंजिनियरिंग करियर साठी निवडा नाना साहेब महाडी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पेठ जिल्हा सांगली।
4: मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट, उज्ज्वल निकाल, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील यश, नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा।
3: 12वी सायन्स नंतर फर्स्ट इयर तसेच डिप्लोमा किंवा BSc नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनियरिंग साठी प्रवेश सुरू।
4: क्विक हिल फाउंडेशनचे बेस्ट इन्स्टिट्यूट पुरस्कार प्राप्त नाना साहेब महाडी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पेठ। अधिक माहितीसाठी संपर्क 87-66-58-10।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। ऐकूया आणखी एक प्रायोजित कार्यक्रम, आयुष्याचा वेद आयुर्वेद।
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
0: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। श्री विश्वरेखा चिकित्सालयाच्या डॉक्टर तन्वी रणदिवे आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर तन्वी।
6: नमस्कार।
0: आपण आजकाल बघतो अगदी तरुणांमध्ये सुद्धा मुळव्यात फिशर आणि फिशुलाचं प्रमाण वाढताना दिसतंय, तर या तीन आजारांमध्ये नेमका काय फरक आहे हेही बऱ्याच जणांना माहिती नसतं। तर आधी बेसिकली या तीन आजारांची प्रमुख लक्षणं कोणती आणि त्याचा काय फरक आहे हे जरा सोप्या भाषेत समजावून सांगा ना।
6: अगदी सांगते। पूर्वी मुळव्यात फिशर आणि फिस्चुला हे आजार मुख्यतः वयस्कर लोकांमध्ये जास्त दिसायचे, पण आज बदललेली जीवनशैली आहे, सतत बसून काम करणं, व्यायामाचा अभाव, फास्ट फूड, कमी पाणी पिणं आणि वाढलेला स्ट्रेस यामुळे अगदी तरुणांमध्ये देखील हा आजार मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसू लागलाय। सर्वप्रथम या तिन्ही आजारांमधला फरक समजून घेऊयात। मुळव्यात किंवा अर्श म्हणजे गुदमार्गातील रक्तवाहिन्या सुजणे, यामध्ये शौचाच्या वेळी ताजर लाल रक्त असं पडतं, गुदमार्गाजवळ गाठ जाणवते, खाज किंवा जळजळ असते किंवा बसताना त्रास होणं अशी लक्षणं दिसू शकतात। फिशर म्हणजे गुदमार्गाला पडलेली एक भेग। या आजारामध्ये शौचाच्या वेळी चिरल्यासारखी किंवा सुरीने कापल्यासारखी तीव्र वेदना होते। शौचाला झाल्यानंतरही बराच वेळ जळजळ आणि वेदना सुरू राहू शकतात। कधी कधी थोडं रक्तही पडू शकतं आणि ते शौचाला लागून पडतं। तर फिस्चुला हा संसर्गामुळे होणारा आजार आहे। गुदमार्गाच्या आतून बाहेर त्वचेपर्यंत एक वाट किंवा एक मार्ग तयार होतो, त्यामुळे त्या ठिकाणी वारंवार पू येणं, सूज येणं, ओलसरपणा राहणं किंवा वेदना होणं अशी लक्षणं दिसतात। मात्र अनेक वेळा या तिन्ही आजारांची जी सुरुवातीची लक्षणं असतात ती एकमेकांसारखी वाटू शकतात, त्यामुळे स्वतःच औषधं घेण्यापेक्षा किंवा लाजेपोटी त्रास सहन करण्यापेक्षा जर वेळेत आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेतला तर तो अधिक योग्य ठरेल आणि सुरुवातीच्या अवस्थेत निदान झाल्यास योग्य औषधोपचार किंवा आहारविहारातील बदल आणि आवश्यक ते उपचार करून हा त्रास हा सहज नियंत्रणात देखील आणता येऊ शकतो।
0: आणि म्हणूनच श्रोते हो, अशा जुनाट आजारांपासून किंवा व्याधींपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँडजवळ दुधाळी इथे। त्याचबरोबर श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी JM रोड पुणे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83-08-83-08-54 83-08-83-08-54 8308-83-08-54
6: खरं तर मुळव्यात फिशर आणि फिस्चुला या आजारांमध्ये आपल्या जीवनशैलीचा आणि खाण्यापिण्याच्या सवयींचा खूप मोठा वाटा असतो। आजच्या धावपळीच्या जीवनात जेवणाच्या अनियमित वेळा, फास्ट फूड, मैद्याचे पदार्थ, अति तिखट आणि तेलकट अन्न, कमी पाणी पिणं, व्यायामाचा अभाव आणि तासन तास बसून काम करणं यामुळे सर्वप्रथम पचन बिघडतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या सुरू होते। हीच बद्धकोष्ठता पुढे जाऊन मुळव्याध, फिशर किंवा इतर गुदमार्गाच्या आजारांना कारणीभूत ठरू शकते। याशिवाय शौचाची इच्छा होऊनही ती वारंवार दाबून ठेवणं, शौचाच्या वेळी खूप जोर लावणं, बराच वेळ टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन बसणं, सतत प्रवास किंवा लठ्ठपणा,

गर्भधारणा आणि प्रसूतीनंतरचा ताण हे देखील महत्वाची कारणं ठरू शकतात. हे आजार टाळण्यासाठी काही साध्या सवयी बदलल्या तरी पुरेशा असतात. रोज पुरेसं पाणी प्या, आहारात फळं भाज्या, सॅलेड्स, कडधान्य आणि ज्वारी बाजरी सारखे फायबरयुक्त धान्य समाविष्ट करा. नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणं आणि पुरेशी झोप घ्या. शौचाची इच्छा कधीही दाबून ठेवू नका आणि टॉयलेटमध्ये अनावश्यक वेळ बसणं टाळा. जर गुदमार्गाला वेदना किंवा सूज असेल तर कोमट पाण्याचा सेट्स बाथ घेतल्याने आराम मिळू शकतो. आणि एक गोष्ट नेहमी

0: फिशर, फिशुला यांसारख्या जुनाट व्याधींपासून किंवा आजारांपासून मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता डॉक्टर तन्वी रणदिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूरला, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. त्याचबरोबर श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83083804 83083854 8308830854. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: घरगुती कार्यक्रम असो वा हॉटेलची मेजवानी, आता प्रत्येक बेत होणार खास.
4: कारण स्फूर्तीनं तुमच्यासाठी आणलाय चव आणि पोषणाचा परिपूर्ण संगम. 100% अस्सल दुधापासून बनवलेलं स्फूर्ती पनीर,
3: हवी ती शुद्धता आणि हवी तशी क्रीमी चव, चवदार ही पौष्टिक ही.
4: स्फूर्तीची दर्जेदार उत्पादने स्फूर्ती पनीर सर्वत्र उपलब्ध.
2: ऐकूया प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.

0: आयुर्विश्व हेल्थ केअर,
1: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म।
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
1: आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर या कार्यक्रमात आपल्याशी बोलत असतात. त्याचबरोबर आयुर्विश्व हेल्थ केअर मध्ये अनेक रुग्ण त्यांच्या समस्या घेऊन येतात आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण इथं केलं जातं. त्यातलेच काही रुग्ण त्यांचे अनुभव आपल्याला सांगतात. पहिल्यांदा आपण तो अनुभव ऐकूयात.
4: नमस्कार, माझं नाव ज्योत्स्ना प्रताप पाटील, मी कोल्हापूरची राहणारी आहे आणि मला खूप दिवसापासून श्वसनाचा त्रास होता. सर्दी, खोकला आणि घशाशी संबंधित त्रास होता. मी बरेच औषधं घेतली पण तात्पुरता गुण येत होता. पण मला रेडिओवर आयुर्विश्व हेल्थ केअरची माहिती मिळाली आणि त्यानुसार मी विश्वास घाडगे पाटील सरांना भेटले व त्यांच्याकडे औषधोपचार केल्यामुळे नाडी परीक्षा करून 2 महिन्यातच मला त्यांचा रिझल्ट मिळाला. तसेच त्यांचा स्टाफ पण सगळा खूप व्यवस्थित असल्यामुळे त्यांचंही सहकार्य खूप चांगल्या प्रकारे मिळतं. त्यामुळे मी त्या सर्वांचे धन्यवाद मानते.
1: ज्योत्स्ना पाटील कोल्हापूरच्या या पेशंट आहेत. त्यांच्या या केसबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि यासाठीच आपल्यासोबत आहेत आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर. नमस्कार.
5: नमस्कार.
1: काय केस होती त्यांची?
5: येस, म्हणजे सर्वप्रथम मी पाटीलताईंचं मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी छान अभिप्राय दिला जो आपल्या श्रोत्यांना एक मार्गदर्शक ठरू शकतो. आता या ठिकाणी काय होत होतं की पाटीलताईंना ऋतू बदल झाला की सर्दी व्हायची, शिंका येणे, घशात खवखवणे किंवा खोकला येणे यासारख्या समस्या निर्माण होत होत्या आणि कालांतराने असं आलं की औषध घेत आहेत तोपर्यंत बरं आहे आणि नंतर असं आलं की अगदी 12 महिने ती सर्दी राहायला लागली आणि घशाच्या समस्या, शिंका सारख्या तक्रारी यायला लागल्या. तर या अलर्जिक सर्दी सारख्या तक्रारींसाठी त्या वारंवार औषधं घेत होत्या आणि त्यांना अनुभव येत होता की औषध चालू आहे तोपर्यंत काही वेळेस बरं वाटतंय पण औषध बंद गेल्यावर त्रास वाढतोय आणि इव्हेंच्युअली त्यांची लक्षणं पण अधिक प्रमाणात वाढत होती. म्हणून त्या मला कोल्हापूरच्या आमच्या ओपीडीमध्ये भेटायला आल्या. नाडी परीक्षेच्या आधाराने त्यांच्या प्रकृतीच्या संदर्भात निदान करून दोषानुरूप ट्रीटमेंट केली आणि अगदी 1-2 महिन्यात त्यांना चांगल्या प्रकारे सुधारणा दिसून आली.
1: श्रोते हो, 26 ऑगस्टला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथं 11 ते 7 वाजेपर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9962 844-844-9962 8448449260. लक्षात ठेवा, 26 ऑगस्ट बुधवारी कोल्हापूरमध्ये. सो डॉक्टर, तुम्ही सांगत होतात या कोल्हापूरच्या ज्या पेशंट आहेत की त्यांना अलर्जिक सर्दी हा महत्वाचा त्रास म्हणजे जो होता त्याच्यामध्ये मग काय काय ट्रीटमेंट झाली, काय पद्धतीनं?
5: या ठिकाणी काय होतं बऱ्याचदा की अलर्जिक सर्दी म्हणल्यानंतर कधी ऋतुमानातले बदल, कधी गार वारा, गार पाणी याचा संपर्क आल्यानंतर पेशंटला हे अनुभव येत असतात. तर या ठिकाणी काय की तुमचा ऋतुमानातला बदल किंवा काही वस्तूंचा संपर्क हे केवळ निमित्त कारण असतं. मूळचा बिघाड हा शरीरातच झालेला असतो. तुमच्या शरीरातील बदललेली दोषस्थिती या प्रकारच्या लक्षणांना निर्माण करते. तुम्हाला निर्माण होणाऱ्या श्वसनाच्या अलर्जी या शरीरातील बदलांशी किंवा बिघाडांशी निगडीत असतात. तर त्यांना आपण नाडी परीक्षेद्वारे

0: जाणून घेऊन जेव्हा ट्रीटमेंट करतो तेव्हा डेफिनेटली मदत होते. पर्टिक्युलरली शिंका येणे, नाकातून पातळ पाणी वाहणे, घशात खवखवणे, रात्री त्रास होणे किंवा घरघर आवाज ऐकू येणे यासारख्या समस्या बऱ्याचदा वातवृद्धीशी निगडीत असतात. वातदोष आणि कफदोष जेव्हा शरीरात वाढतो आणि त्याचा श्वसन मार्गावर परिणाम होतो तेव्हा या प्रकारच्या समस्या बऱ्याचशा रुग्णांमध्ये दिसत असतात. पाटील ताईंच्या बाबतीत सुद्धा नाडी परीक्षेच्या अनुषंगाने या घटकांचा विचार करून काही संशोधित औषधं वापरली आणि त्यांनी त्यांना सुंदररित्या फायदा झाला. या ठिकाणी मूळत आहे की आजारामागील मूळ कारण जाणून घेऊन ट्रीटमेंट करत असल्यामुळे हा आजार कायमचा जायला मदत होऊ शकते.
1: श्रोतेहो, 26 ऑगस्टला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथं सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9260 844-844-9260. लक्षात ठेवा, 26 ऑगस्ट बुधवारी कोल्हापूरमध्ये. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: एका गॅरेज मध्ये काम केलं होतं, त्यामध्ये ज्या गाड्या यायचं काम त्याला पेंटिंग करण्याचं काम त्यांनी केलं, रंग बनण्याचं काम त्यांनी गाड्यांमध्ये असं केलं, तसं त्यांनी गीतांमध्ये देखील रंग भरलेले आहेत. आणि जवळपास 7 दशकांपेक्षा अधिक काळ दिग्दर्शक म्हणून म्हणा, पटकथा लेखक म्हणून, गीतकार, कवी म्हणून काम केलेलं आहे चित्रपट सृष्टीमध्ये.
1: नितांत सुंदर गाण्यांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ॲपवर.
2: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.
3: पत्रोत्तरांची खुमारी,
4: अनुभवांची शिदोरी,
3: हिंदी मराठी गाणी,
4: तुमची आणि आमची आकाशवाणी.

0: शेतीची माहिती,
1: आरोग्याची काळजी,
0: तल्लीन करणारी
1: अभंगवाणी,
0: विश्वासार्ह बातम्या,
1: मखमली गाणी,
0: रसिकांच्या मनामनात
1: आकाशवाणी।

एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

रसिक श्रोते हो नमस्कार आणि कोल्हापूर दर्पणमध्ये आपलं स्वागत. श्रावण सरी अन हर हर महादेवचा गजर, श्रावण सोमवार अन नागपंचमीचा योग, शहरात विविध मंदिरात भाविकांची गर्दी. पहाटेपासूनच सुरू असलेली श्रावण सरींची भुरभुर आणि उठांवर हर हर महादेवचा गजर अशा भक्तिमय वातावरणात कोल्हापूरकरांनी पहिला श्रावण सोमवार भक्तिमय साजरा केला. यंदा पहिल्याच श्रावण सोमवारी नागपंचमीचा योग जुळून आल्यानं शिवमंदिरासह नागदेवतांच्या स्थानावरही भाविकांची गर्दी झाली. अंबाबाई मंदिरात दत्तमंदिराजवळील औदुंबराखाली नागदेवता तसंच शहर परिसरात जिथे नागदेवतेची स्थानं आहेत तिथे भाविकांनी दर्शन घेत पूजा अर्चा केली. शिवाय घरोघरी नागदेवतेचे पूजन करून नागदेवतेला दूध फुलोरा लह्यांचा नैवेद्य दाखवून नवनाग स्तोत्राचे पठण केले. शहरात अंबाबाई मंदिरातील अतिबलेश्वर, काशी विश्वनाथ, उत्तरेश्वर मंगळवार पेठेतील रावणेश्वर, कैलासगडची स्वारी, ऋणमुक्तेश्वर, कपिलेश्वर, चंद्रेश्वर, सुरेश्वर, ब्रह्मेश्वर, मुद्गलेश्वर, कुकटेश्वर, वटेश्वरासह उपनगरातील विविध शिवमंदिरात दर्शनांच्या रांगा लांब वेळ दिसत होत्या. शिवमंडपावरती जलाभिषेकानंतर बिल्वदल, धोतरा, पांढरी फुले, अक्षता, चंदन, भस्म अर्पण केले गेले. त्यावर तांदळाची शिवामूठ अर्पण केली. पूजेनंतर तुपाचा दिवा लावून आरती केली. दिवसभरात उपवास करून ओम नम शिवाय महामृत्युंजय मंत्रांचा अखंड जप सुरू होता. शिवलीलामृत ग्रंथाचे एकत्रित वाचनही झाले. चारही श्रावण सोमवारला वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ अर्पण करण्याची परंपरा आहे. यंदा दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, तर चौथ्या सोमवारी गव्हाची शिवामूठ अर्पण केली जाणार आहे. कोल्हापूरचा गणेश उत्सव राज्यात आदर्श ठरेल असा करू शाहू छत्रपती यांचं आवाहन. गणेशोत्सव साजरा करताना पावित्र्य राखण्यासह नियम, कायदे आणि पर्यावरणाचं भान ठेवून उत्सव साजरा करावा. प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळामध्ये समन्वयासाठी छोटी समिती स्थापन करून कोल्हापूरचा गणेशोत्सव राज्यात आदर्श ठरवण्यासाठी प्रयत्न करू असं प्रतिपादन खासदार शाहू छत्रपती यांनी केलं. महालक्ष्मी एप्रेस संगीत संध्या रंगणार रविवारी. महालक्ष्मी एप्रेस संगीत संध्या कार्यक्रम रविवारी 23 ऑगस्टला रंगणार आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मश्री पंडित व्यंकटेश कुमार यांच्या स्वराभिषेक अनुभवता येणार आहे. देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात संध्याकाळी 6 वाजता मुरली बाजे ही मैफल रंगणार आहे. प्रत्येक वर्षी या कार्यक्रमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलाकारांचा आविष्कार अनुभवता येतो. हीच परंपरा पंडित व्यंकटेश कुमार यंदा पुढे नेणार आहेत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कोल्हापूर दर्पण, आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. पीएम यशस्वी शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन. इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत केंद्र शासनाच्या वतीनं ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांसाठी टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल फॉर ओबीसी, ईबीसी अँड डीएनटी स्टुडंट्स अंडर पीएम यशस्वी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी 31 ऑक्टोबरपर्यंत नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल अर्थात NSP वर अर्ज करावेत, असं आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सुनीता नेलीकर यांनी केलं आहे. या योजनेसाठी ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील इयत्ता 9वी ते 10वीमध्ये शिकणारे विद्यार्थी पात्र आहेत. विद्यार्थ्याची शाळा केंद्र शासनाच्या टॉप क्लास शाळांच्या यादीतील 552 शाळांपैकी असणं आवश्यक आहे. तसंच विद्यार्थ्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असणं आवश्यक आहे. योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क तसंच इतर शैक्षणिक खर्चासाठी दरवर्षी कमाल रुपये 75,000 शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

विद्यार्थी राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या अन्य कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत नसावा. इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल अर्थात NSP वर आवश्यक माहिती कागदपत्रांसह 31 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत करण्यात आलं आहे. उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथमित्र पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत ग्रंथालय संचालनाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालयीन सेवा उपलब्ध करून द्याव्यात, वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते आणि सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावानं डॉ SR रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतात. राज्यातील शहरी आणि ग्रामीण विभागातील अ ब क ड या वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे ₹1,00,000, ₹75,000, ₹50,000 आणि ₹25,000 रोख रक्कम सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि ग्रंथ भेट देऊन गौरवण्यात येतं. राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी ₹50,000 तसंच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी ₹25,000 रोख रक्कम सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि ग्रंथ भेट देऊन गौरवण्यात येतं. सन 2025-26 या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी विविध नमुद्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत असं आवाहन श्री अशोक गाडेकर ग्रंथालय संचालक ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई यांनी केलं आहे. महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर या मोठ्या संख्येने सहभागी व्हा, जलद वदूत पाण्यासाठी चालूया, जलसंधार दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा हे आपल्या सर्वांचं स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ रजनीश कामत यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार जाहीर. कोल्हापुरात 21 ऑगस्टला प्रदान समारंभ. पुणे येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ रजनीश कामत यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती आणि संयोजक डॉ पांडुरंग भोसले यांनी आज ही घोषणा केली. ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवारी तारीख 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात होणार आहे. त्याप्रमाणे प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा लोकशिक्षक बाबाभारती शिक्षक प्रतिभा पुरस्कार निपाणी येथील ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ ND जत्राटकर आणि ईश्वरपूर येथील ज्येष्ठ पत्रकार डॉ संजय थोरात यांना याच समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. पाली मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबाभारती यांच्या स्मरणार्थ सदर पुरस्कार देण्यात येतात. या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ रणधीर शिंदे आणि जनसंपर्क अधिकारी डॉ आलोक जत्राटकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. साहित्य परिषदेचे पुरुषोत्तम सराफुले, आनंदा कांबळे, विजय कांबळे, रवींद्र भारती, निमिषा भारती, शार्दूल भारती आदी या कार्यक्रमाचं संयोजन करत आहेत.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 6:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रातल्या विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा. ब्रिक्स देशांच्या आयसीटी परिषदेला महाराष्ट्रात पुण्यात सुरुवात. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा रद्द. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा. दिल्ली आणि महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा पूर्ण. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टी आणि पी व्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर झालेल्या बैठकीत मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटी म्हणजेच उत्तन विरार कॉरिडॉर या महत्वाकांक्षी प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची प्राधान्यानं चर्चा झाली. सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीमार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारनं सादर केला आहे. केंद्रीय दूरसंचार विभागातर्फे पुण्यात ब्रिक्स देशांच्या माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान अर्थात आयसीटी गटाच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी काल या परिषदेचं उद्घाटन केलं. 21 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन अशी आहे. या परिषदेत सर्वसमावेशक, शाश्वत आणि सक्षम आयसीटी परिसंस्था विकसित करणं तसंच विश्वासार्ह, सुरक्षित आणि मानवकेंद्रित डिजिटल वातावरण, डिजिटल कौशल्य आणि क्षमता विकास यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांवर चर्चा अपेक्षित आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांच्या उमेदवारांनी केलेल्या 24 दिवसांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं 2024ची जेएसएससी सीजीएल परीक्षा आणि टीडीएपीएल एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धा परीक्षा रद्द केल्या आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी काल संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा केली. तसंच 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग यांनी घेतलेल्या भरती परीक्षांची सखोल चौकशी करण्याचे आदेशही राज्य सरकारनं दिले आहेत. आंदोलकांच्या काही मागण्या अजूनही प्रलंबित आहेत असं आंदोलक विद्यार्थी नेते पियुष कुमार यांनी सांगितलं आहे. पायाभूत सुविधांची वेळेवर पूर्तता, भूखंड वाटप, गुंतवणूक आणि उत्पादन सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं आहे. त्या काल नवी दिल्लीत राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास आणि अंमलबजावणी ट्रस्टच्या सर्वोच्च देखरेख प्राधिकरणाच्या बैठकीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी पीएम गतिशक्तीच्या माध्यमातून एकात्मिक नियोजनाच्या आणि गुंतवणूकदार स्नेही भूखंड वाटप यंत्रणांचा वापर करण्याच्या गरजेवर भर दिला. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांना नेपाळ लष्कराच्या मानद जनरल या पदवीनं सन्मानित करण्यात आलं आहे. काठमांडू इथल्या एका विशेष समारंभात काल नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या हस्ते हे मानद पद प्रदान करण्यात आलं. 1950 पासून चालत आलेल्या या परंपरेनुसार भारत आणि नेपाळ एकमेकांच्या लष्कर प्रमुखांना मानद जनरल हा दर्जा प्रदान करतात.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या चमूची घोषणा केली. वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंग रावत, राम माधव, बैजयंत जयपांडा, सरदार मनप्रीत सिंग बादल आणि रेखा वर्मा यांच्यासह 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विनोद तावडे, सुनील बन्सल, स्मृती इराणी आणि बिप्लब कुमार देव यांच्यासह 8 नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा काल पूर्ण झाला. दिल्लीत मुख्य निवडणूक आयोग कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत 1,45,00,000 अर्ज वितरित करण्यात आले होते. यासाठी 13,000 बीएलओंनी काम केलं तर 97,00,000 अधिक माहिती संकलन अर्जांचं डिजिटलायझेशन झालं आहे. 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर या महिन्याभराच्या कालावधीत हरकती दाखल करता येणार आहेत तर अंतिम यादी 27 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर आणि सुधारणा प्रक्रियेतील गणना अर्ज जमा करण्याचा कालचा अखेरचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत. 22 ऑक्टोबरपर्यंत आक्षेप निकाली काढण्यात येऊन 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 2,07,93,916 मतदारांचे अर्ज अद्याप बीएलओंकडे जमा झालेले नाहीत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या मतदार ओळखपत्र प्रणालीची प्रशंसा केली आहे. अमेरिकेतील निवडणूक नियम अधिक कडक करण्याच्या दृष्टीनं ही प्रणाली आदर्श असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेतील मतदारांच्या ओळखीबाबत अधिक कडक निकष असावेत याबाबत ट्रम्प यांची आग्रही भूमिका आहे. इराण सैन्याशी वाटाघाटी करण्यासाठी अमेरिकेकडे अनौपचारिक संपर्क मार्ग असल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्स म्हणजेच आयआरजीसीनं फेटाळून लावला आहे. हा दावा म्हणजे केवळ एक भ्रम आहे असं आयआरजीसीचे प्रवक्ते हुसेन मोहेबी यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि आमच्यात कोणताही संवाद सुरू नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत चेक पॉईंट सॉफ्टवेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नदाव झाफरीर यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी कंपनीचा देशातला वाढता सहभाग, संशोधन आणि विकास क्षेत्रातील विस्तार तसंच डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणालीचा वापर याबाबत सविस्तर चर्चा केली. श्रीलंकेतील गॉल इथं सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका संघांदरम्यानच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या 3रा दिवस अखेर भारतानं काल पहिल्या डावात 462 धावा करत 178 धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावात गुंडाळला. पाऊस सुरू झाल्यामुळे भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीनं चीनच्या शी युची याचा 21-14, 13-21, 21-19 असा विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित केला. तर महिलांमध्ये पीव्ही सिंधूनंही आयर्लंडच्या सोफिया नोबेलचा 21-7, 21-11 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं स्पेनच्या जोडीचा पराभव केला. तर पुरुष दुहेरीत हरिहरन अमस्मा करुणन आणि एम आर अर्जुन यांनीही दुसरी फेरी गाठली. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या एफआयएच हॉकी विश्वकरंडक स्पर्धेत काल भारताला इंग्लंडकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला. उद्या भारताचा सामना पाकिस्तान संघाशी होणार आहे. दुसऱ्या फेरीतल्या प्रवेशासाठी भारताला या सामन्यात विजय अथवा बरोबरी आवश्यक आहे. पराभव झाल्यास भारत स्पर्धेतून बाहेर पडेल. एफआयएच महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज नेदरलँडमधल्या अॅम्स्टबेरिन इथं होणाऱ्या स्पर्धेतील ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. सध्या इंग्लंडचा संघ ड गटात आघाडीवर आहे तर भारत आणि चीन समान गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. आंध्र प्रदेशातल्या मच्छीमारांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात बेपत्ता झाली आहे. हे मच्छीमार 3 ऑगस्टला मासेमारीसाठी निघाले होते आणि 10 दिवसांच्या आत त्यांनी परतणं अपेक्षित होतं. या बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेण्यासाठी सागरी पोलीस आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. हिमाचल प्रदेशात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 87 रस्ते बंद पडले असून चंबा जिल्ह्यात एक लोखंडी पूल पुरामुळे वाहून गेला. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत झालं असून आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागानं आजही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. उत्तराखंड राज्यातील गढवाल क्षेत्रासाठीही हवामान विभागानं

0: मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यातल्या 97 रस्त्यांवरील वाहतूक बंद आहे. नागरिक आणि पर्यटकांनी हवामानाच्या अंदाजानुसार प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन राज्य प्रशासनानं केलं आहे. हवामान विभागानं आज झारखंड तसंच बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रातल्या विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा. ब्रिक्स देशांच्या आयसीटी परिषदेला महाराष्ट्रात पुण्यात सुरुवात. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा रद्द. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा. दिल्ली आणि महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा पूर्ण. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टी आणि पी व्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:40 झालेत. ऐकूया चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: दुधाचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत म्हणजे प्रत्यक्षात पंचमहादेव होत। ही पंचमहातत्व एकापेक्षा एक सूक्ष्म, उपयुक्त, व्यापक आणि उपलब्ध असलेले दिसून येतात। पृथ्वी हे तत्व स्थूल असून उपयुक्त आहे। सर्व वैश्विक जीवनाला पृथ्वी हा मोठा आधार आहे। थोडक्यात पृथ्वीशिवाय जीवन अशक्य आहे, परंतु जलतत्व हे पृथ्वीपेक्षा अधिक सूक्ष्म आणि उपयुक्त असून पृथ्वी तत्वापेक्षा ते अधिक प्रमाणात उपलब्ध आहे। जलतत्वाशिवाय वैश्विक जीवन अशक्य आहे। प्रकाशतत्व हे आधीच्या दोन तत्वांपेक्षा अधिक सूक्ष्म आणि उपयुक्त असून ते आधीच्या दोन तत्वांपेक्षा विपुल प्रमाणात उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे वायुतत्व आधीच्या तिन्ही तत्वांपेक्षा अधिक उपयुक्त असून

सर्वत्र उपलब्ध आहे. वायुतत्वाशिवाय वैश्विक जीवन अक्षरशः अशक्य आहे. जिथं आपलं नाक जाईल तिथं हवा उपलब्ध असते. हवेचा जर काळाबाजार करता आला असता तर मानवजातीवर महासंकट आलं असतं. परंतु नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था इतकी सुंदर आहे की ही हवा सर्वांना सर्वत्र उपलब्ध आहे आणि कोणालाही हवेची मक्तेदारी किंवा काळाबाजार करता येत नाही, हे आपल्या सर्वांचं सुदैव होय. शेवटचं महातत्व म्हणजे आकाश. हे तत्व अत्यंत सूक्ष्म आणि उपयुक्त असून या तत्वाशिवाय वैश्विक जीवन अशक्य आहे. असं हे आकाश तत्व सर्वांना सर्वत्र उपलब्ध असून या आकाशाच्या पोटात सर्व भूतमात्रांना आधार आणि आसरा मिळालेला आहे. अनंत कोटी ब्रह्मांड या आकाशाच्या पोटात वास करू नयेत. अशी आहे ही पंचमहाभूतांची सुरेख आणि सुंदर नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. आता आपण शरीर साक्षात परमेश्वर या मुख्य विषयाकडे वळूया. विश्वात सर्वत्र विविध रूपानं परमेश्वर प्रकट झालेला आहे. त्याचप्रमाणे तो मानवी शरीर या स्वरूपात सुद्धा सगुण साकार झालेला आहे. निसर्ग नियमानी मानवी शरीर बद्ध आहे. त्याचप्रमाणे हेच मानवी शरीर स्वयंचलित स्वयंनियंत्रित असून ते नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था अशा स्वरूपात व्यक्त आहे. तुकाराम महाराज काय सांगतात पहा. अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, शरीर तो देव कैसा नोहे. या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, विश्व परते सारावे मग माते घ्यावे, ऐसा मी नोहे आघवे सकटच मी. याच धर्तीवर जीवनविद्या सांगते, शरीर परते सारावे मग माते घ्यावे, ऐसा मी नोहे आघवे सकटच मी. याचा अर्थ असा की समोर दिसणाऱ्या विश्वाला बाजूला सारायचं किंवा कुठेतरी जंगलात किंवा गुहेत किंवा खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेऊन डोळे मिटून देवाला पाहण्याचा प्रयत्न करायचा, हा प्रकार संतांना मान्य नाही. कारण डोळ्यांना न दिसणारा परमेश्वर डोळ्यांना दिसावा म्हणून परमेश्वर आपलं निर्गुण स्वरूप टाकून विश्वरूपानं सगुण साकार झाला. ज्याला विश्वात परमेश्वर पाहता येत नाही त्याला निर्गुण निराकार परमेश्वर स्वरूप कधीच आकळता येणार नाही. या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज ठणकावून सांगतात, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भावो, तो भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोचे. याचा अर्थ असा की जो विश्वामध्ये परमेश्वराला पाहतो म्हणजेच विश्वरूपानं प्रत्यक्ष परमेश्वरच प्रकट झालेला आहे असं पाहतो, तो सर्व भक्तामध्ये श्रेष्ठ असून तोच खरा ज्ञानी होय. जी गोष्ट विश्वाची तीच गोष्ट शरीराची. शरीराला बाजूला सारायचं आणि आत्मतत्वाला पाहण्यासाठी एकांतात स्वतःला कोंडून घ्यायचं हे जीवनविद्येला मान्य नाही. कारण निर्गुण निराकार परमेश्वरच शरीर रूपानं सगुण साकार झालेला आहे आणि म्हणून शरीर रूपानं परमेश्वरच प्रगट आहे, मूर्तिमंत आहे. हे ज्याला आकळता येत नाही त्याला परमेश्वराचा अमृतानुभव कधीच प्राप्त होणार नाही. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून मानवी जीवनामध्ये मानवी शरीर हाच सर्वात महत्वाचा घटक आहे. मानवी शरीर ही संकल्पना वजा केली तर काहीही उरत नाही. इतकंच नव्हे तर काहीही उरत नाही हे सांगण्यासाठी सुद्धा काही उरत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे मानवी शरीर नाही तर देवधर्म, बायको मुलं, घरदार, उद्योग

व्यवसाय, यज्ञयाग, भजन पूजन, प्रपंच, परमार्थ वगैरे काहीही असू शकत नाही. थोडक्यात मानवी शरीर आहे म्हणून सर्व आहे आणि ते नसेल तर काहीच नाही अशी वस्तुस्थिती आहे. जीवनात मानवी शरीराचं एवढं प्रचंड महत्व असून सुद्धा लोकांना मानवी शरीराची किंमत कळत नाही, हीच खरी मानवजातीची शोकांतिका होय. जीवन

0: मानवी शरीराची किंमत कळत नाही हीच खरी मानवजातीची शोकांतिका होय. जीवनविद्या सांगते की शरीर साक्षात आकार परमेश्वराचा, म्हणजे शरीर हा साक्षात्कार आहे परमेश्वराचा. प्रत्यक्ष परमेश्वर म्हणजेच नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था मानवी शरीर या रूपात प्रकट झालेली आहे. ही व्यवस्था मानवी शरीराच्या ठाई अलौकिक आणि अद्भुत अशा स्वरूपात अंतर्बाह्य नांदते आहे. योजना, रचना, कौशल्य, प्रमाण, सहजता आणि अचूकता या सर्व गोष्टींचा सुरेख मिलाफ होऊन मानवी शरीराची निर्मिती झालेली दिसून येते. अनेक उदाहरणं देऊन हा विषय स्पष्ट करता येईल, परंतु थोडक्यात काही उदाहरण देऊन हा विषय स्पष्ट करतो. मानवी शरीरात डोळ्यांचं महत्व अपार आहे. कोहिनूर हिऱ्यापेक्षा सुद्धा या डोळ्यांची किंमत लाखो पटीनं अधिक आहे. कोंदणात हिरा बसवावा त्याप्रमाणे हाडांच्या कोंदणात डोळेरूपी हिरे बसवलेले आहेत. डोळ्यावर आघात होऊ नये म्हणून संवेदनशील पापण्यांचा आणि पापण्यांच्या केसांची योजना झालेली आहे. डोळे सदैव स्वच्छ आणि सुस्थितीत राहावे म्हणून डोळ्यांच्या वरच्या भागातून पाण्याचा स्त्राव सूक्ष्म स्वरूपात सतत होत असतो. डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या योजनेप्रमाणे डोळ्याची सर्व अंतर्बाह्य रचना अत्यंत कौशल्यानं, सहजपणे, अचूकपणे, योग्य प्रमाणात योजनापूर्वक केलेली किंवा झालेली दिसून येते. त्याचप्रमाणे मुखातील दात, दाढा, हिरड्या, जीभ, पडजीभ या सर्व अवयवांच्या बाबतीत अशाच प्रकारची योजना, रचना, प्रमाण, सहजता, अचूकता आणि कौशल्य दिसून येतं. डोळे आणि दात याप्रमाणेच इतर सर्व अवयवांच्या बाबतीत हाच प्रकार दिसून येतो. याच्याही पलीकडे शरीरातील अंतर्गत व्यवस्था सूक्ष्म आणि गुंतागुंतीची आहे. उदाहरणार्थ यकृत, उदर, जठर, प्लीहा, पित्ताशय, हृदय, मूत्रमार्ग, फुफ्फुस वगैरे वगैरे. सर्वात महत्वाचा घटक म्हणजे रक्त हा होय. अत्यंत आश्चर्यकारक आणि अद्भुत पद्धतीनं शरीरात रक्त सहजपणे निर्माण होतं. जे रक्त निर्माण होतं ते प्रमाणात असतं. अत्यंत योजनाबद्ध पद्धतीनं आणि कौशल्यानं या रक्ताचा पुरवठा सर्व शरीराला अचूकपणे होत असतो. या सर्वांच्याही पलीकडे मन, चित्त, बुद्धी ही अंतरेंद्रिय त्यांचं पूर्ण स्वरूप माणसाला आकळता आलेलं नाही हे लक्षात घ्या. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: ब्राइट इंजिनियरिंग करिअर साठी निवडा नानासाहेब महाडी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पेठ जिल्हा सांगली.
2: मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट, उज्ज्वल निकाल, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील यश, नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा.
1: 12वी सायन्स नंतर फर्स्ट इयर तसेच डिप्लोमा किंवा BSc नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनियरिंग साठी प्रवेश सुरू.
2: क्विक हिल फाउंडेशनचे बेस्ट इन्स्टिट्यूट पुरस्कार प्राप्त नानासाहेब महाडी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पेठ. अधिक माहितीसाठी संपर्क 87 66 58 10.
3: घरगुती कार्यक्रम असो वा हॉटेलची मेजवानी, आता प्रत्येक बेत होणार खास.
4: कारण स्फूर्तीनं तुमच्यासाठी आणलाय चव आणि पोषणाचा परिपूर्ण संगम. 100% अस्सल दुधापासून बनवलेलं स्फूर्ती पनीर.
3: हवी ती शुद्धता आणि हवी तशी क्रीमी चव, चवदार ही पौष्टिक ही.
4: स्फूर्तीची दर्जेदार उत्पादने स्फूर्ती पनीर सर्वत्र उपलब्ध.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
6: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
7: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. रसिकाहो, सकाळचे ठीक 9 वाजलेत.

0: लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगल स्वरातलं दो रास्ते या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत पेरळाल यांनी.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

हे होतं मोहम्मद अजीज आणि अनुराधा यांच्या युगलस्वरातलं नगीना चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत पॅरालाल यांनी. रसिकहो, आपण ऐकत आहात गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, अवयवदान या संदर्भातील जुग जुग जीव हे अभियान सध्या सुरू आहे. आपला एखादा अवयव दुसऱ्याला दान करून त्याचा जीव वाचणं किंवा आपला एखादा अवयव दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हे खरं पुण्यकर्म आहे. तेव्हा अवयवदानाविषयी बोलूया येत्या शनिवारी म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. येत्या शनिवारी म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. संपर्कासाठी आमचा फोन क्रमांक 0231-2562-24 0231-2562-24. अवयवदानाविषयी बोलूया आणि आपल्या आवडीचं गाणं सांगूया आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात.

0: एका गॅरेजमध्ये काम केलं होतं, त्यामध्ये ज्या गाड्या यायचं काम त्याला पेंटिंग करण्याचं काम त्यांनी केलं, रंग भरण्याचं काम त्यांनी गाड्यांमध्ये जसं केलं तसं त्यांनी गीतांमध्ये देखील रंग भरलेले आहेत. आणि जवळपास 7 दशकांपेक्षा अधिक काळ दिग्दर्शक म्हणून म्हणा, पटकथा लेखक म्हणून, गीतकार, कवी म्हणून काम केलेलं आहे चित्रपट सृष्टीमध्ये.
1: नितांत सुंदर गाण्यांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: आणि मुकेश यांनी गायलेलं मिलन चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रसिक भाऊ, या गीताबरोबर आजच्या गीत बहार या कार्यक्रमाची सांगता होत आहे. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9:30 वाजलेत. ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: बॅट इंजिनिअरिंग करिअर साठी निवडा नानासाहेब महाडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पेठ, जिल्हा सांगली.
1: मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट, उज्ज्वल निकाल, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील यश, नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा.
0: 12वी सायन्स नंतर फर्स्ट इयर तसेच डिप्लोमा किंवा BSc नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग साठी प्रवेश सुरू.
1: क्विक हिल फाउंडेशनचे बेस्ट

0: इन्स्टिट्यूट पुरस्कार प्राप्त नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पेठ. अधिक माहितीसाठी संपर्क 87 66 58 10 82.
1: जर सण समारंभ एन्जॉय करण्याची हवी असेल संधी तर आणा मस्त मजेची स्फूर्ती बासुंदी.
2: मस्त टेस्टी स्फूर्तीदायी चार प्रकारात स्फूर्ती सीताफळ बासुंदी, अंजीर बासुंदी, रबडी बासुंदी किंवा स्फूर्ती गुलकंद बासुंदी.
1: स्फूर्ती बासुंदी सर्वांना बनवेल आनंदी. सर्वत्र उपलब्ध.
3: जरा थांबा, गुरु काय म्हणतात ते बघतो.
4: काय नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
5: कणीस आणि हत्ती
6: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.

0: श्रावणातल्या पवित्र उपवासांसाठी आणि सणांसाठी कोल्हापूरच्या भारत डेअरीची स्फूर्ती उत्पादने,
1: स्फूर्ती श्रीखंड आम्रखंड बासुंदी, दूध दही तूप चक्का आणि पनीर सर्वत्र उपलब्ध। स्फूर्ती
2: बदला बदला सवय बदला।
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
4: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय?
5: तात्या दाढ लय दुखालिया, मंजन लावून बसलोय।
4: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात।
5: वय दातासाठी एक नंबर।
6: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला।
7: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। प्रसारित करीत आहोत सुगम संगीत।

सुरेश भट यांच्या रचनेबरोबर सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: एका गॅरेज मध्ये काम केलं होतं, त्यामध्ये ज्या गाड्या यायच्या काम त्याला पेंटिंग करण्याचं काम त्यांनी केलं, रंगरंगण्याचं काम त्यांनी गाड्यांमध्ये असं केलं, तसं त्यांनी गीतांमध्ये देखील रंग भरलेले आहेत. आणि जवळपास 7 दशकांपेक्षा अधिक काळ दिग्दर्शक म्हणून म्हणा, पटकथा लेखक म्हणून, गीतकार, कवी म्हणून काम केलेलं आहे चित्रपट सृष्टीमध्ये.
1: नितांत सुंदर गाण्यांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
2: ऐकूया लोकसंगीत.

0: अवश्य आई आमची बाई आहे
1: बरोबर
0: आणि तुम्ही पुरुष आहे सा तवा सवाल टाकायचा पहिला मान आमच्या बाईचा
1: असं म्हणतोस कर सुरू
0: चंपाबाई टाक सवाल
2: ऐका

0: कळला का सवाल? अशी कोणती वळवळणारी नागिन तुझला आवडते?
1: बर,
0: ओठावरती तिला खेळवून सौख्य मुक्याचे तुझ मिळते.
1: बरोबर.
0: अशी कोणती हो नागिन असती? वट्टावर येते आणि मुक्का बी देते. हा, असल सख्या तर काय वादच नाही, पर त्यो नसला तर कल्पनेतल्या कल्पनेत मुक्का मिळतोय.
2: असं का? अरे याचं उत्तर अगदी सोपं आहे.
0: काय
2: देऊ का? जीभ.
0: जीभ? ती कशी?
2: ऐक, चटक चांदणी जीभ तुझी तर सवाल केलास फुसकाग.
0: आता का भाई फुसका?
2: चटक चांदणी जीभ तुझी तर सवाल केलास फुसकाग, चुंबन घेण्या पुढे येई ती दावित आपला ठसकाग. ऐका.
3: मग चटक चांदणी जीभ तुझी तर सवाल केला.

0: कबालाई उरण गावचा धरणा मधुनी नदी वाहते दिनरात उरण गावचा धरणा मधुनी नदी वाहते दिनरात मोत्या समते पाणी सुंदर प्रसिद्ध सार्या जगतात अमृत असले प्राशन करुणी मानव वाडे दुनियेत सवाल ऐकुनी जबाब द्यावा वेचक एका शब्दात ऐका
1: अग उरण गावचा धरणा मधुनी नदी वाहते दिन रात मोत्या समते पाणी सुंदर प्रसिद्ध साऱ्या

0: अरे कळलं का जबाब?
1: कळलं. आता सवाल टाका, जबाब द्यायला कंबर कसून तयार आहे आम्ही. कंबर कसून?
0: कंबर कसून? तुझी कंबर म्हणजे लेखा काय सिंहकटिका काय?
1: हायच तर.
0: तुझी कंबर कसली लेखा? कमरा आहे कमरा.
1: आता
0: आयक्स.

0: बार बार सवाल टका सवाल
1: टाकू का आई पति संगति नसता नवती हाथी घेते पर क्याला
0: काय
1: पती संगती नसता नवती हाती घेते परक्याला डोळे अवकळ शृंगारुणती पाप घेतसे माथ्याला ऐका
2: अग पती संगती नसता नव...

0: अरे चेहरा का पडला?
1: कुठला पडतोय?
0: मग सुचत नाही?
1: नाही
0: देऊ का मी उत्तर?
1: द्या द्या।
0: हरलास?

0: ऐक, अरे उत्तर अगदी सोपं आहे.
1: काय?
0: काजळ.
1: काजळ?
0: हा.
1: ते कसं?
0: ऐका.
2: अग्नर जातीचा जाळून महिमा पुरुषार्थाच्या अग्नीत मत्सर धुमसे हे वादावा असे आराही.

0: हरलो हरलो हरलो बर का।
1: शहीर चंपा तासगावकर आणि सहकारी यांनी केलेला सवाल जवाब आपण ऐकला। आपण ऐकत आहात लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। ऐकूया शहीर बजरंग अंबी आणि सहकारी यांनी सादर केलेला शिवरायांचा पोवाडा।

चंद्रकलेप्रमाणे आमचा बालराजा वाढू लागला. बालराजांचा जन्म झाला. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. या म्हणीप्रमाणे आमच्या मासाहेबांनी राजांना किस्सा घडवलं बघा.

माझं वाटोळं झालं. अरे बाबा काय झालं, काय झालं मला सांग, न रडता मला सांग. राधे माझ्या पुरीला पळवली, तिला वाटवली म्हणून तिने नदीमध्ये उडी टाकून जीव दिला. राजे माझ्या मुलीला नदीमध्ये उडी टाकून जीव दिला असं हे कुणी पाहिलं? राजे सगळ्या पानोट्यानं पाहिलंय हा प्रसंग. कुणी केलं हे काम? राजांचा आवाज थोडासा चालला. राजे

चिडाडला. माँ साहेब दरबारात बसलेले आहेत राजानी. पोशाख परिधान केला आणि सांगितलं, माँ साहेब आम्ही आज एक वेगळा न्याय निवाडा करणार आहोत. असं राजे कोणता निवाडा आपण करणार आहात? इतक्यात वाडा गच्च भरले होता, चौक भरलेला होता. एसादीनं पाटलाच्या मुसक्या बांधून त्याला हजर केला आणि सांगितलं, राजे हाच तो हरामखोर ज्याने हे नीच काम केलंय. असं राजे क्षणभर हसले. पाटील, आम्ही नावचे राजे, पण तुम्ही खरेखुरे पाटील आहात.

राजे पुन्हा उद्गारले पाटील, गुन्हा घडलाय खराय राजे, राजे चुकलो चुकलो राजे, मला एक वेळ माफ करा, एक वेळ क्षमा करा, असं पुढचं काय बोलायचं आधी राजाने हुकुम सोडला. पाटील खामोश, पुन्हा जर बोलाल तर जीभ छाटून टाकली जाईल. काही सांगू नका, ए साजी

करणारा पाटलाला मावळे घेऊन गेले. संतापाने राजे निघून गेले. संतापाने राजे निघून गेले. दादाजी बोलले. काय बोलले दादाजी?

0: संत एकनाथ महाराजांचं भारुड आपण ऐकलं. या भारुडाबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11 वाजलेत. ऐकूया फोन इन कार्यक्रम गाणं मनातलं. संवादक प्रसाद देसाई.
1: माझे गाणे एकच माझे नित्य ते गाणे माझे गाणे
2: गाणं मनातलं
1: गाणे ही गाणे माझे गाणे.
3: श्रोते हो नमस्कार. गाणं मनातलं या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. आपल्या अलौकिक प्रतिभेनं गीतकारांनी गाणी लिहिली आहेत. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर गाण्याचा अर्थ अधिक समजत जातो आणि ते गाणं अधिकच मनातलं वाटायला लागतं. तेव्हा आज अधिक वेळ न दवडता सुरू करूया गाणं मनातलं हा कार्यक्रम. बघूया आज कोण श्रोते सहभागी झालेत आणि कोणाच्या मनात कोणतं गाणं आहे. नमस्कार आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
4: नमस्कार. मी

0: पुण्याहून मिलिंद शिखंडे बोलते. प्रतिभा संपन्न कवी गीतकार गुलजार यांचा 8 ऑगस्ट हा वाढदिवस. त्या अनुषंगाने मी आज बोलणार आहे. गीतकार, लेखक, दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. तसंच गुलजार यांचं खरं नाव संपूर्णपणे चालेला चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वी गुलजार हे मोटर मेकॅनिक होते यावर पुण्याचा विश्वासही बसणार नाही, पण हे सत्य आहे. गुलजार यांनी आयुष्यभर शायरीवर जीवापाड प्रेम केलं. उच्च कोटीची भावना प्रधान शायरी त्यांनी लिहिली आणि त्यांची स्टोरी कशी आहे. संपूर्णानंद गुलजार यांनी विमल गाव यांच्या 1972 सालच्या बंदिनीपासून आपल्या सिने कारकिर्दीला प्रारंभ झाला आणि संपूर्ण सेवा कालगांचा गुलजार कसा झाला याची कहाणी रंजक आहे. ख्यातनाम संगीतकार सचिनराव बर्मन हे आपली मोटार दुरुस्तीसाठी संपूर्ण सेवा मोटार मेकॅनिक कडे आले होते आणि संपूर्ण सेवा यांच्याशी बोलताना त्यांच्यात दडलेला शायर आणि त्याची विलक्षण प्रतिभा सचिनराने घडली. मग त्यांनी संपूर्ण सिंहची भेट केमलराव यांच्याशी घालत दिली आणि अक्षर म्हणजे संपूर्ण सिंहांची प्रतिभा पाहून ते देखील प्रभावित झाले आणि बंदिनीचं गाणं संपूर्ण सिंहांना मिळालं. मोरा गोळा अंगलवले मोहे श्याम रंग दे दे, चुप जाऊन बी रात मेट मोहे टीका रंग दे दे. हे गाणं एवढं हिट झालं की रसिकांच्या ओळखी आजही आहेत. लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आणि सचिनराव वर्मा यांच्या संगीत निर्देशातलं हे गीत अधिकच श्रवणीय हिट झालं आणि संपूर्ण सिंह हे रातोरात हिट झाले आणि गुलजार हे नाव देशभरात पोहोचलं. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मला गुलजार यांचं इथं मोड जे जाते हे कुठे सुस्त कदम रस्ते आंधळीतलं गीत ऐकायचं राहुलदेव वर्मन यांच्या संगीत निर्देशातलं. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्यासोबत हे गीत आहे. अतिशय अप्रतिम आणि अप्रतिम कॉम्बिनेशन म्हणतात गुलजार, आरडी आणि लता, किशोर आणि आंधी. आणि यातली सुरुवातीची जी लता दीदींची स्थान आहे ती हृदयात इतकं घर करून जाते की ते गाणं कळत जातं चटकन. अतिशय अविस्मरणीय आणि अप्रतिम तिथे असं म्हणता येईल आणि अर्थातच अभिनय सम्राट आहेत संजीव कुमार, सुचित्रा सेन. म्हणजे कॉम्बिनेशनच एक्सलंट आहे. एक वेगळी अंधी निर्माण केली ती या चित्रपटाने जेव्हा तो होता. तर आजच्या कार्यक्रमामध्ये मला हे गीत ऐकावं ही अशी मी विनंती करतो.
1: तर आपल्या आवडीचं हे गीत नक्की ऐकूया. आपण सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर बोलतोय. खर तर गाणं मनातलं या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच आमच्या मनातल्या भावनांची आणि अर्थातच गाण्यांची अभिव्यक्ती व्हायला नेहमीच भावतं मला. आणि आज गाण्यांची सदाबहार मधुर आणि मनमोहक बाग फुलवणारे गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार आणि दिग्दर्शक गुलजार यांच्याबद्दल. गुलजार या शब्दाचाच अर्थ होतो की फुलांची बाग, गुलाबाची बाग. गुलजार यांचा 18 ऑगस्ट आज आहे 92वा वाढदिवस. आणि कवी गुलजार म्हटलं की त्यांची शायरी, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा पांढरा शुभ्र वेश याची मला आठवण येतेच येते. नाशिकला एका कार्यक्रमात ते आले असता त्यांचं व्याख्यान मी ऐकलं होतं आणि त्यांना विजवळनं पांढऱ्या शुभ्र वेशात पाहिलं होतं. एक सात्विकपणा त्यांच्या व्यक्तिमत्वावर, सजवळपणा देखील होता आणि एक भारदस्त मनमोहक सदाबहार व्यक्तिमत्व असं मी त्यांचं वर्णन करेन. खरं तर गुलजार साहेबांना लहानपणापासून कविता शायरी याची आवड होतीच होती. त्यांनी उमेदवारीच्या काळामध्ये विचारे गॅरेज नावाच्या मुंबईतल्या एका गॅरेज मध्ये काम केलं होतं. त्यामध्ये ज्या गाड्या याच्या काव खराब झालेल्या आहे त्याला पेंटिंग करण्याचं काम त्यांनी केलं, रंग भरण्याचं काम त्यांनी गाड्यांमध्ये जसं केलं तसं त्यांनी गीतांमध्ये देखील रंग भरलेले आहेत. आणि जवळपास 7 दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी काम केलेलं आहे चित्रपट सृष्टीमध्ये.

0: दिग्दर्शक म्हणून म्हणा, पटकथा लेखक म्हणून, गीतकार, कवी म्हणून, तर हे अतिशय उल्लेखनीय बाब आहे. त्यांच्या अनेक कृतींना, कलाकृतींना, गाण्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. मी तर त्यांच्या या कार्याला सलाम करतो आणि त्यांच्या आजच्या या 92 वाढदिवसानिमित्त मला खर तर प्रश्न पडला की कोणतं गीत सुचवावं, आणि पण विचार करून मी मला गोमय मधलं गीत गुलजार साहेबांचं ऐकायचं, किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे जे गीत आहे ना आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, आणि वाला पल जाने वाला है हो सके तो इसमें जिंदगी बता दो कल जो ये जाने वाला है आने वाला पल जाने वाला है. प्रसाद जी या गीतामध्ये प्रत्येक क्षण आयुष्यातला येतो ना तो जाणारच आहे, त्याचा आनंद घेतला पाहिजे, त्याकडे सकारात्मकपणे आपण पाहिलं पाहिजे आणि तो क्षण जगला पाहिजे जिवंतपणे, असा सार्थ आणि समर्पक असा संदेश देणार हे गीत आपण ऐकून त्यांना 92 शुभेच्छा देऊया.
1: नक्कीच आपण अभिष्टचिंतन करूया आणि या गाण्याचा देखील आनंद घेऊया.

0: तुमची कोल्हापूर केंद्राची.
1: अच्छा.
0: खूप लहान असल्यापासून मी रेडिओ ऐकते.
1: अच्छा, आपण काय करता?
0: आयटी कंपनीत आहे.
1: आयटी कंपनीत असून सुद्धा आपण रेडिओचा छंद जोपासताय?
0: हो, मी आता 4-5 वर्ष झाले जॉईन झाले. त्याच्या अगोदर मी घरीच होते.
1: अच्छा.
0: शिलाई करायची घरी, त्यामुळे दिवसभर रेडिओ चालू असायचा. आता पण असतोय, फक्त ऑफिस टाइमच्या वेळेत नसतो. मला गरज होती आता जॉबची, कारण माझी परिस्थिती खूप डाऊन होती.
1: बर.
0: मुलगा शिकत होता, त्यामुळे मी गावी होते. आता 4-5 वर्ष झाले मी कोल्हापुरात आले.
1: अच्छा.
0: तो शिकत होता, त्यामुळे मला जॉब करणं गरजेचं होतं. गावी राहून मी शेतात वगैरे काम करून मी नाही करू शकत नव्हते.
1: बरोबर.
0: त्यामुळे मी ज्या क्षेत्रात मला जॉब मिळाला त्या क्षेत्रात मी जॉब घेतला.
1: अच्छा.
0: आता मुलगा पण तिथेच आहे, आयटी मध्येच आहे. आता व्यवस्थित आहे.
1: ग्रामीण भागातली एक स्त्री अर्थार्जनासाठी आयटी कंपनीमध्ये येते, हा बदल तात्काळ कसा आपण स्वीकारलात?
0: तात्काळ स्वीकार, कुठलाही बदल तसा सहजासहजी स्वीकारला जात नाही. परिस्थिती स्वीकारायला होती.
1: बरोबर.
0: गावाकडचं जीवनमान मी खूप वर्ष झालेत, म्हणजे माझ्या लग्नाला 30-33 वर्ष झालेत. मी गावीच होते, पण तिथल्या वातावरणात तिथल्या ज्या राहणीमानीत मी मिक्स होऊन गेले होते. पण मला समजायला लागले की फक्त रानात काम करून किंवा शेतात काम करून बरं ते स्वतःच नव्हतं, दुसऱ्याच्या शेतात राबून हाताला माझ्या तसं काहीच लागणार नव्हतं. कारण मुलाचं शिक्षण होतं, त्याचं भवितव्य होतं. त्यामुळे मला गाव सोडवलं, शहरात आले.
1: बरोबर. म्हणजे हा एक तर तुमचा निर्णय धाडसी आहे.
0: हो, पर्याय नव्हता. परिस्थिती सगळे शिकवते.
1: बरोबर. आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये काही महिला आहेत, मुली आहेत, ज्यांचं शिक्षण मोठ्या प्रमाणात झालं आहे, पण त्यांना वाटतं की नोकरी नको, तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: कसं असतं म्हणजे का परिस्थिती, त्यांना समजा त्यांची जर आर्थिक परिस्थिती किंवा व्यवस्थित असेल तर त्यांना जॉब करायची किंवा काही हालचाल करायची गरजच नसते. पण एक अशा असतात की परिस्थिती आपली म्हणजे चांगली नसताना सुद्धा जॉबच्या नादाला लागत नाहीत. त्यांना त्याची आवड नसते.
1: बरोबर.
0: पण आपल्याला माझी गरज पण आहे आणि मला आवड पण.
1: बरोबर.
0: आणि कुठली पण गोष्ट आवडीशिवाय शक्य होत नाही.
1: आपले विचार खूप चांगले आहेत.
0: माझा भाचा म्हणजे त्याचं नाव आहे पीयूष घोडके, तो पण रेडिओ ऐकतो.
1: अच्छा. त्यांना देखील शुभेच्छा आहेत.
0: हो हो.
1: आणि आपल्याशी बोलून खूप बरं वाटलं. आपण जे गाणं सुचवले ते आता ऐकूया.
0: हो हो. ओके. थँक्यू.

0: सुनील मुरलीधर पोळ निप्पाणी.
1: आपलं स्वागत आहे, बोला.
0: धन्यवाद. मला गोपी सिनेमा मधलं एक गाणं ऐकायचं आहे, सुखी के दुःख साथी साथी, हे गाणं ऐकायचं आहे.
1: बर, या गाण्याविषयी काय सांगू शकाल?
0: या गाण्याविषयी ज्या वेळेला आपल्याकडे पार पैसा असतो त्यावेळेला सर्व लोक आपल्याकडे येतात, सर्वांनी येऊन मदत करतात. ज्यावर दुखात असतो त्यावर कोण त्यात कोण मला सहकार्य करत नाही, काय नाही. ते सर्व समाज मुळे राहून दे, काय राहून दे, काही लोक की जास्त माणसाकडे आर्थिक चांगली परिस्थिती सर्वजण येऊन बोलतात, हे करतात, तर दुःखामध्ये कोणच हरवत नाही. हे एक आताच्या पिढीमध्ये फार रुजवलेलं आहे की काहीतर आपण विचार करण्यासारखं आहे, म्हणून मी हे गाणं लावायला सांगितलं तुम्हाला.
1: सुखामध्ये साथीदार भरपूर असतात, यशाचे भागीदार भरपूर असतात, पण दुःखामध्ये कोणी नसतं.
0: आता एका दवाखान्यात कोणत्या आजारी जर असेल तर जे मदत केला त्यावर कोणी येत नाही, तिथं फक्त बघतात आणि जातात. ज्या वेळेला त्याला पैसे गरज असेल कोणी मदत करत, त्याची परिस्थिती चांगली असताना तो सर्व मदत करतो की बाबा घ्या, तुम्हाला अडचण आली, तुमचं काय दुखावत आम्ही आहे. कोणतं दवाखाना असेल, कोणतं कार्यक्रम असेल, कोणतं एकदम असं अडचण असताना मदत केल्यानंतर ते सगळं विसरतात. ते मग अशा वेळेला की माणसाच्या प्रवृत्ती ही असं बदल चालली, म्हणून हे काय पुढे इथून बदल झाला पाहिजे. ज्या ह्या गाण्याच्या उद्देशाने मी हे गाणं आपल्याला आवाज सांगितलेलं आहे. आणि आज जगामध्ये काय की कुठल्याही गोष्टींमध्ये असणाऱ्यांच्याकडे फार फळ जातात, नसणाऱ्यांच्याकडे सोडून जातात. ते तर स्वतः कामपण आहे. सर्वांना मदत केली पाहिजे, सर्वांना आपल्याकडे आर्थिक प्रोसेस काही सामाजिक कार्यामध्ये आरोग्य दृष्टिकोनातून कार्यक्रम केले पाहिजेत, असे माझं एक उद्देश आहे.
1: बरोबर, म्हणजे माणसाने सुखामध्ये एक वेळ मागे राहिलं तरी चालेल, पण दुःखामध्ये पहिल्यांदा आपण जाणं गरजेचं आहे.
0: हो, जाणं गरजेचं आहे, पहिला जाणं गरजेचं आहे. मग अपघात झाला तर रस्त्यावरती कोण थांबत नाहीत, आणि तिथं आपण जाऊन मदत केली पाहिजे त्यांना. त्यांना लगेच अंबेसून गेलं पाहिजे, त्यांचं कोण आहे त्यांच्या नातेवाईक कळवलं पाहिजे, त्याची व्यवस्था केली पाहिजे. एखादे विद्यार्थी परगावी इथे शिकत असेल तर त्याचे कोण नसतात, अशी दुर्घटना होते, त्याला गाडी थडकून जाते, त्यावेळेला त्याला कोणी मदत करत नाही. आपल्या वेळेला त्या विद्यार्थीला दवा निवड ऍडमिट करून ते विचारपूस करून त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना कॉन्टॅक्ट केलं पाहिजे आणि त्याला कळवलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. ते दुःखात आपल्या प्रसंगामध्ये फक्त बघतात जातात, असं होता कामा नये.
1: एखाद्या व्यक्तीचा परिचय आहे की नाही हे न बघता माणुसकीच्या नात्यानं आपण प्रत्येकाला मदत करणं गरजेचं आहे.
0: हो बरोबर, आपण बरोबर, कारण का तिथे त्या प्रसंगाला आपण मदत करणं फार महत्वाचं आहे.
1: हो, आणि असे काही मंडळी आहेत की जे दुःखाच्या वेळी आपल्याला मदत करतात, त्यांना आवर्जून लक्षात ठेवतात, अशीही काही मंडळी आहेत. सुखाच्या वेळी केलेली मदत एक वेळ विसरली जाईल, पण दुःखाच्या वेळी केलेली मदत ही कायमस्वरूपी लक्षात राहते.
0: हो, कायम विसरते, कारण का माहित आहे दुःख असं आहे की त्या क्षणाला मदत करणारे कुठल्याही परिस्थितीमध्ये की एखादा रक्ताचं जर गरज असेल तर रक्त पण आपण त्यांना मदत करायला पाहिजे, कारण अशा वेळात त्या रक्ताविना तो माणूस मृत्यू पडतो.
1: बरोबर,
0: अशा वेळेला मदत करण्याची गरज आहे, कारण रक्ताची पण कमतरता असते, दवा घेऊन गेलं ते पेशंटला घेऊन रक्ताची पण कमतरता असते. अशा वेळेला आपल्या गुरुपरसाना विद्यार्थ्यांना किंवा पालकांना किंवा मित्र सांगून अशा वेळेला आपण त्याला प्रवृत्त करून ते रक्त देण्याचं पण त्याला मदत केली पाहिजे.
1: बरोबर, कारण रक्ताची नाती ही निर्माण करायला रक्तदान हा एक अतिशय उत्कृष्ट पर्याय आहे.
0: आता असं की दवाखान्यामध्ये की पेशंट रक्त नसतात, त्यांचे म्हणजे गरीब असतात, त्यांना ते फक्त आढळ वाचवत प्रत्येक विचारपूस करून त्यांना मदत केली पाहिजे. हे तर हे माणसाची प्रवृत्ती तयार झाली पाहिजे.
1: बरोबर, माझं तर मत आहे प्रत्येक माणसानं जसा नंबर सेव्ह करतो त्याबरोबर त्याचा रक्तगट देखील आपण सोबत सेव्ह करणं गरजेचं आहे.
0: होय होय, बरोबर.
1: एखाद्या रक्तगटाची आवश्यकता असेल तर त्या व्यक्तीशी आपण संपर्क साधू शकतो.
0: हो हो हो, बरोबर बरोबर, कारण का सगळे आपले आणि रक्ताचं पण वाटप्रवृत्ती ग्रुप तयार केला पाहिजे.
1: हो,
0: कुणाला पाहिजे तुम्ही ह्या ग्रुपवर घ्या, ही आमचा गट आहे, रक्त गट आहे म्हणून सांगायला पाहिजे.
1: कारण अजून सुद्धा मानवी रक्ताला पर्याय सापडलेला नाहीये.

0: नाही सापडलेलं नाही नाही नाही सापडलेलं नाही. कारण का माहिती आता ही आज मला असं वाटतं 30 वर्षापूर्वी तर चांगली प्रवृत्ती होती. आता इथून पुढे प्रवृत्ती ही सगळं टेक्नॉलॉजी मध्ये आम्ही तयार केलं पाहिजे असं वाटायला लागलं मला. तर
1: आपण निस्वार्थपणे मदत केली पाहिजे सर्वांना.
0: हो निस्वार्थी म्हणून केलीच पाहिजे कारण कर्म चांगलं केलं तर फळ चांगलं मिळत असतं.
1: बरोबर.
0: वर देवा आहे पाहायला म्हणतात त्या प्रमाणे आहे. आपण चांगल्या मनात भावना ठेवलं तर आपलं मनात चांगलं ठेवलं तर आपल्या मनाला सगळं समाधान वाटतं. आणि आम्ही चांगल्या प्रमाणे मदत केली तर कोणी पण त्याला आपल्याला समोर येऊन आपल्याला मदत करतील.
1: आपण जे कार्य करताय त्याला शुभेच्छा आहेत आणि आपल्या आवडीचं गाणं देखील नक्की ऐकूया.

0: नमस्कार, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र।
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, कृष्णात पाटील निटोडेकर।
0: अच्छा, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। कोणतं गाणं ऐकायचं आहे तुम्हाला?
1: वाजवू का? साधा कोणी केंद्र।
0: बर, यातलं कोणतं?
1: श्रावण महिन्यात।
0: अच्छा, उषा चव्हाण यांच्यावरती हे चित्रित।
1: आणि दादा कोणकी असा आवडत होणार नाही, आता त्यांची सरशील कोण करणार नाही।
0: हो,
1: आणि पूर्वी मी शूटिंग बघायला जाय होतो प्रयाग मध्ये, मी विजय कोणकांना विचारलं दादांच्या नंतर आम्हाला, तिने म्हणले आम्हाला अशी वाबी नाही करता येणार नाही, होणार नाही।
0: बरोबर,
1: त्यावेळी एक दादा कोणकी होऊन गेलेत। सगळे पिक्चर मी पाहिले बघितलेले आहेत, आणि कुंडी कारखानाच्या त्यांच्या 1974-75 त्यांचे शहर नळगो शहर होते ते, त्यांनी तिला मी शेती करण्याने चित्रपटात पदार्पण केलं होते मी नंतर।
0: अच्छा,
1: त्यांच्या आम्ही टाकीला पैसे तेव्हा 2 रुपये 8 रुपये तिकडे होते, तेव्हा आम्ही बघितलं उषा टाके विनोद टाके सगळे पिक्चर बघितले त्यांचं बघितलं।
0: अच्छा, ही आठवण तुमच्या मनात आहे?
1: लहानपणी मी जेव्हा सापडे।
0: कधी दादा कोणके यांना भेटण्याचा योग आला होता का?
1: आला आला, इथं आमच्या इथं वरंगी येते ना, इथं शिकारला येते ते आमच्या शिवशेजारला।
0: तर आपल्या आवडीच्या गाण्याचा नक्की आनंद घेऊया। वाजवू का या चित्रपटातलं श्रावण महिन्यात हे गीत जे आहे तर ते उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांच्यावर चित्रित आहे। या गीताला अजून एक श्रोत्यांनी पसंती कळवलेली आहे, बघूया ते काय म्हणतायत।
2: झरे तालुका तळी जिल्हा सांगलीवरून दशरथ मोठे बोलतोय।
0: हा बोला।
2: मला आमच्या मनातलं गीत हे सांगायचंय।
0: हो सांगा।
2: श्रावण महिन्यात वारा जवळजवळ वाजतोय, दादा कोंडके यांचा पिक्चर आहे वाजवू का हा पिक्चर आहे।
0: अच्छा,
2: त्या पिक्चर मधलं एक गीत आहे, हे मी श्रावणातलं जे संपूर्ण निसर्गमय वातावरण कसं असतं हे या गीतामध्ये रेखाटलेलं आहे।
0: आपल्या आवडीच्या गाण्याचा नक्की आनंद घेऊया।

0: नमस्कार, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि कार्यक्रम आहे गाणं मनातलं.
0: हो बरोबर.
1: हो, तुमचा रेडे मित्र बोलतोय, बालाजी सोनकले, नांदेड तालुका, नायगाव जिल्हा, नांदेड.
0: अच्छा.
1: हो, कसं आहे गाणं जे मनातलं आज सुचवलेलं येत आहे. आज जो नागपंचमीचा जो सण आहे,
0: हो,
1: आता कसं आहे काळानुसार जो बदल झालेला आहे, सगळं युट्यूब मुळे सगळं काही

0: तेल काळामुळं पूर्वीचा काळ कसा होता सर, जर आज नागपंचमी एक महिना आहे म्हणजे भुलईचे फळ प्रत्येक गावामध्ये भुलईचे फळ असायचे चार चार. महिला जे असतात ना दिवसभर शेतीमध्ये निंदन खुरपण काम करून रात्रीला 11-11:30 पर्यंत भुलई खेळायचे सर.
1: बर,
0: आपले सर्व शेतीतले काम करून तो आज तो काळ बंद झालेला असं म्हणलं तरी चालेल. आज पंचमी जरी आली तरी कोणती महिला भुलई खेळत असं म्हणत नाही.
1: अच्छा,
0: म्हणजे 5 तरी वया म्हणा हे एक वडील ज्येष्ठाचं म्हणणं आहे सर. ते जवळजवळ एक एक महिना बघायला मिळाल सर, आम्ही लहान होतो त्यावेळेस.
1: हा, कारण त्यावेळी कसं मनोरंजनाचं कोणतं माध्यम नव्हतं, विरंगुळा नव्हता, त्यामुळे महिला अशा पद्धतीचे खेळ खेळत होत्या.
0: हो सर,
1: आता मनोरंजनाची माध्यमं वाढलेली आहेत, कामाचा व्याप वाढलेला आहे, त्यामुळे अशा खेळांचा विसर पडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही.
0: हो सर, एक आहे की बंद करता येत नाही ना, तो कधी ना कधी ग्रामीण भागामध्ये तर हा चालू ठेवायला पाहिजे सर.
1: हो,
0: त्यामुळं कदाचित आज बैलपोळाचा विचार करा तुम्ही, कोणता विचार करा, ज्या ठिकाणी 250 जोडी राहायची बैलजोडी त्या ठिकाणी गावामध्ये जर विचार केला तर आज 25 जोडी नाही सर.
1: हो,
0: तर 2 ते 3, 3.5 तास बैल फिरायला लागाव सर, 3 ते 7 पर्यंत बैल.
1: बरोबर,
0: तर आता आपण 1/2 तास ते 1 तासामध्ये आटपून चला सर पोळा. तुम्हाला आज गाणं जे मनात सुचवलेलं आहे सर, नागपंचमी निमित्त हळद दुसरी कुंकू असलं या चित्रपटातील जे गीत ऐकायचं सर मला सुंदर असं.
1: अच्छा,
0: शिवशंभूचा हार गळ्यातील आली रे नागपंचमी.
1: ओके,
0: आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण नेहमीच ऐकतो सर मी.
1: अच्छा, धन्यवाद.
0: हो, आणि न्यूज ऑन आल्यामुळे मी तुमच्या दूर जरी असलो तरी अगदी जवळ आलेलो आहे तुमच्या मी.
1: हो बरोबर,
0: ग्रामीण भागाच्या तांडी वाड्यात पोहोचणार एकच माध्यम म्हणजे आकाशवाणी आज आणि उद्या.
1: तर आपण सहभागी झालात, आपल्याशी बोलून खूप आनंद झाला, आपल्या आवडीचं गाणं नक्की ऐकूया.
0: धन्यवाद.

0: गाणं मनातलं
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

बराईत्र श्रोते हो, आज इतकंच. या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य केलं होतं प्रशांत चव्हाण यांनी. हे प्रसारण आपल्यापर्यंत सुस्पष्ट आणि सुनियोजित पोहोचावं म्हणून पन्हाळा प्रक्षेपण केंद्रात कार्यरत आहेत बजरंग कांबळे. मी संवादक प्रसाद देसाई आत्ता आपला निरोप घेतो. अनुमती द्या, नमस्कार.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आज कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात ही आपल्यापुढे सादर करणार आहेत दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. या कौटुंबिक श्रोतिकेचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी. सादर करीत आहोत आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका.

0: दादा बाहेर बघ ना, किती सुंदर रिमझिम पाऊस पडतोय. सकाळपासून आभाळ भरून आलं होतं, पण पाऊस पडायचं नावच घेत नव्हता. आता मात्र सगळीकडे एकदम हिरवं गार गारे गार झालंय. खरं सांगू, असा पाऊस पडायला लागला की बाकी काही आठवत नाही, सरळ श्रावण आठवतो.
1: आणि श्रावण म्हटलं की तुला लगेच गाणी कविता हे सगळं आठवायला लागतं. मला चांगलंच माहिती आहे तुझं.
0: हो ना, गाणी आठवणारच ना. श्रावण आणि गाणी यांचं नातंच वेगळं आहे. लहानपणी की नाही पाऊस पडायला लागला की कुठल्या तरी घरातून रेडिओवर गाणं लागलेलं असायचं, आणि मग घरातल्या कामाच्या आवाजात, भांड्यांच्या आवाजात, पावसाच्या सरीतून ते गाणं ऐकू यायचं.
1: हो ना, बघ ना, आज सुद्धा अचानक मनातल्या मनात कधीतरी श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे अशी कविता गुणगुणायला लागतो आपण. आणि त्या पाठोपाठ त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती आपल्याला आठवतं. आणि जणू काही म्हणजे लहान मुलांना असं वाटायला लागतं की आपण फुलराणीच झालोय की काय, नाही का?
0: हो ना,
1: म्हणजे जसं आज आमच्या बहिणाबाई फुलराणी झालेल्या आहे
0: दादा.
1: अर्थात या कविता आणि गाण्यांमधला श्रावण म्हणजे फक्त ऋतू नाहीये, तर संपूर्ण वातावरणातली एक प्रसन्नता आहे. बाहेर हिरवाई, आकाशात ढग, पावसाच्या सरी आणि घरामध्ये सणांची तयारी.
0: वा वा वा, श्रावण म्हणजे जणू निसर्गाने संपूर्ण जगात हिरवा रंग उधळलेला महिना.
1: फक्त हिरवाच नाही, इंद्रधनुषी म्हण, कारण क्षणात पाऊस पडतो आणि पापणी लवायच्या आत ऊन पडलेलं दिसतं आणि मग आकाशात झळकतं ते इंद्रधनुष्य.
0: अरे हो, त्यावरून आठवलं.
1: काय?
0: आपल्या घरातलं इंद्रधनुष्य कुठे आहे, म्हणजे सुखदा कुठे आहे?
1: अच्छा, इंद्रधनुषी सुखदा असं तुला म्हणायचं?
0: हो,
1: ती तिच्या मैत्रिणींसोबत पावसाळी सहलीला गेली, तुला माहितीच आहे, कोकणामध्ये गेल्या त्या.
0: किती मस्त ना, छान हिरवं गार वातावरण, थंडगार हवा, वा
1: आणि सोबत चहा भजी, वा वा वा वा. आपण सगळं हे मिस करणार आहोत, आणि म्हणजे सुखदाच्या हातचा स्वयंपाक सुद्धा मिस करणार. चार दिवसांसाठी गेली ती मैत्रिणीं बरोबर, कितीतरी दिवसांपासून त्यांचा बेत चाललेला होता, शेवटी सगळ्यांची वेळ जुळली आणि गेल्या. मला मात्र तुला खरं सांगतो शर्वरी, करमत नाही. वाटलं होतं की ती नाहीये तर आपणही जरा मजा करूया, पण सुखदाशिवाय काय मजा नाही ग.
0: म्हणून तर मी आले ना तुझ्यावर लक्ष ठेवायला.
1: काय?
0: कंपनी द्यायला आले दादा.
1: ठीक आहे ठीक आहे, म्हणजे डिटेक्टिव्ह पेरून गेली तर ती. तरीच म्हटलं, काल सकाळी सुखद गेली आणि आज सकाळी लगेच तू हजर, हे कसं काय झालं?
0: अहो, नाहीतर ती येईपर्यंत घरात भूकंप आला असता ना, मग तिने घरी आल्यावर तुझी चांगलीच हजेरी घेतली असती. पण एक बरं झालं, ती संधी मिळाल्यावर ट्रिपला गेली ते. कारण आपल्याकडे ना स्वतःसाठी वेळ काढताना सगळ्यात आधी आपण विचार करतो, रोहितचं कसं होईल, माझं तर हे काम पेंडिंग आहे, ते झाल्यावर जाऊ, नंतर जाऊ, पुढे कधीतरी जाऊ, आणि हे नंतर ना अंतर देऊन पुन्हा कधीच येत नाही.
1: करेक्ट, काल पोहोचल्यावर फोन केला होता तिनं, म्हणाली इथेही पाऊस आहे पण आपल्या मुंबईच्या पावसापेक्षा वेगळा. लगेच छान छान फोटो सुद्धा पाठवले, म्हणजे तिच्या फोटोंमधून मी तिच्यासोबत पोहोचलो सुद्धा तिकडे.
0: हा, म्हणजे ती घरात नसली तरी मोबाईल मधून घरात आहे म्हणायचं तर.
1: खरंय खरंय. आली वाटत दुसरे डिटेक्टिव्ह
2: मिया.

0: भरारी तुफाना परी बेभान मी झाले.
1: अग अग अग रेवा आज एकदम खुश आहेस.
0: सुखदा म्हणाली की जरा रोहित वर लक्ष ठेव म्हणून खुश आहे मी.
2: अच्छा का बुवा,

0: हो मग एरवी तिच्या हातचा चहा मिळतो, रोहितच्या हातचा चहा प्यायचा योग मी कसा काय सोडणार होते.
1: अच्छा, म्हणजे माझ्या हातचा चहा तुला इतकं आवडतो तर वा वा वा.
0: नाही नाही, मग सुखदाकडे गॉसिप करता येतं. किती वाईट बनवतो ग हा चहा.
1: काय
0: अशी संधी सारखी येत नाही ना.
2: आम्ही आताच सुखदाची आठवण काढत होतो
0: म्हणून तर मी आले, नाहीतरी आम्ही बहिणी सारख्या.
1: अरे काय सारख्या, तुला सांगतो तिच्याशिवाय घरामध्ये शांतता आहे.
0: म्हणजे तिच्या नसण्याचा फायदा घेताय तुम्ही.
2: अजिबात नाही, उलट ती असती तर आत्ता आपल्या गप्पांमध्ये तीन विषय आणखी वाढले असते.
1: खरंय, पण एक बरं आहे तिचं सुखदाचं बरं का, घरामध्ये सणाचा माहोल तयार करायला तिला वेगळं निमित्त लागतच नाही.
2: हो हो,
0: बाहेरचा पाऊस बघितलात का? मला तर पाऊस सुरू झाला की आमच्या लहानपणीचं घर आठवतं. श्रावण आला की आई सकाळपासून घर आवरायची, दारात रांगोळी, देवघरात फुलं आणि रेडिओवर एखादं श्रावण गीत.
2: अगदी, आणि आम्ही कामात मदत करण्यापेक्षा गाणं ऐकण्यात जास्त रस घ्यायचो.
1: तुम्ही दोघी ना आजही तशाच आहात अगदी.
0: काय म्हणालास?
1: काही नाही काही नाही,
2: आम्हाला सगळं ऐकू आलं बरं का.
0: मला श्रावणातली गाणी म्हणजे ऋतूचं दुसरं रूप वाटतं. काही गाण्यात पाऊस आहे, काहीत हिरवाई आहे, काहीत सण आहेत, काहीत विरह आहे, पण प्रत्येक गाण्यात श्रावणाची एक वेगळी छटा दिसते.
2: आणि मंगळागौरीची गाणी तर वेगळीच रंगत आणतात.
1: आता तुमच्या दोघींच्या डोळ्यासमोर फुगडी आली असणार.
2: फक्त फुगडी नाही हा, झिम्मा, फुगडी, उखाणे, गाणी, सगळं आलं डोळ्यासमोर.
0: आणि मंगळागौरीच्या रात्रीचा तो गोंधळ, घरातल्या सगळ्या बायका एकत्र यायच्या, कुणी खेळ सुरू करायचा, कुणी गाणी म्हणायचं, कुणी मध्येच हसत बसायचं.
2: त्या सगळ्यात एक गोष्ट सुंदर होती, महिलांना एकत्र येण्यासाठी एक निमित्त मिळायचं. घरकाम, संसार, मुलं, रोजची धावपळ, त्या सगळ्यापासून थोडा वेळ स्वतःसाठी.
0: आजही ते तितकंच महत्वाचं आहे, फक्त पद्धत बदलली. आता सगळ्यांना एकाच मोठ्या घरात जमणं शक्य नसतं. कधी सोसायटीच्या हॉलमध्ये मंगळागौर होते, कधी एखाद्या मैत्रिणीच्या घरी. काही जणी पारंपरिक खेळ खेळतात तर काही नव्या पद्धतीचे खेळ करतात,
2: पण गप्पा तशाच असतात. हा,
0: त्या कुठे बदलणार.
1: म्हणजे मंगळागौरीचा खरा कार्यक्रम खेळ नसून गप्पाच असतात, नाही का?
2: पुरुषांना हे समजायला अजून काही शतक लागतील.
1: नाही नाही, काही गरज नाही.
0: आणि एखादं आवडीचं गाणं सुरू झालं की सगळ्या जणींच्या आवाजात आवाज मिसळतो. रेडिओवरही एखादी जुनी चाल लागली की मन लगेच त्या वातावरणात जातं. आणि मग सुरू होते मैत्रिणींची चिडवाचिडवी. खुर्ची की मिरची, जाशील कैसी, सासूबाई बोलावतात बरं करीतात, असं म्हणत म्हणत सगळ्या सासरच्यांची नावं घेतली जातात.
2: श्रावणात माहेरी यायची ओढ स्त्रियांना असते. मग सासूबाई म्हणतात, कारल्याचं बी लावग सुनबाई मग जा आपल्या माहेरा, असं करत करत माहेरी जायला न मिळालेल्या स्त्रीचं दुःखही मंगळागौरीची गाणी सांगतात.
1: खरे. आणि गंमत म्हणजे अशी गाणी ऐकत असताना आपल्याला सुरांपेक्षा आठवणी जास्त ऐकू येतात, नाही का?
0: हो ना, श्रावण सुरू झाला की अशी मजा असते. सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी.
1: नागपंचमी म्हटलं की अजून एक गोष्ट आठवते मला.
2: काय?
1: त्या दिवशी केलेले पदार्थ.
2: बस, मी तोच विचार करत होते, हा अजून खाण्यावर कसा नाही आला.
0: अरे सण आणि पदार्थ वेगळे कसे, प्रत्येक सणाची चव असते. काही पदार्थ एखाद्या सणाशिवाय आठवतच नाही.
1: हो, हे मात्र खरं. म्हणजे श्रावणातल्या सणांचा विचार केला की स्वयंपाक घरातून येणारे ते सुगंध आठवतात.
2: आणि घरातले लोक.
0: आणि हो, पदार्थाची चव आणि तो सर्वोत्तम कोण बनवतं हे कायम लक्षात राहतं.
1: ही गोष्ट मला खरी वाटते. बाकी म्हणजे सणांची आठवण वस्तूंमुळे कमी आणि व्यक्तींमुळे जास्त राहते.
2: रोहित दादा, आता तर उपासही सुरू झालेत ना.
1: हो तर, आईची सकाळपासून केवढी गडबड सुरू व्हायची, नाही का? आपल्याला मंदिरात घेऊन जायची, बाहेर पाऊस पडत असायचा, रस्त्यावरती चिखल झालेला असायचा, आणि तरी सुद्धा ती म्हणायची आज सोमवार आहे, मंदिरात जायला हवं.
0: आणि तुम्ही जायचात?
1: श्रद्धेपेक्षा आई बरोबर जाणं महत्वाचं वाटायचं. आता मागे वळून पाहिलं की कळतं ग की त्या छोट्या छोट्या गोष्टींची किती किंमत असते आयुष्यात.
2: श्रावणी सोमवारची भक्ती गीतही किती शांत असतात ना. सकाळी पावसाचा आवाज आणि त्यावर एखादं मंद शिवभजन, घरातलं वातावरणच बदलून जात.
1: आणि त्यासोबत साबुदाण्याची खिचडी, फळं, इतर बरंच काही.
2: काय रे दादा, परत खायची आठवण आली तुला.
1: अरे खाण्याशिवाय चैन पडतं का आपल्याला? आणि त्यातून सण, सण म्हटलं की उत्तम पदार्थ आलेच, ते खाल्ल्याशिवाय सण कसा साजरा होणार.
0: अगदी बरोबर. पण मला वाटतं श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे. कुणी मंदिरात जाईल, कुणी घरी पूजा करेल, कुणी फक्त शांतपणे दिवस घालवेल. सणाचा आनंद घेण्याची पद्धत प्रत्येक

0: त्याची वेगळी असू शकते.
1: आणि म्हणूनच सण सुंदर आहेत, ते आपल्याला एकच पद्धत लादत नाहीत, ते एक निमित्त देतात.
2: श्रावणातले नारळी पौर्णिमा आणि राखी हेही सण मला फार आवडतात.
0: अरे हो, तो तर समुद्राचा सण.
1: हो, आपल्या कोळी बांधवांसाठी विशेष महत्वाचा. समुद्राला नारळ अर्पण करून त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे ती.
0: निसर्ग आपल्याला किती देतो आणि आपण त्याला किती परत देतो हा विचार करायला लावणारा सण आहे.
1: आणि नारळी पौर्णिमेला तो कोळी गीतांचा ताल लागला की समुद्र डोळ्यासमोर उभा राहतो अगदी.
2: आणि मला ते गाणं आठवतं, भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदी से बंधू शोभे नारायण.
1: वा वा वा वा, खरे भावाला राखी बांधणारी बहीण लाडक्या भावाला म्हणजे श्रीकृष्णाला साडीची चिंधी बांधणाऱ्या द्रौपदीचं रूप वाटू शकतं आपल्याला. शिवाय पाऊस, समुद्र, होड्या, नारळ, श्रावण म्हणजे खरंच अगदी चित्रांचा महिना आहे.
0: पण मला ना आज एक गोष्ट जास्त जाणवतीये.
1: काय?
0: सुखदाची कमतरता फार वाटते ना आज, ती असली की सतत लगबग सुरू असते.
2: बरोबर आहे, काही माणसं घरात असताना त्यांच्या उपस्थितीची सवय होते, पण ती काही दिवस बाहेर गेली की लक्षात येतं घरात त्यांच्या आवाजाचा, त्यांच्या हालचालींचा, अगदी त्यांच्या छोट्या छोट्या सवयींचाही किती मोठा वाटा असतो.
1: अगं हो ना, काल माझी काहीतरी वस्तू सापडत नव्हती आणि मी पटकन म्हटलं सुखदा जरा ते अमुक अमुक हे दे ग मला, आणि अचानक आठवलं अरे ती तर फिरायला गेली आहे.
0: फोन केला का पण तिला?
1: केला, त्यावरती म्हणाली थांब थांब मी जरा गडबडीत आहे, नंतर करते फोन, जरा पावसात भिजतोय म्हणे आम्ही.
2: श्रावण अनुभवते ती.
0: आणि आपणही ते अनुभवतोय आणि दोन्ही अनुभव तितके छान आहेत.
2: आणि म्हणूनच सणांची गरज आहे, नाहीतर नंतर भेटू, नंतर फोन करू, पुढच्या आठवड्यात येते असं म्हणता म्हणता वर्ष निघून जातात.
1: सण एक निमित्त देतात, चला भेटूया असं म्हणण्याला आपल्याला प्रवृत्त करतात.
2: आणि भेटल्यावर बाकीचं सगळं आपोआप होतं.
0: बरं, काल नागपंचमीच्या निमित्ताने आमच्या सोसायटीत मुलांना भेटायला एक सर्पमित्र आला होता.
1: अच्छा.
0: त्यांच्या मनातली सापांबद्दलची भीती कमी करून छान माहिती दिली, आपले अनुभव सांगितले. मुलं तर मुलं, मोठे सुद्धा भारावून ऐकत होते.
1: वा वा वा वा. आणि आमच्या सोसायटीमध्ये मंगळागौरी निमित्त सोसायटीतल्या महिलांसाठी खेळ ठेवलेले आहेत.
0: पण रोहित, त्यात पुरुषांना नो एंट्री.
1: का का का, पुरुषांनी असं काय पाप केलंय?
2: कारण मंगळागौरीच्या गप्पांचं गुपित बाहेर जाऊ नये.
1: अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, मी आपलं दुरून संगीत ऐकेन तेवढं.
0: तेही नको, तू त्या दिवशी सुखदाला फोन करून सांग.
1: काय?
0: तुझ्या बहिणीने आणि माझ्या बहिणीने मला घराबाहेर काढलंय.
1: हो हो, ती म्हणेल अगदी बरोबर केलं त्यांनी.
2: रेवा, तुला माहितीये का मला श्रावणाची अजून एक गोष्ट आवडते.
0: काय ग?
2: श्रावण संपतो तेव्हा आपल्याला थोडस वाईट वाटत, पण तो पुन्हा येणार, पुन्हा आकाशात इंद्रधनुष्य दिसणार हे मनाला माहित असत.
1: म्हणजे सणांची तशीच गोष्ट आहे, एखादा दिवस संपतो पण आठवण राहते, पुढच्या वर्षी पुन्हा सगळं नव्याने आपल्याला मिळत.
0: आणि माणसंही पुन्हा भेटतात,
2: काही जवळची असतात तर काही दूरची असतात, पण मनात जागा असेल तर अंतर फार मोठं राहत नाही.
1: करेक्ट, म्हणूनच घराला भिंतींपेक्षा माणसं घर बनवतात.
0: आणि सण त्या माणसांना पुन्हा एकत्र आणतात.
1: अरे सुखदाचा व्हिडिओ कॉल.
2: अरे घे ना.
1: थांबा थांबा थांबा, आपण तिघांनी मिळून घेऊया.
0: आणि आधी तिला सांगू, इथे तिच्या शिवाय श्रावणाचा कार्यक्रम रंगतोय
2: आणि आम्ही दोघी मिळून तिच्या आठवणी काढतोय.
1: बस आता ते म्हणणार मी चार दिवसांसाठी गेले काय आणि माझीच चर्चा सुरू झाली.
0: हॅलो सुखदा, कशी आहेस?
1: काय तिकडे पाऊस आहे? अरे वा, म्हणजे आमचा श्रावण तिथेही पोहोचला म्हणायचा.
2: ए, तिचा फोटो दाखव ना दादा.
1: थांब थांब थांब ग.
0: हा, तिला सांग आम्ही मंगळागौरीची तयारी सुरू केली
2: आहे. अगं सगळं सांगू नकोस, ती परत आली की सरप्राईज देऊया आपण तिला.
1: सुखदा ऐकतेस ना, तुझ्या अनुपस्थितीमध्ये घरात या दोघींनी राज्य बळकावलेलं आहे.
2: आणि तू निवांत फिरून ये, इथे आम्ही सगळं सांभाळतो आणि रोहितलाही चांगलंच बघतो.
0: आणि परत आलीस की सगळे मिळून मज्जा करूया.
1: बरं ठीक आहे, आता ठेवू, पाऊस वाढतोय, तुम्ही पण काळजी घ्या बरं का.
2: रोहित दादा, सुखदाचा आवाज नीट येत नव्हता.
1: अगं तिथे नेटवर्क नसेल चांगलं.
2: हा असू शकता, पण तिच्याशी बोलून खूप मस्त वाटलं.
0: खरच श्रावणातला एखादा सण साजरा झाल्यासारखं वाटलं
2: मलाही. पण आता मात्र सोबत चहा हवा ना
1: आणि मला काहीतरी खायला सुद्धा हवं.

श्रोते हो आणि मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि या श्रुतिकेत सहभाग होता दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि मधुलिका नेरूरकर यांचा. सादरकर्त्या होत्या नेहा खरे. मैत्रिणींनो, यापुढील कार्यक्रम असणार आहे आरोग्य दर्पण आणि या आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपला आजचा विषय असणार आहे गर्भारपणात आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग. आणि या कार्यक्रमात डायलिनसाठी सहभागी होण्यासाठी आमचे क्रमांक आहेत 45-15-41-29 आणि 45-15-41-30. मुंबई बाहेरील श्रोत्यांनी आणि मोबाईल धारकांनी 022 हा कोड लावण्यास विसरू नका. हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण ऐकूया एक गाणं.

0: श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या विशेष कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केले आहे डाएट कन्सल्टंट आणि योगा थेरपिस्ट आरती खाडीलकर यांना. आरतीजी बंगळुरूच्या सव्यासा योग युनिव्हर्सिटीमधून MSc झालेल्या आहेत. त्यांनी इतिहास विषयात मुंबई विद्यापीठातून MA ही डिग्री देखील घेतलेली आहे आणि शिवाजी विद्यापीठातून त्यांनी डाएट आणि न्यूट्रिशनलिस्ट म्हणजे पोषक आहार तज्ज्ञ या विषयातील पदवी संपादन केली आहे. आरतीताई, तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.

0: श्रोते हो, आजचा आपला विषय आहे गर्भारपणातील आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग साधना. या विषयावर आपण आतिताईंशी संवाद साधणार आहोत. तुम्ही तुम्हाला पडलेले प्रश्न त्यांना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून विचारू शकता. लक्षात ठेवा, मोबाईल धारकांनी आणि मुंबई बाहेरील श्रोत्यांनी 022 या STD कोडचा वापर करावा. तर आजचा हा विषय, आतिताई तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. सर्वप्रथम आकाशवाणी मुंबई केंद्राने मला इथे आमंत्रित केलं याबद्दल मी तुमचा सर्वांचेच आभार मानते. आणि या कार्यक्रमाची सुरुवात करताना मला एक श्लोक म्हणावा असा वाटतोय.

0: श्रोते हो, आजचा विषय आहे गर्भारपणातील आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग साधना. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आरतीताई खाडीलकर इथे आलेल्या आहेत. आणि आपले प्रश्न आपण त्यांना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून विचारू शकता. मोबाईल धारकांनी 022 या एसटीडी कोडचा वापर करायचा आहे. आरतीताई, सर्वात पहिल्यांदा मला तुम्हाला प्रश्न विचारावा असं वाटेल की आपल्या सगळ्या बाळाचा जन्म हा जणू काही त्या मातेला मिळालेला दुसरा नवीन जन्म असतो आणि गरोदरपणाचा हा 9 महिन्यांचा काळ हा अत्यंत कठीण काळ असतो. तेव्हा फारच जपायचं असतं. त्या 9 महिन्यांमध्ये जपणं असतंच, पण त्याच्या आधीचाही कसोटीचा काळ असतो आणि 9 महिन्यांनंतरचाही कसोटीचा काळ असतो. तर हे प्रसूती जी असते आपली आणि गर्भारपण असतं, या सगळ्याच्या आधी एका स्त्रीने काय विशेष काळजी घेतली पाहिजे?
1: सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी जायचं आहे किंवा तुम्हाला गरोदर व्हायचं आहे हे जेव्हा तुम्ही ठरवता, तेव्हा स्वतःची काळजी ह्या महत्वाच्या 4 पिलर्सनी घ्यायची आहे. एक तर चांगली झोप असणं, झोप घेणं, रात्री 9:30-10 वाजता झोपणं, सकाळी लवकर उठणं. दुसरी गोष्ट म्हणजे चांगला व्यायाम करणं. तिसरी गोष्ट चांगला पोषक आहार. आणि चौथी महत्वाची म्हणजे चांगले विचार. ह्या 4 गोष्टी जर तुमच्या परिपूर्ण असतील तर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करू शकता, पुढे जाऊ शकता. आणि तोच पॅटर्न तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा फॉलो करायचा आहे, जेणेकरून बाळ सुद्धा निरोगी, सुदृढ आणि व्यवस्थित व्हायला मदत होते.
0: खूपच छान सांगितलं आहे. आतिताई, आपण पहिला कॉल घेऊया. हॅलो. नमस्कार.

0: कट झाला कॉल. हॅलो, आपण खात असलेलं अन्न हा सध्या सर्व वयोगटांसाठी अत्यंत काळजीचा विषय झालेला आहे. निगुतीने केलेलं आणि स्वच्छतेचं पालन करून केलेलं आणि पारंपरिक पद्धतीचा वापर करून शिजवलेलं अन्न खाल्ल्याने आपला शारीरिक आणि मानसिक विकास होत जातो. तर याबद्दल आहाराबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: आहार आपण इयत्ता 5वीपासून आहाराविषयी आपण ऐकत आलेलो, बोलत आलेलो आहोत, वाचतो की पोषक आहार असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने 5 ते 6 घटक इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे कार्बोहायड्रेट्स, कार्बोदके, ज्याचं प्रमाण शरीरामध्ये साधारणपणे 60% असायला पाहिजे. त्याबरोबरीने प्रोटीन्स असायला पाहिजे, फॅट्स, मिनरल्स, व्हायटमिन्स, पाणी आणि फायबर. याचं प्रमाण योग्य असेल तर तो पोषक आहार किंवा योग्य आहार आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे प्रेग्नन्सीसाठी जेव्हा तुम्ही ट्राय करत असता तेव्हा या महत्वाच्या गोष्टी, या आहाराचं सेवन किंवा या आहाराचा समावेश तुमच्या आहारात असणं गरजेचं आहे. तर तुमच्या नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये किंवा दैनंदिन तुम्ही जे काही खाता, पाणी पिता, या सगळ्यामध्ये तुमचं प्रमाण प्रॉपर असेल तर तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी ट्राय करायला हरकत नाही. आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा जो सात्विक आहार आहे तो

0: घेणं गरजेचं आहे.
1: आणि बऱ्याच वेळा असं होतं की फार बाहेर खाल्लं जातं, चमचमी चविष्ट असं मुलींना फार खाण्याची ओढ असते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतात.
0: कसं आहे की या फेजमध्ये थोडीशी क्रेविंग्स मुलींना होत असतात, एक तर मॉर्निंग सिकनेस, सकाळी उठल्या ऍसिडिटी झालेली असते त्यामुळे जेवण सकाळी जात नाही आणि मग अवेळी त्यांना काहीतरी खायची इच्छा होते, बरं करायची स्वतः बनवून करायची शक्ती अंगामध्ये नसेल तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मग काय होईल की ज्या वेळेला जेवण बनवण्याची शक्ती नाही त्यामुळे काहीतरी ऑर्डर करतात, बाहेरून खात ऑर्डर करतात, पण याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण भरपूर झालेलं असतं. सो प्रिझर्वेटिव्ह जर खूप असतील तर त्याचा नकळत परिणाम तुमच्या शरीरावर पण होतो.
1: बरोबर.
0: अनवॉन्टेड फॅट डिपॉझिट होणं या सगळ्या गोष्टी या फेज मध्ये येतात. आपल्याला प्रोटीन्स पाहिजेत, कार्बोहायड्रेट पाहिजेत, व्हिटॅमिन्स पाहिजेत, मिनरल्स पाहिजेत, पण जर हे मिळालं नाही आणि बाहेरून येणार खाद्य जे आहे त्याच्यामध्ये भरपूर मैदा असतो किंवा प्रिझर्वेटिव्ह केलेले पदार्थ म्हणजे जास्त मीठ, जास्त साखर, सोडियमचं प्रमाण जास्त असेल तरी त्याचा त्रास शरीराला आणि पर्यायी बाळाला पण होऊ शकतो. सो जितकं ते सात्विक घरी बनवलेलं जेवण असेल तेवढं चांगलं.
1: आणि आपल्या घरी आपली सासू असते किंवा आपली काकू असते, आपली मावशी असते, हे पण आपल्याला वेळोवेळी आपल्या अन्न पदार्थांबद्दल काहीतरी गाईड करत असतात, सांगत असतात, तर त्यांनी सुचवलेला आहार कसा काय आणि कितपत घेणं योग्य आहे?
2: नक्कीच.
0: या मावशी, आजी, आई यांना एक्सपिरियन्स असतो, अनुभव असतो, त्यामुळे त्या अनुभवातूनच ते बोलत असतात की तुम्ही कोणता आहार घेतला पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, काय टाईपचं जेवण तुम्ही कोणत्या वेळेला जेवलं पाहिजे, त्यामुळे आहाराबरोबर वेळा सांभाळणं हेही तितकंच गरजेचं असतं. आणि आईचं, आजीचं, त्यांनी सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत त्या पण प्रेग्नन्सीमध्ये ऐकणं गरजेचं. पण काही वेळेला असं होतं की खूप निगेटिव्ह पण सांगितलं जातं, तर त्याच्यासाठी थोडंसं विचार करून सक्षमतेने आपल्या बुद्धीचा वापर करून जो आहार घ्यायला पाहिजे तो घेतलाच पाहिजे. म्हणजे जो डॉक्टर सांगतायत किंवा डायटिशियन सांगतायत त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या आहारामध्ये बदल करायला पाहिजे. किंवा जर हे अमुक एक पदार्थ आता आपल्याकडे ट्रेडिशन प्रमाणे पपई खाऊ देत नाहीत किंवा खरवस खाऊ देत नाहीत किंवा या गोष्टी आपल्याला दिल्या जात नाहीत. सी कसं आहे, कोणत्याही गोष्टी ओव्हर इटिंग करून चालणारच नाहीत, पण त्यांना काहीतरी अनुभव आलेले असतात म्हणून त्या तुम्हाला फक्त सुतोवाच्य करत असतात की हे तुम्ही नाही खाल्लं तर चालेल. त्यावेळेला जर तुम्हाला पटलं तर तो आहार किंवा ते जेवण त्यावेळेला नाही जेवलं आणि तुम्हाला ज्याच्यातनं वाटतंय की मला पपईतून काय मिळणार आहे, व्हिटॅमिन सी मिळणार आहे, तसंच मला आणखीन कुठल्या पदार्थातनं व्हिटॅमिन ए मिळणार आहे, तर तसंच अजून कुठल्या पदार्थातनं व्हिटॅमिन ए मिळेल, तर त्याचा वापर तुम्ही करू शकता.
1: कोणत्या कोणत्या व्हिटॅमिन्सचा आपल्या शरीराला गरज असते?
0: सगळ्याच व्हिटॅमिन्सची गरज आहे. ए, बी, सी.
1: आताही आपल्याला कॉल येतोय. हॅलो, बोला.
3: हॅलो,
1: बोला. नमस्कार, आपलं नाव सांगा.
3: नमस्कार, मी कोल्हापूरवरून बोलतोय.
1: आपण कोल्हापूरवरून, बोला बोला, आपला प्रश्न विचारा.
3: हा, माझा प्रश्न असा आहे की नवजात रुग्णांना बद्धकोष्ठतेसाठी काही सपोजेटरी दिल्या जातात, म्हणजे 4-5 दिवसापासून करत नाही, त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
1: आपला प्रश्न पुन्हा विचारा.
3: नवजात बालकांना बद्धकोष्ठतेसाठी सपोजेटरी दिल्या जातात, सपोजेटरी.
1: अच्छा, नवजात बालकांना बद्धकोष्ठतेसाठी काही औषध दिलं जातं. आपला आजचा विषय आहे सर गर्भारपणातील व्यायाम आणि आहार, तर आपण त्याबद्दल बोलूया. आपला स्त्रीचा गर्भारपणातील आहार आणि व्यायाम, योग साधना, प्रसूतीनंतरचा स्त्रीचा मातेचा आहार कसा असावा असं ते विचारतात.
0: ठीक आहे, प्रश्न छान आहे तुमचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट की कुठला, जसं तुम्ही मगाशी म्हणालात बाळाला बद्धकोष्ठतेसाठी काहीतरी दिलं जातं, तर हे का होतं तर गॅस फॉर्मिंग होत असतात. जर मातेनी गॅस फॉर्मिंग पदार्थ खाल्ले ज्याच्यामुळे गॅसेस होतात, कारण कसं आहे डिलिव्हरी झाल्या बायका जागेवरच बसलेल्या असतात किंवा झोपलेल्या असतात, त्यामुळे त्यांची हालचाल मंदावते. हालचाल होत नसल्यामुळे जे काही तुम्ही जेवता, जे काही खाता, त्याचे गॅसेसमध्ये रूपांतर होतं आणि ते जर गॅस पास झाले नाहीत तर नॅचरली त्याचा त्रास बच्चूला पण होऊ शकतो. म्हणजे बाळा आईच्या दुधावाटेच बाळाला बाळ पोसलं जातं.

0: त्यामुळे दोघांनाही त्याचा परिणाम त्रास होणारच आहे. त्यामुळे आईनी सात्विक आहार घेतला पाहिजे ज्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असेल, जसं की गाजर आहे, मुळा आहे, या पदार्थांना म्हणजे खिसून त्याची जर कोशिंबीर वगैरे केली तर जास्त चांगलं. इवन जर तुम्ही पोळी चपाती करत असाल तर त्याच्यामध्ये मेथी किंवा पालक असा पाला घातला तर त्याचे पराठे करू शकता. सो जेणेकरून जास्तीत जास्त फायबर रिच डाएट देण्याचा प्रयत्न करा. आणि इवन आम्ही असं सांगतो की अगदी ताजं ताजं लावलेलं दही ताक हे सुद्धा गरजेचं आहे, कारण जी अँटीबायोटिक्स तुम्ही घेतलेली असता त्याच्यामुळे जे चांगले बॅक्टेरिया शरीरात असतात तेही निघून जातात या अँटीबायोटिक्समुळे. तर ते रिप्लेश करायचं असेल, परत मिळवायचं असेल तर अगदी ताजं ताजं सकाळी लावायचं आणि दुपारी त्याचं सेवन करायचं. असं ताक दही सुद्धा तुम्ही घेऊ शकता जेणेकरून हा त्रास कमी होऊन जाईल. दुधाचं दूध जर पचतंय का नाही बच्चूला आणि आईला दोघांनाही याचं सुद्धा तुम्हाला प्रमाण बघावं लागेल, कारण प्रत्येक बाईची टेंडन्सी वेगळी असते. त्यामुळे किती प्रमाण किती वेळा आपण पितोय आपल्याला हे सोसताय का नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करायचा.
1: हॅलो बोला. हॅलो बोला. हॅलो नमस्कार. हॅलो हॅलो बोला. हा तर दूध हा दूध हा फार महत्वाचा विषय तुम्ही सांगितला, म्हणजे गर्भारपणात देखील आईनेही प्रोटीन मिळण्यासाठी काय काय खाल्लं पाहिजे.
0: आपल्याकडे प्रोटीनचे दोन प्रकार आहेत, एक ॲनिमल प्रोटीन आणि प्लांट प्रोटीन, जे प्राण्यांपासून मिळणारं प्रथिन आहे आणि जे आहे ते झाड वनस्पतींपासून मिळणार आहे. प्रथिनांची गरज शरीरामध्ये सगळ्यात जास्त असते. सो प्रथिनं कशासाठी लागतात, आपल्या शरीरात नवीन नवीन पेशी तयार होत असतात, पहिल्या निघून जातात. सो वेअर अँड टेअर ज्याला आपण म्हणतो पेशींची, ती भरून काढण्याचं काम प्रोटीन्स करतात. त्याचप्रमाणे आपली नख केस शरीराच्या बारीक बारीक ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्यासाठी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते, गरज असते. ठीक आहे, तर हे प्रोटीन्स जास्तीत जास्त आपण प्लांट्स म्हणून, जे लोक नॉनव्हेज खातात त्यांनी नॉनव्हेज मध्ये प्रोटीन्स मिळवू शकतात, पण जे लोक प्रोटीन्स शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी डाळी आहे, कडधान्य आहे.
1: बरोबर, आपण पुढचा एक कॉल घेऊया. डाळी आहे त्याच्यातनं प्रथिन,
0: कडधान्य आहे,
1: कडधान्य आहे,
0: सोयाबीन आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्याचा वापर करू शकतो. इवन दूध जसं मगाशी तुम्ही म्हणालात तसं दूध सुद्धा आपल्या आहारात घेतलं तर त्याच्यातनं सुद्धा प्रोटीन मिळतं. दूध, दही, पनीर, इवन मशरूम्स, म्हणजे प्लांट प्रोटीन बद्दल आपण बोलायचं झालं तर या गोष्टींमधून आपल्याला प्रोटीन्स मिळतं. पण जे लोक नॉनव्हेज खातात, जे लोक मांसाहारी आहेत, त्यांनी अंड्याचं सेवन केलं तर चालेल, किंवा रेड मीट अवॉइड करायचं. आणि तुम्हाला स्टॉक म्हणजे चिकनचा स्टॉक किंवा रस्सा ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये सात्विक आहे, ज्याच्यामध्ये ऑइल फॅट्स नाही आहेत.
1: पुढचा प्रश्न आपण घेऊया.
2: हॅलो
1: हॅलो नमस्कार.
2: हॅलो
1: हॅलो नमस्कार, बोला.
2: जुना तळपण राजेश रावल बोलतो ताई मी.
1: बोला बोला.
2: प्रथम अस्मितवाणीला सर्वांना माझ्याकडून
1: नमस्कार. आपला प्रश्न विचारा.
2: ते शतपाऊल जसा
0: ते शतपावली
2: आपल्याला जसा हा ज्या बाईला जसं असं दिवस असले त्या बाईने म्हणजे किती वेळ जेवल्यावर फिरायचं ते सांगा मॅडम मला.
1: बरं बरं बरं. हा खरं तर गर्भारपणात आपल्याला त्रास होत असतो, पायांवर सूज येत असते, तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की किती चालावं एखाद्या बाईने, किती कशी ती सूज असते पायावर किंवा.
0: हा मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की डिलिव्हरी नंतर गरोदर झाल्यानंतर आणि गरोदर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर दोन्ही फेजमध्ये बाईला चालणं गरजेचं आहे, कारण जितकं ती चालेल तितकी पायावरची सूज कमी होईल, ब्लड सर्क्युलेशन वाढेल आणि बाकीचे जे त्रास उद्भवणार आहेत ते पण कमी होतील. जसं आता आपण म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये वजन का वाढतं, एक तर बाळाचं वजनच असतं, आतमधले पाण्याचं वजन, प्लॅसेंटा, ह्या सगळ्याचं कलेक्टिव्ह वेट असतं. हे वेट तुमच्या गुडघ्यांवर, तुमच्या पायांवर, मांडीवर, टाचेवर पडत असतं. त्यामुळे जर तुम्ही चालला तर नॅचरली ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि पाय मोकळे होतात. त्यामुळे नक्कीच बाईनी साधारण तुम्ही म्हणता तसं शतपावली घालायला काही हरकत नाहीये. आणि आम्ही सांगतो की वज्रासन घालूनही बसू शकता, म्हणजे योगामध्ये वज्रासन हे खूप चांगलं आसन आहे. पाय दुमडून त्याच्यावरच तुमचं वजन पडतं, सो दॅट इझिली तुमचे पायही आपोआप मसाज होतो पायांना, सूजही कमी होते आणि पचनक्रियाही सुधारते.

0: या दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता.
1: बरोबर, पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो, बऱ्याच वेळेला असं होतं की पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो, नमस्कार.
2: हॅलो,
1: नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार,
2: जोशी बोलते अंबरनाथून.
1: हा बोला सर.
2: मॅडम साठी प्रश्न आहे की गरोदर महिलांनी सायकलिंग करावी किंवा नाही, आणि दुसरा प्रश्न असा आहे की
0: पहिला प्रश्न आहे सायकलिंग,
1: त्यांचा कट झालाय, हा, की गरोदर महिलांनी सायकलिंग करावी की नाही.
0: काही वेळेला असं असतं की गरज असते म्हणून बायका सायकलिंग करतात, म्हणजे आता कामगार वर्गातल्या जर बायका बघितल्या तर त्या सायकलवरनं जा ये करतात. आता आपल्या कॅटेगरीतल्या जर आपण बायकांना बघितलं तर आपल्या बायकाही ऑफिसला जातात किंवा ट्रेन पकडायला धावतात, रिक्षेतनी प्रवास करतात, पण ओव्हर एक्झर्शन असेल तर करू नये. पहिले 3 महिने आणि शेवटचे 3 महिने अनसेफ असतात. तर माझं मत असं असेल की साधारण 4th महिना वगैरे असेल तर काही सायकलिंग करायला हरकत नाही, पण ते सुद्धा अगदी सावकाशीनी, तिला झेपेल इतकंच. प्रयत्न करा की चालत गेलेलं केव्हा चांगलं.
1: कॉल परत आलेला आहे, बोला सर.
0: बोला सर.
3: हॅलो, नमस्ते.
1: नमस्ते.
3: माझा प्रश्न असा आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर बेबी पण वाढत असतो.
1: रेडिओ तुमच्यापासून जरा दूर ठेवा, मोबाईल पासून रेडिओ जरा दूर ठेवा.
3: हॅलो,
1: बोला.
3: हा, बेबी म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बायकांचा आहार कसा असावा ह्याच्यावरती मला सांगा. आणि 40 नंतर पण असं म्हणतात की वाटूळ पदार्थ खायचे नाही, तर त्याच्यावरती पण मला सांगा की डिलिव्हरी झाल्यानंतर आयुष्यभराचं आहार पण कसा असावं हे सांगा मला.
0: नक्की. ताई प्रश्न खूप छान आहे, कारण आज आपण त्याच्याबद्दलच बोलतोय. डिलिव्हरी जेव्हा तुमची होते त्यावेळेला पुन्हा आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे सगळं आईला मिळालं पाहिजे. आपल्याकडे परंपरेप्रमाणे आपण डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू वगैरे हे सगळं देतच असतो, पण त्याच्या बरोबरीने आपल्याला ह्याही गोष्टीचं लक्ष ह्याही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की त्याच्या बरोबरीने आपण जास्त तेल, तूप, साखर, मध, गुळ तर देत नाहीये ना बाळंतिणीला, कारण त्याची गरज नसते. वेरॅज आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये आपण हे जास्त खायला घालतो, वेरॅज आयर्न कॅल्शियमकडे लक्ष दिलं जात नाही. तर या गोष्टी खूप प्रामुख्याने लक्षात ठेवा की जसं तुम्ही म्हणालात काय काय खायला द्यायचं, त्यात पहिली गोष्ट म्हणजे आयर्न रिच, म्हणजे आता आम्ही तर सांगतो की अगदी पालक, मेथी, लाल माठ या पालेभाज्या पण तुम्ही त्यांच्या आहारात भाकरी बरोबर द्या, किंवा मेथीचे दाणे जे असतात ते भिजत घाला, त्याला मोड आणा, मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांची उसळ आणि नाचणीची भाकरी असं कॉम्बिनेशन आठवड्यातनं 2 द्या, जेणेकरून दूधही व्यवस्थित येईल, शुगर लेवलही कंट्रोलमध्ये येईल, कारण आता हालचाल नाहीये त्यामुळे शुगर लेवल स्पाइक्स वाढू शकतात या फेजमध्ये. त्याच्यानंतर थायरॉइडचा जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी आयोडीन म्हणजे मिठावर पण कंट्रोल ठेवायला पाहिजे, जास्त सोडियम देता कामा नये. कधी कधी काय होतं की महिलेला बऱ्याच गोष्टी खायला मिळालेल्या नसतात आणि चला आता डिलिव्हरी झाली आता मी सगळं खायला लागते, म्हणून मैदायुक्त पदार्थ, ब्रेड किंवा फरसाण असं वगैरे ती खायला सुरुवात. इव्हन मॅगी आणि पास्ता खाल्लेल्या बायकांनाही मी बघितलेलं आहे, पण ते चुकीचं आहे, ते तसं न केलेलं केव्हाही चांगलं. तुम्हाला थोडा 1-6 महिन्याचा काळ तरी थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवायला लागेल, आणि घरात शिजवलेलं सात्विक सिंपल जेवण द्यायचंय. त्यात उग्र वासाचे पदार्थ देऊ नका, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विड्याचं पान, खाऊचं पान जे असतं ते घरी आणून ठेवा. सो जेवणानंतर जर तुम्ही ते चावून चावून खाल्लं, म्हणजे आपण जसं पान खातो तसं, तर त्यांनी तुमचं एक तर पचनक्रिया सुधारते, सलाइवा म्हणजे लाळ सुटते, त्यांनी पचन चांगलं होतं, आणि बऱ्यापैकी कॅल्शियम तुम्हाला त्या पानातनं मिळतं. आपण बाळंत विडा असा शब्द म्हणतो की नाही, तर तो विडा कशासाठी आहे, तो कॅल्शियमसाठी आहे. तर या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. दूध प्या, इव्हन शतावरी म्हणून एक पावडर मिळते, ती तुमच्या दुधामधनं घेतली गेली तर नुसतं दूध येतं असं नाही मातेला, त्याच्याबरोबरीने इम्युन सिस्टीम तिची वाढते, रक्त शुद्ध होतं, बऱ्याच चांगल्या घटना.
1: आपला दुसरा कॉल येतो.
0: हो हो, चालेल.
1: हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. हा, आदिताई, विडा आपण खाल्ला पाहिजे, बाळंत विडा जसं म्हणतात, त्याच्यामुळे पचन चांगलं होतं. माता जी पण काही जेवण आहार घेत असते त्यामुळे पचन चांगलं होतं.

0: बाळाची वाढही आतमध्ये छान होत असते.
1: नक्कीच नक्कीच. आणि ज्या वेळेला आपण या फेज
0: आपण कॉल घेऊया.
1: हा
0: हॅलो हॅलो
2: हॅलो
0: हॅलो नमस्कार.
2: मी रुपी गुजराती बोलतो मॅडम.
0: हा बोला.
2: माझा प्रश्न असा आहे की गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रीने कुठले चांगल्या गोष्टी कराव्या की असे म्हटलं जाते की बाळावर संस्कार होता पोटामध्ये असल्यावर आणि कुठल्या वाईट सवयी सोडाव्या जेणेकरून कसे पुरेतिक संस्कार त्याला आपले कळत न कळत होता आणि आहार कसं आंबट तिखट गोड कसं खावं की जेणेकरून पुढे मग बाळावर संस्कार झाल्यावर तो अति गोड खातो आपण म्हणतो ना की पोटाचं तुला आईची सवय लागली मग त्या दृष्टीने कसं करावं पाणी कसे प्यावे नियोजन कसे असावे पाण्याचे काही वेळेस क्लायमेट कमी जास्त होतं या दिवसात ह्युमिडिटी वाढते त्यावेळेस मग पाणी खाल्लं पाणी पिल्यावर सुद्धा अपचन होते याबद्दल जरा सविस्तर सांगा.
1: नक्कीच नक्कीच. तुमचा प्रश्न खूप छान आहे. आपल्या ज्या वेळेला प्रेग्नन्सी राहते गरोदरपणामध्ये जेव्हा बाई प्रवेश करते त्यावेळेला शरीरामध्ये खूप सारे बदल घडत असतात. नॉट ओनली शरीरामध्ये आपल्या मानसिकतेमध्ये पण बदल घडतात. सायकोलॉजिकली इमोशनली फिजिकली ती वेगळ्या फेजमधनं बाई जात असते. तर या जसं मगाशी तुम्ही म्हणालात की हवामानाचा पण परिणाम होतो का तर हो नक्कीच होतो. तर ऋतूप्रमाणे आपल्या जेवणामध्ये पण आहारामध्ये पण चेंजेस थोडेसे बदल केले गेले पाहिजेत व्यायाम केला गेला पाहिजे. सी पूर्वीच्या काळी कसं होतं की बाईला काम म्हणजे नदीवर जाऊन पाणी भरणं किंवा कपडे धुणं या सगळ्या होत्या गोष्टी करायला लागत होत्या. आता या एवढ्या गोष्टी आपण प्राकर्षाने नाही करत कारण घरामध्ये आपल्याला सुखसोयी आहेत सगळ्या. त्यामुळे एक्सरसाइज करणं हा खूप महत्वाचा भाग झालेला आहे. एक तास तरी किमान म्हणजे अर्धा तास चालणं आणि अर्धा तास योग पद्धतीने जर आपण थोडाफार व्यायाम केला किंवा शरीराला हालचालीमध्ये ठेवलं तर नक्कीच ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं हातापायावर सूज येत नाही बाळाची वाढ चांगली होते. आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात की आहारामध्ये काय बदल घडायला पाहिजेत तर बदल म्हणजे तुम्ही जे नॉर्मल जेवता तेच जेवण जेवायचं आहे जे घरात शिजवलेलं आहे स्वच्छ आहे हायजिनिक आहे आणि बाळाचं थोडंसं जास्त खायचं आहे म्हणजे आई आणि बाळ या दोघांचं मिळून आहार घेतला गेला पाहिजे. कारण जर आई अशक्त राहिली तर बाळ सुद्धा अशक्तच राहणार आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी चा समतोल साधणं गरजेचं आहे. तसंच मेंटली सुद्धा शी शुड बी व्हेरी पीसफुल कारण मानसिक जर स्वास्थ्य असेल तर ते शरीरामध्ये येतं ज्याला आम्ही आधीच्या व्याधी असं म्हणतो. जर घरामध्ये टेन्शन्स आहेत भांडणं आहे चिडचिड होते तर नकळत तिच्या मनावर पण त्याचा परिणाम होत राहतो. आणि जर मन कलुषित असेल चिडचिडलेलं असेल थकलेलं असेल तर तुम्ही व्याधींना म्हणजे रोगांना आमंत्रण करता. तर ते आपल्याला या फेजमध्ये करायचं नाहीये. त्यामुळे घरच्यांनी सुद्धा तिला सपोर्ट करणं गरजेचं आहे की ती कशी आनंदी राहील घर कसं आपलं आनंदी राहील जेणेकरून बच्चूची वाढ कशी चांगली होईल हे सगळ्यांनी मिळून तिला आधार द्यायचा आहे सपोर्ट द्यायचा आहे. कारण ती खूप वेगळ्या फेजमधनं चाललेली आहे. त्यामुळे थोडंसं सगळ्यांनी हेल्प केली तर नक्कीच गरोदरपणा पण सुलभ होईल आणि नंतरची प्रसूती पण योग्य आणि सुखकारी होईल.
0: हा म्हणजे मला असं वाटतं हे फॅमिली बॉन्डिंग आहे की जेणेकरून फक्त तिचा आहार किंवा तिचा व्यायाम हे न करता सगळ्यांनी मिळून तिच्या बरोबर ते बाळण पण तिचं अनुभवलं तिच्या बरोबर
1: साजरं केलं पाहिजे असं आपण म्हणू.
0: बाळ घेऊया आपण. हॅलो
3: हॅलो.
0: हा नमस्कार. नमस्कार.
3: मी केदार फुलकर बोलतो वाटेपूर वरून.
0: नमस्कार सर. हा बोला.
3: तर आहार कसा ठेवला पाहिजे आता थोडक्यात दुपार संध्याकाळी दुपारच्या लापून किंवा संध्याकाळी असेल किंवा सकाळ असेल की आहार कसा ठेवला पाहिजे कारण भात खाल्ला पाहिजे आहार असून किंवा भाची चपाती किंवा काय असेल. आणि दुसरी गोष्ट व्यायाम कसा केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट व्यायाम जितका करेल तितकं चांगलं शरीराला पण आहार कसा पाहिजे.
0: हा मुळात म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे नाचणीची भाकरी म्हणा किंवा प्रोटीन मिळण्यासाठी भिजवलेले मोड आलेली कडधान्य असं सगळं आहारात असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलंच आहे. पण योग साधना हा महत्वाचा विषय मला आत्ता तुमच्याशी बोलायचा आहे की प्रेग्नन्सीमध्ये कसा काय योग साधना कशी करावी आणि त्यासाठी कसं काय मार्गदर्शन घ्यावं कारण बऱ्याच वेळेला असं होत असतं की युट्यूब किंवा अशा ठिकाणी हे सगळं पाहिलं जातं आणि बघितलं जातं आणि केलं जातं पण मला असं वाटतं तज्ञांसमोर केलं पाहिजे. बरोबर ना.
1: अगदी बरोबर. तुम्ही ज्या वेळेला प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करायचा विचार करता त्या एकतर तो केलाच पाहिजे. साधारणपणे डॉक्टर सांगतात की पहिले 2 महिने

0: थोडीशी काळजी घ्या. एकदा बेबी सस्टेन झालं की तुम्ही तुमचा व्यायाम सुरू करू शकता. त्याच्यामध्ये वॉकिंग म्हणजे चालणं हा तर अतिशय उत्तम व्यायाम आहेच, पण त्या बरोबरीने योग साधना पण गरजेची आहे. आता माझ्याकडे मी ज्या वेळेला हे क्लासेस घेते, आता सध्या ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही असतात, मी स्वतः घेते, त्यामुळे योगामध्ये मेडिटेशन प्राणायामवर आम्ही जास्त फोकस करतो. ज्या वेळेला आम्ही प्राणायामच्या टेक्निक्स बायकांना देतो त्यावेळेला त्याचा उपयोग आत्ता होत नाही. आत्ता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा त्याचा उपयोग, जेव्हा डिलिव्हरी होते त्यावेळेला कळा येतात, तेव्हा कळ कुठे रोखून धरायची, श्वास कुठे घ्यायचा, हे सर टेक्निक तुम्हाला जमतं आणि डिलिव्हरी सुलभ होते. किंवा प्रसूतीला वेदना सहन करायची शक्ती किंवा क्षमता त्या फिमेलची, त्या बाईची वाढलेली असते, त्यामुळे हा एक प्रकार आहे. सेकंडली बटरफ्लाय म्हणजे ज्याला आपण भद्रासन म्हणतो, हे तर अगदी स्पेशली डिझाईन्ड फॉर फिमेल्स असं आसन आहे. तर या आसन स्थितीमध्ये जर तुम्हाला बसता आलं, किगल एक्सरसायजेस ज्याला आपण अश्विनी मुद्रा म्हणतो, तर या टाईपचे एक्सरसायजेस केले तर ती जी जागा आहे ज्याच्यातनं बेबी बाहेर येणार आहे, तर त्या जागेचे स्नायू बळकट होतात आणि एक हेल्दी बेबी जन्माला येऊ शकतो आणि आईलाही त्रास कमी होतो. इवन हातापायाचे व्यायाम जेव्हा आपण करतो, किंवा ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, वज्रासन, ही जी आसनं आहेत, ही काही मी नावं सांगते, ती तुम्ही जर केली तर त्याच्यातनं एक तर शरीराची बळकटी वाढते, स्नायूंची बळकटी वाढते आणि फिटनेस पण राहत, तुमचा फिटनेस तर वाढतोच आणि तुम्हाला सहन करण्याची क्षमता तुमची डेव्हलप व्हायला लागते. आणि असं म्हटलं जातं की जी बाई रेग्युलर योग करते किंवा व्यायाम करते, ती 9 महिन्याच्या कालावधीत फक्त पोटाचाच भाग वाढतो, बाकीची पूर्ण बॉडी तशीच्या तशी लीन राहते. त्यामुळे त्याचा फायदा तिला नंतर वेट लॉस साठी सुद्धा पुढे होऊ शकतो.
1: आणि मला असं वाटतं की प्रत्येक 3-3 महिन्यातले व्यायामही
0: वेगवेगळे आहेत. नक्कीच, पहिल्या तीन महिन्यामध्ये म्हणजे तिसऱ्या महिन्यात, कारण पहिले 2 महिने आम्ही फक्त प्राणायाम आणि मेडिटेशनच घेतो. ज्या वेळेला बेबी सस्टेन होत असतं, तयार होत असतं किंवा वाढत असतं, तेव्हा कारण ते सगळंच नवीन नवीन असतं, त्या बाईला उलट्या होत असतात, तिची वेगळी मानसिक स्थिती असते, तिला करू का नको या द्विधा मनस्थिती ती असते. त्यामुळे पहिल्या 2 महिने आम्ही तिच्याकडनं व्यायाम न करून घेता, फक्त प्राणायाम आणि मेडिटेशन.
1: पुढील 3 महिन्यांच्या व्यायामाविषयी बोलूया, पण आपण पुढचा कॉल घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: राजू गुजराती बोलतो, आरोटी गल्ली सिन्नर.
1: तुमचा रेडिओ थोडा लांब ठेवा.
2: माझा असा प्रश्न आहे की कामाच्या ठिकाणी स्त्रियांनी पीसी वर किंवा बस मध्ये कसे बसावे, पोस्चर कसं असावे त्यांचं बसण्याचं.
1: धन्यवाद सर.
2: कामाच्या
1: धन्यवाद सर. हा फार महत्वाचा प्रश्न
0: विचारलाय,
1: कारण मी या प्रश्नावर येणार होते. कारण आजकाल स्त्रिया लॅपटॉप, मोबाईल आणि हे सगळं वापरत असतात आणि डोळ्यांवर पण ताण येतो,
0: परिणाम होत असतो. नक्कीच तुमचा प्रश्न खूप खरोच स्तुत्य आहे, कारण आज सगळ्याच महिला वर्गांना मी हे सांगू इच्छिते की जवळजवळ 8 ते 9 तास त्या लॅपटॉपवर असतात आणि लॅपटॉपवर काम करत नसेल तर त्या मोबाईलवर असतात. त्यामुळे नकळत मान, पाठ आणि डोकं यांची अलाइनमेंट बिघडते आणि मग त्यांना पाठदुखी किंवा स्पायनल कॉर्डला इंजुरी असं होऊ शकतं. तर त्याच्यासाठी मार्जरासन वगैरे ही जी आसनं आम्ही करून घेतो, त्याच्यामुळे पाठीची लवचिकता, मणक्याची लवचिकता वाढते. त्यामुळे व्यायाम करायलाच पाहिजे, त्याच्याबरोबरही कामाला जर पर्याय नसेल, म्हणजे तुम्हाला लॅपटॉपवर बसायलाच लागणं गरजेचं आहे, 8 तास जर तुम्हाला ऑप्शन नसेल, तर त्याच्याबरोबरीने आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही 2 तास बसलेल्या जागी जर बसलेला आहात तर साधारणपणे 15 ते 20 मिनिटाचा वॉक घेऊन या. जर कामाच्या ठिकाणी असाल तर आम्ही 30-3 असं पर्सेंटेज देतो, म्हणजे 30 मिनिट वर्क अँड 3 मिनिट्स वॉक, 30 मिनिट्स वर्क, 3 मिनिट्स वॉक, एव्हरी टाइम तुम्ही जर असं केलं तर तुमची मान परत प्रपोर्शन मध्ये यायला सुरुवात होते किंवा रेग्युलर बेस मध्ये येते आणि त्याच्यावर ताणही जाणवत नाही. कारण माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याच महिला ह्याही तक्रार करतात की माझी पाठ दुखते, कारण त्यांना ऑप्शन नसतो, 8 तास काम तर करायला पाहिजे. शेवटच्या 9 महिन्यापर्यंत बायका काम करत राहतात आणि मग तो त्रास त्यांना होतो. त्यामुळे एक्सरसाइजनी हे कमी होतं. आमच्याकडे असे खूप सारे व्यायाम आहेत जे आम्ही घरोघरपणामध्ये करून घेतो बायकांकडून आणि त्यांना त्याचा त्रास अजिबात होत नाही. त्यामुळे नक्कीच बसायची पद्धत ही अतिशय छान पाहिजे. जर घर वर्क फ्रॉम होम असेल तर टेबलावरच तुमचा लॅपटॉप पाहिजे आणि खुर्चीवरच तुम्ही बसलं पाहिजे, कुठेही सोफ्यावर किंवा कॉटवर असं बसू नका. नाहीतर नकळत काम करण्याच्या ओघामध्ये आपल्या शरीराकडे आपलं किती दुर्लक्ष होतंय हे नंतर जाणवतं.
1: बरोबर. पुढचा कॉल आपण घेऊया.

0: हेलो
1: हेलो
0: हेलो नमस्कार
1: नमस्कार नमस्कार मैडम
0: नमस्कार.
1: हाँ माझा प्रश्न असा होता.
0: बोला.
1: आता दीड महिना आता गरोदर पण आहे. हा त्यांनी किती वेळ रेस्ट घेतली पाहिजे.
2: रेस्ट घेतली पाहिजे.
0: बर.
1: हा
0: बर बर.
1: आणि दुसरा प्रश्न असा होता की त्यांनी घरची काम करावी की आराम
2: करावा. रेस्ट घेणं खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा म्हणतो की साऊंड स्लीप ही फार गरजेची आहे. मी मगाशी चार पिलर सांगितले, त्यातला महत्वाचा भाग होता ती साऊंड स्लीप म्हणजे चांगली झोप. पण आपल्याकडे झोपेच्या वेळाच एवढ्या बदलल्या आहेत सर की त्याचा त्रास बाईला होणारच आहे. जर तुम्ही 10:30 ला झोपलात आणि सकाळी 6:30 ला उठलात तर ती आयडिया

0: त्यातला महत्वाचा भाग होता ती साऊंड स्लीप म्हणजे चांगली झोप. पण आपल्याकडे झोपेच्या वेळाच एवढ्या बदलल्या आहेत सर की त्याचा त्रास बाईला होणारच आहे. जर तुम्ही 10:30 झोपलात आणि सकाळी 6:30 उठलात तर ती आयडियल वेळ आहे झोपायची आणि त्याच्यामुळे झोपही पूर्ण होते. कारण या फेजमध्ये रात्रीचं जागरण ऍसिडिटी हे होत नाही. कारण तुम्ही जर उशिरा झोपलात तर सकाळी उठल्या तुम्हाला ऍसिडिटी होणारच आहे. त्यामुळे प्रयत्न करा की लवकर झोपाल आणि दुपारी सुद्धा साधारणपणे एक छोटीशी नॅप जी वाम कुक्षी ज्याला आपण म्हणतो की बसून सुद्धा झोपलं तरी चालेल किंवा एक अर्धा तास जर तुम्ही प्रॉपर रेस्ट घेतली तरी ती योग्यच ठरेल. त्यामुळे रेस्ट ही खूप महत्वाची गरज आहे या फेजमध्ये. आणि घरचं काम तुम्ही म्हणाला तसं सगळं घरचं काम करू शकता. फक्त उचलायचं किंवा वर ढकलायचं अशा काही गोष्टी असतील किंवा बकेट उचलायचे किंवा मोठी बॅग वर टाकायचे तर अशी शक्यतो जड अवजड कामं नको. हलकी फुलकी सगळी कामं स्वयंपाक इव्हन झाडू कटका आम्ही तर योगामध्ये हे करून पण घेतो की झाडणं पोछा करणं बसून या ऍक्टिव्हिटीज मलासनमध्ये बसून या सगळ्या आम्ही ऍक्टिव्हिटीज करून घेतो. त्यामुळे या सगळ्या सिम्पल सिम्पल ऍक्टिव्हिटीज त्या नक्की करू शकतात.
1: आणि मला असं वाटतं आजकाल ही कमोड ही पद्धती जी आली आहे
0: बरोबर
1: भारतीय बैठकीने आपण हे सगळं मलविसर्जन केलेलं कधीही चांगलं त्या पद्धतीने बसून लादी पुसणं वगैरे
0: हे
1: योग्य म्हणजे प्रसूतीसाठी हे फार चांगलं
0: सिम्पल आणि सोपं आहे.
1: हा मग अशी तुम्ही म्हणलं होतं की आयर्न डेफिशियन्सी किंवा लो प्लॅसेंटा तुम्ही म्हटलं होतं
0: बरोबर
1: तशा पद्धतीने लादी पुसण्याने वगैरे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण टाळू शकतो.
0: आता बर्दिंग बॉल वगैरे पण आलेले आहे त्यामुळे त्या बर्दिंग बॉल वर बसून सुद्धा आम्ही हे एक्सरसाइजेस घेतो जेणेकरून त्यांचा पेल्विक एरिया किंवा वजायनल एरिया हा एकदम सुदृढ राहायला मदत होते. तुम्हाला माहिती असेल मोठा बॉल असतो ज्याच्यावर बसून या महिला बाउन्स करतात किंवा मुव्हमेंट करतात किंवा स्कॉट्स करतात. त्या स्कॉटिंगमुळे सुद्धा प्रसूती सुलभ होते.
1: पुढचा कॉल आपण घेऊया. नमस्कार.
2: हॅलो. शेतकरी महिला वर्गांनी विशेष कुठली काळजी घ्यावी गरोदर त्यांना तर शेतावर जाणे गरजेचेच असते.
1: मग ते
2: कशी पद्धतीने बसणं उठणं होतं त्याला त्यांनी जावे की नाही जावे किंवा गेले तर मग कशी काळजी घ्यावी.
1: नक्की नक्की
0: छान छान छान प्रश्न आहे. महिलांनी काळजी घेणं कारण तुमचं कामच खूप मेहनतीचं काम आहे त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही शेतामध्ये काम करता किंवा लागवड चालू असते त्यावेळेला तुम्हाला नॅचरलीच मलासन स्थितीमध्ये बसावं लागतं. म्हणजे आपण इंडियन टॉयलेट्समध्ये बसतो त्या स्थितीमध्ये बसून तुम्ही काम करत असता ही खूप योग्य आणि सुलभ क्रिया आहे. आणि आम्ही हे मुद्दाम शहरातले लोक हे मुद्दाम करतो ते तुम्हाला सहज मिळत आहे त्यामुळे इझिली तुम्ही हे करू शकता. पण जास्त वेळ सुद्धा करणं चुकीचं आहे. जर तुम्ही 3-3 तास जर त्याच पोझिशनमध्ये बसत असाल तर तेही चुकीचं आहे. त्यामुळे मधनं तुम्हाला उठून बाकीच्या म्हणजे रेस्ट किंवा वॉक करता आला पाहिजे किंवा आराम करता आला पाहिजे झोपलं पाहिजे. तसंच तुम्ही सात्विक जेवण जेवत असता जे लोक शेतकरी वर्गात आहेत ते स्वतःच पिकवतात स्वतःच खात असतात त्यामुळे चांगल्या निरोगी वस्तू तुम्हाला मिळत असतात त्यामुळे नक्कीच तुमचा आहारही चांगलाच असला पाहिजे. आणि रेस्ट ही सुद्धा तेवढीच गरजेची आहे कारण जेवढं तुम्ही शेतामध्ये काम करता तेवढं आरामाची सुद्धा बायकांना गरज आहे. त्यामुळे नॅचरली पूर्वीच्या काळी तर बायका असं सहज जायच्या शेतामध्येच त्यांची डिलिव्हरी व्हायची म्हणजे इट वॉज सो इझी की जाऊन तिथल्या तिथे ते बच्चू घेऊन घरी यायच्या म्हणजे अशाही बायकांनाचं उदाहरण आपण बघितलेलं आहे. आता आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत इव्हन गावागावांपर्यंत हॉस्पिटल चांगली पोहोचलेली आहेत चांगल्या टेक्निकली सुद्धा आपण साऊंड आहोत त्यामुळे त्याचा वापर करा. सगळ्या इंजेक्शन जे डॉक्टर तुम्हाला सांगतील लसीकरण जे काय असेल त्याचा तुम्ही त्या महिलेला व्यवस्थित 9 महिने उपचार करून आणि मग त्याप्रमाणे तुम्ही फॉलो केलं तर ते नक्कीच चांगलं राहील. म्हणजे आहार विहार विचार या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण असेल
1: बरोबर. आणि मला असं वाटतं की आपण पूर्ण 9 महिन्यात विशेष काळजी घेतो त्याआधीही काळजी घेतो इतकं छान सगळं खाल्लं जातं आणि आजूबाजूचे पण खूप काळजी घेत असतात. पण पुन्हा एक विषय असा येतोच की पुन्हा गर्भारपणात वाढलेलं वजन आणि मग त्यानंतर मग स्त्रीला वाटतं की नाही आता माझं वजन खूप वाढलं होतं आता मी काय करू
0: मी बेढप झाले. पण मला नेहमी हे सांगावंसं वाटतं की तो सुद्धा एक फेजच आहे ना तो सुद्धा त्यांनी एन्जॉय करायला पाहिजे की या फेजमध्ये मी गेले आणि तिथून मी परत पूर्ववत आले तर हा जो पर्याव म्हणजे आपण काय म्हणतो ट्रान्सफॉर्मेशनचा जो फेज आहे तो जर महिलेने एन्जॉय केला तर नक्कीच तिला पण आनंद होईल की अरे मी या लेवलपर्यंत जाऊन परत पूर्ववत आले. आता याच्यासाठी मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तेल तूप मध

0: गूळ साखर ह्याचं प्रमाण कमीच असायला पाहिजे. त्याबरोबरीने एक्सरसाइज झाला पाहिजे आणि मेंटली सुद्धा रिलॅक्स असायला पाहिजे. मी जाड झाले हे जर सातत्याने तुम्ही स्वतःला सांगत राहिलात तर काय होतं, तुमच्या ज्या पेशी आहेत त्या सगळ्या ऍब्झॉर्ब करत राहतात, निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये येत राहते. त्यामुळे तुम्ही असं सांगा की मी आज बाळासाठी जाड झाले किंवा माझं थोडंसं वजन वाढलंय, मी प्रॉपर आहार घेईन, माझ्या बाळाला दूध पाजल्यानंतर मला आता हळूहळू कमी पण व्हायचंय, मला ऑफिस पण सुरू करायचं आहे, मला माझ्या कामावर रुजू व्हायचं आहे आणि मला पूर्ववत दिसायचं पण आहे, तर त्यासाठी मला जेवढे शक्य होतील तेवढे मी प्रयत्न करीन आणि हळूहळू माझ्या पेस प्रमाणे मी आहारावर कंट्रोल ठेवून व्यायामावर कंट्रोल ठेवून मी पूर्ववत येईन. त्यामुळे नक्कीच वजन कमी करणं हे सुद्धा तिच्याच हातात आहे जे वाढलेलं आहे, पण त्याचा बाऊ करण्यात काही अर्थ नाही. शी शुड एन्जॉय दॅट फेज.
1: नक्कीच. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात, आरोग्य दर्पण या कार्यक्रमात आरतीताई आरती खाडीलकर आज इकडे आल्या होत्या आणि त्यांनी गर्भारपणात आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग साधना यावर आपल्याला मार्गदर्शन केलं. आरतीताई, तुमचे खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

आजच्या आरोग्य दर्पण या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे. आणि या कार्यक्रमात आरती खाडीलकर यांची मुलाखत घेतली होती मी दीप्ती आंबेकर यांनी.

नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचे नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोगाकडून घेतली जाणारी संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झारखंड सरकारनं घेतला आहे. TDPL या खासगी संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या इतर सर्व परीक्षाही सरकारनं रद्द केल्या आहेत. गेल्या 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर सरकारनं काल रात्री हा निर्णय जाहीर केला. याशिवाय 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षांची चौकशी सरकार करणार आहे. या निर्णयाचं विद्यार्थ्यांनी स्वागत केलं आहे. देवेंद्रनाथ महातो आणि इतर आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या या निर्णयानंतर उपोषण मागे घेतलं आहे. या सर्व परीक्षांची CBI चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरू राहील असं विद्यार्थी नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान या परीक्षांमधून निवड होऊन नोकरी लागलेल्या उमेदवारांनी त्यांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाशी संबंधित विविध ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयानं छापे टाकले. यापूर्वी कर्नाटक लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष शिवशंकरप्पा एस साहूकर यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी प्रश्नपत्रिका फोडणे, OMR शीट्समध्ये फेरफार आणि सरकारी नोकरीसाठी उमेदवारांकडून 70 ते 80 लाख रुपयांची लाच मागितल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ईडीने शिवशंकरप्पा आणि कर्नाटक लोकसेवा आयोग च्या काही सदस्यांची निवासस्थाने तसंच संबंधित खाजगी कंपन्यांमध्ये छापे टाकले. मजुरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन डंपरला धडकून झालेल्या अपघातात 8 जण ठार तर 32 जण जखमी झाले आहेत. हा अपघात काल मध्यरात्री 1 च्या सुमारास मध्य प्रदेशातल्या भिंड ग्वालेर राष्ट्रीय महामार्गावरील छिमका गावाजवळ झाला. मृतांमधील सर्वजण उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी इथले असून ते भात लागवडीचं काम पूर्ण करून परत येत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातसाठी नवीन प्रदेश प्रभारी नियुक्त केले. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे तर जगदीश पटेल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पंजाबच्या प्रभारीपदी डॉ सतीश पुनिया यांची तर गुजरातचे प्रभारी म्हणून तरुण चुग यांची नियुक्ती झाली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 12वी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक सुरू असून त्यात सदस्य देशांचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी, धोरणकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. या बैठकीत पर्यावरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा, सहमती निर्माण करणं तसंच पर्यावरणीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी भर देण्यात येत आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी अशी या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे. दरम्यान पर्यावरणीय कार्यगटासाठी अधिक भरीव सहकार्य करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामांसाठी सक्रिय सहभागासाठी आपण इच्छुक असल्याचं केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निवडणूक आयोगानं दिलेल्या मतदार ओळखपत्र प्रणालीचं कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर अमेरिकेतील निवडणूक नियम अधिक कडक करण्यासाठी आदर्श प्रणाली असल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत समाज माध्यमांवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात वैध फोटो ओळखपत्राशिवाय अमेरिकेत निवडणुका कशा घेतल्या जातात असा प्रश्न कुमार यांनी उपस्थित केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसंच अमेरिकन काँग्रेसनं सेफ गार्ड अमेरिकन व्होटर एलिजिबिलिटी सेव्ह अमेरिका ऍक्ट मंजूर करण्याची पुन्हा मागणी केली. भारतात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 64 कोटी 20 लाखांहून अधिक नागरिकांनी मतदान केल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी पोस्टमध्ये केला आहे. भारत आणि ब्राझीलमध्ये मतदार ओळख प्रणाली अधिक मजबूत असून अमेरिकन निवडणूक व्यवस्थेतही अशाच प्रकारच्या उपाययोजनांची गरज त्यांनी पुन्हा व्यक्त केली.
गाझामधल्या प्रस्तावित शस्त्रसंधीच्या प्रस्तावावर चांगली प्रगती झाल्याचा अमेरिकेनं दावा केला आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत 4 तास चर्चा झाल्याचं अमेरिकेचे विशेष

0: दूत जेरेड कुशनर म्हणाले, गाझाची पुनर्बांधणी, सैन्य हटवणं आणि इस्रायल सुरक्षेच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या डावात भारतीय संघाच्या फलंदाजांनी खराब सुरुवात केली. भारताचा निम्मा संघ तंबूत परतला असून एकाही खेळाडूला अर्धशतक देखील झळकवता आलेलं नाही. पहिल्या डावात दीड शतक झळकवणारा देवदत्त पड्डीकल 44 धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 5 बाद 139 धावा झाल्या होत्या आणि भारताकडे 317 धावांची आघाडी आहे. पहिल्या डावात भारतीय संघानं 462 धावा केल्या होत्या, पण श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 284 धावांवर बाद झाला. मानव सुतारनं 4 आणि रवींद्र जडेजानं 3 गडी टिपले. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजरात आणि दिव्या देशमुख यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना आज अर्जुन 2025 चे पुरस्कार जाहीर केले. अर्जुन पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंमध्ये अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल वी आणि प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू टीसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र दिव्यांग, नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणाची चौकशी करायला उच्चस्तरीय समितीची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशी ही समिती करेल. संसदेवर झालेल्या मोर्चाचं व्हिडिओ चित्रण या समितीकडे द्यायचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. कर्मचारी भरती आयोगाची संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय. आंदोलकांकडून उपोषण मागे. मध्य प्रदेशात मध्यरात्री झालेल्या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू, 32 जण जखमी. भारतातल्या फोटो ओळखपत्र आधारित मतदार यादीचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुक. आणि विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: की आवाज है. एक और श्रोता है जो लिखती हैं कि गुलजार साहब ने भगवान बुद्ध की कई मूर्तियों का कलेक्शन कर रखा है. एक और श्रोता है जिन्होंने लिखा है कि जिंदगी में कई बार ऐसा होता है कि जब हम समझ नहीं पाते, खुश हो, निराश हो या हैरान, कई बार हम दो राहे पर खड़े होते हैं, समझ नहीं पाते कि क्या सही है क्या गलत. जिंदगी से हम चाहते कुछ और हैं और होता कुछ और है. तभी मन खुद से सवाल करता है कि हमने जिंदगी से ये तो नहीं चाहा था. गुलजार एक बेजोड़ गीतकार हैं. वो जो शब्द रचते हैं वो सिर्फ उनके नहीं होते, हमारे और आपके होते हैं. 1983 में आई फिल्म मासूम का ये गाना दिल के करीब है. इसके अलावा आनंद का एक डायलॉग जो बहुत ही मशहूर हुआ वो है, बाबू मोशाय जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं. ये भी बहुत सारे श्रोताओं ने लिखा है. और इसके अलावा एक श्रोता है जो भागलपुर छोड़ाए हम वो गलियां. एक और श्रोता है जो करतारपुर छोड़ाए और कहते हैं कि अपने शहर की बहुत याद आती है. एक और श्रोता है जिन्होंने लिखा है, मौत तू एक कविता है, मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको डूबती नज्मों में जब डूबती नब्जों में जब दर्द को नींद आने लगे, जर्द सा चेहरा लिए जब चांद उफक तक पहुंचे, दिन न भी पानी में हो, रात किनारे के करीब, ना अंधेरा हो ना उजाला, ना भी रात ना दिन, जिस्म जब खत्म हो और रूह को जब सांस आए, मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको. ये आनंद फिल्म का संवाद जो बहुत सारे श्रोताओं के दिल के करीब है आपने लिखा, मुझे लगा कि ये जरूर पढ़ना चाहिए. तमाम श्रोताओं के कमेंट, तमाम श्रोताओं का गुलजार के प्रति प्यार जो है वो लगातार नजर आ रहा है. और गुलजार साहब की वो कौन सी कविता है जो आपके दिल के करीब है, कुछ पंक्तियां हमें जरूर लिखकर भेजिएगा. और जिस गाने के लिए गुलजार साहब को मिला था ग्रैमी अवार्ड और ऑस्कर अवार्ड, वो था जय हो जय हो जय हो. सारी दुनिया में बजा था भारतीय कलाकारी का

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर नवी दिल्लीत झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या 2ऱ्या डावात भारताच्या 193 धावा. SIR अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेलेच नाही, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. SIRच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी SIRच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज BLOकडे जमा केले नाहीत. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी BLOकडे अर्ज दिले नाही. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 9% मतदारांनी अर्ज भरून दिले नाहीत. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना व्यापक अधिकार मिळाले आहेत. सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं आता मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय लेखी कारण नोंदवून बदलण्याचा अधिकार मिळाला आहे. तसंच मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजाबाबत कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतात आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे. नवी दिल्लीतल्या नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलिसी कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशी देखील ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमल्ले बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. 20 जुलै रोजी संसदेवर निघालेल्या मोर्चाचे व्हिडिओ या समितीला द्यायचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. या आंदोलनामध्ये 2,800 अधिक समाजकंटक सहभागी झाल्याचं पोलिसांना आढळून आलं अशी माहिती सॉलिसिटर जनरल

तुषार मेहता यांनी यावेळी न्यायालयात दिली. विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार शिजवणाऱ्या शाळांना परवाना आठवड्याभरात घेण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत. 2020 खानावळ संवर्गात परवाना घेण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले होते, मात्र अनेक शाळांनी अद्यापही परवाना घेतलेला नाही. मराठी न येणाऱ्या प्रवासी वाहन चालकांवर कारवाई करण्याचा आराखडा परिवहन विभागाच्या उद्याच्या बैठकीत ठरवला जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मंत्रालयात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मराठी येत नसलेल्या चालकांना एक महिन्याची नोटीस दिली जाईल, त्यानंतर सुधारणा झाली नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित होईल. तरीही मराठी न शिकणाऱ्यांचा परवाना कायमचा रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. परिवहन विभागानं राबवलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद पाठ्यक्रम अभियानात 1,65,000 अधिक चालकांनी सहभाग नोंदवला होता. उर्वरित चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी सहकार्य केलं जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ऑटोरिक्षा आणि टॅक्सी संवर्गात 10.5 लाखांहून अधिक परवानाधारक चालक आहेत. मराठी जेनजी प्रेक्षक वर्ग अन्य भाषिक मनोरंजनाकडे वळण्याऐवजी मराठी चित्रपटांकडे आकर्षित व्हावा यासाठी मूळ आत्मा कायम ठेवून आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि प्रभावी निर्मिती मूल्यांचा वापर करणारा चित्रपट निर्माण करण्याची गरज आहे. अशा चित्रपटांच्या निर्मितीचा आर्थिक भार केवळ निर्मात्यांवर पडू नये यासाठी राज्य शासन त्यात सहभागी होईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज केली. ते मुंबईत आयोजित परिसंवादात बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि अमेरिकेतला द्विपक्षीय व्यापार 2030 $500 अब्ज इतका होण्याचं उद्दिष्ट दोन्ही देशांमधील भागीदारीविषयीची अतुलनीय क्षमता दर्शवतं, असं प्रतिपादन भारतातले अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी केलं. ते आज मुंबईत आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. भारत अमेरिका भागीदारी आता फक्त पारंपरिक व्यापार आणि गुंतवणुकीच्या पलीकडे गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, बाजारपेठा, तंत्रज्ञान, परिसंस्था असून अमेरिकन कंपन्यांनी राज्याकडे व्यापक विकासाचं एक व्यासपीठ म्हणून पाहावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातसाठी नवीन प्रदेश प्रभारी नियुक्त केले. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे तर जगदीश पटेल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पंजाबच्या प्रभारीपदी डॉ सतीश पुनिया यांची तर गुजरातचे प्रभारी तरुण गुच यांची नियुक्ती झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांमध्ये अंदुरे याचा समावेश होता आणि 2024 सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेप सुनावली होती. या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातही अंदुरे दोषी आहे, पण दोन्ही प्रकरणात जामीन मिळाल्यानं कारागृहातून बाहेर पडण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत नगरपरिषद आणि शासकीय जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी 2 नगरसेवकांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल अपात्र घोषित केलं. चौकशीदरम्यान दोन्ही नगरसेवकांनी केलेलं अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम यांचे पुराव्यांच्या आधारे सिद्ध झाल्यानं ही कारवाई करण्यात आली. हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्त येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना शिक्षण विभागानं काल निलंबित केलं. मद्यपान करून ते शाळेत येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. या शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरा, विद्यार्थ्यांकरता आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी ग्रामस्थांसोबत शाळेसमोर आंदोलन पुकारलं आहे. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह 17 खेळाडूंना 2025 अर्जुन पुरस्कार आज जाहीर केले. अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्वी निशंकर, मोहम्मद अजमल, व्ही प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू टिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमे नायगम यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार

नेमबाज प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅराऑलिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर नवी दिल्लीत झालेल्या पोलिसी कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताच्या सर्व बाद 193 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आजचा विषय कदाचित तुमच्या, माझ्या आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक तरुणाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. कारण एकेकाळी यशाची व्याख्या ही अगदी सोपी वाटायची. चांगलं शिक्षण, पदवी, एखादी स्थिर नोकरी, ठराविक वेळ काम, पगार आणि हळूहळू स्थिर आयुष्य, म्हणजेच 9 to 5. हे 9 to 5 म्हणजे सकाळी 9 वाजता कामाला सुरुवात आणि संध्याकाळी 5 किंवा 6 वाजता काम संपलं की दिवस पूर्ण. ही 9 to 5ची नोकरी म्हणजे स्थैर्य, सुरक्षितता आणि यश, अशी एक सर्वसाधारण कल्पना होती. पण जर आपण तरुणाईला आता विचारलं की तुम्हाला यश म्हणजे नेमकं काय वाटतं, तर कदाचित प्रत्येकाचं उत्तर हे वेगळं असेल. कुणासाठी चांगला पगार म्हणजे यश, तर कुणासाठी स्वतःचा व्यवसाय उभा करणं म्हणजे यश. कुणासाठी आपल्या आवडीचं काम करणं महत्त्वाचं आहे, तर कुणासाठी काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात संतुलन राखणं हे खऱ्या अर्थाने यश. आणि म्हणूनच आज आपण गप्पा मारणार आहोत करिअर आणि यशाची बदलती व्याख्या या विषयावर. कल्पना करा, एक तरुण सकाळी तयार होतो, हातात डबा, बॅगमध्ये लॅपटॉप, चेहऱ्यावर थोडी झोप आणि मनात दिवसाच्या कामांची

यादी. तो ऑफिसमध्ये पोहोचतो, आपली 8 तासांची कामं वेळेत पूर्ण करतो आणि संध्याकाळी घरी परततो. महिन्याच्या शेवटी खात्यात पगार जमा होतो. तर दुसरीकडे त्याच वयाची एखादी तरुणी घरातूनच काम करते. तिची कामाची वेळ ठरलेली नाहीये. कधी सकाळी, कधी दुपारी, तर कधी रात्रीही ती काम करते. ती कदाचित फ्रीलान्सर असेल, ऑनलाईन व्यवसाय चालवत असेल, एखाद्या संस्थेसाठी स्वतंत्रपणे प्रकल्प करत असेल किंवा स्वतःसाठी छोटा व्यवसाय उभा करत असेल. दोघंही कामच करतात, दोघंही मेहनत करतात. मग यांच्यातलं यशस्वी कोण? खरं तर हा प्रश्नच आपल्याला आजच्या बदलत्या करिअर विश्वाकडे घेऊन जातो. काय आहे ना, आता 9 to 5 हा शब्द केवळ कामाच्या वेळेपुरता मर्यादित राहिला नाहीये, तर तो एक पारंपरिक करिअरच्या संकल्पनेचं प्रतीक झालाय. एक संस्था, एक निश्चित भूमिका, ठराविक कामाचे तास आणि दीर्घकाळ टिकणारी नोकरी, ही व्यवस्था अनेकांसाठी आजही योग्य आहे आणि तिचं महत्वही कमी झालं नाहीये. नियमित उत्पन्न, संस्थात्मक सुविधा, सहकाऱ्यांचा समूह, कामाची स्पष्ट रचना आणि भविष्याची आर्थिक योजना करण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी पारंपरिक नोकरीला आकर्षक बनवतात. त्यामुळे 9 to 5 नोकरी जुनी झाली असं म्हणणं योग्य ठरणार नाही. प्रश्न इतकाच आहे की तीच यशाची केवळ एकमेव व्याख्या आहे का? तर उत्तर स्पष्ट आहे, नाही. तंत्रज्ञानामुळे काम करण्याच्या पद्धतीत मोठे बदल झालेत. इंटरनेट, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन मीटिंग्स, डिजिटल पेमेंट्स, यामुळे अनेक प्रकारची कामं एकाच ठिकाणी बसून करण्याची गरज राहिलेली नाहीये. काही क्षेत्रांमध्ये दूरस्थ काम म्हणजेच रिमोट वर्क हे शक्य झालंय. काही लोक फ्रीलान्स काम करतात, काही लोक कन्सल्टंट म्हणून काम करतात, तर काही जण स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. काही जण एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करताना पाहायला मिळतात. पण मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येकानं पारंपरिक नोकरी सोडून स्वतंत्र काम करावं. उलट बदलत्या जगात महत्वाचं ठरतंय ते म्हणजे आपल्या कौशल्यांना आणि परिस्थितीला योग्य अशी कामाची पद्धत निवडणं. मंडळी, आजच्या तरुणाईसाठी करिअर म्हणजे केवळ एका पदावर पोहोचणं राहिलं नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या विद्यार्थ्यानं पदवी घेतल्यानंतर नोकरी सुरू केली, काही वर्षांनी त्याला जाणवलं की त्याला दुसऱ्या क्षेत्रात रस आहे. पूर्वी करिअर बदलण्याचा विचार हा धोकादायक वाटायचा, पण आज अनेक क्षेत्रांमध्ये कौशल्याधारित कामाला महत्व वाढतंय. त्यामुळे एखाद्या व्यक्तीनं आयुष्यात एकापेक्षा जास्त भूमिका किंवा क्षेत्र अनुभवणं ही असामान्य गोष्ट राहिलेली नाहीये. मात्र करिअर बदलताना योग्य कौशल्य, आर्थिक नियोजन, अनुभव आणि वास्तववादी अपेक्षा असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता इथे एक महत्वाचा शब्द येतो, कौशल्य. आजची नोकरीची दुनिया ही फक्त पदवीवर थांबत नाही. संवाद कौशल्य, डिजिटल कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, टीममध्ये काम करण्याची सवय, सर्जनशील विचार आणि सतत शिकण्याची तयारी यांना मोठं महत्व आहे. कारण तंत्रज्ञान बदलतं, उद्योग बदलतात आणि कामाच्या पद्धतीही बदलतात. त्यामुळे मी शिक्षण पूर्ण केलं, आता शिकण्याचं काम संपलं, ही भूमिका आजच्या काळात उपयोगी ठरणार नाहीये. उलट शिकत राहणं हेच आधुनिक करिअरचं एक महत्त्वाचं कौशल्य बनलंय. पण इथे आणखी एक प्रश्न निर्माण होतो, उच्च पगार म्हणजे यश का? अर्थातच आर्थिक स्थैर्य महत्त्वाचं आहे. पैसा आपल्याला अनेक गरजा पूर्ण करण्यास, भविष्यासाठी बचत करण्यास आणि स्वावलंबी होण्यास मदत करतो. त्यामुळे चांगलं उत्पन्न मिळवण्याची इच्छा चुकीची नाहीये. पण फक्त पगाराच्या आकड्याने यश मोजलं तर चित्र अपूर्ण राहू शकतं. कारण एखाद्याचा पगार मोठा असला तरी त्याला आपल्या कामात समाधान नसेल, सतत तणाव असेल किंवा स्वतःसाठी वेळच नसेल, तर त्याच्या दृष्टीनं ते यश किती अर्थपूर्ण आहे हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण या उलट एखादी व्यक्ती तुलनेनं कमी पगाराच्या क्षेत्रात काम करत असली पण तिला तिच्या कामातून समाधान मिळतंय, शिकण्याची संधी मिळतेय, कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी वेळ मिळतोय आणि तिच्या मूल्यांशी जुळेल असं काम ती व्यक्ती करू शकते, तर ती व्यक्ती स्वतःला अधिक यशस्वी मानू शकते. म्हणूनच आज वर्क लाईफ बॅलन्स म्हणजेच काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील संतुलन

आपल्या करिअरचा वेग हा दुसऱ्याच्या करिअरशी मोजता येत नाही. कुणाला नोकरी वयाच्या 22व्या वर्षी मिळेल, कुणी 25 व्यवसाय सुरू करेल, कुणी 30व्या वर्षी करिअर बदलेल, तर कुणाला आपली दिशा शोधण्यासाठी त्याहून अधिक वेळ लागेल. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे मी मागे पडले का हा प्रश्न विचारण्यापेक्षा मी कोणत्या दिशेनं पुढे जाते हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. यशाची बदलती व्याख्या समजून घेताना आर्थिक स्वावलंबन, कौशल्य विकास, मानसिक समाधान, सामाजिक योगदान, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि जीवनातील संतुलन या सगळ्यांचा विचार करायला हवा. आणि अर्थातच प्रत्येक व्यक्तीसाठी यशाचं प्रमाण हे वेगळं असू शकतं. आता आपण छोटासा विचार करूया. समजा आपल्याला 2 पर्याय दिले. पहिला, चांगला पगार पण तुमच्या आवडीच्या क्षेत्रापासून दूर असलेली नोकरी. आणि दुसरा, सुरुवातीला कमी उत्पन्न पण शिकण्याची, वाढण्याची आणि तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी. काय बरं निवडाल? याचं एकच असं बरोबर उत्तर नाहीये. कारण करिअरचे निर्णय घेताना आर्थिक गरजा, कुटुंबाची परिस्थिती, आपलं कौशल्य, आवड, भविष्यातील संधी आणि जोखीम घेण्याची क्षमता ह्या सगळ्यांचा विचार करावा लागतो. म्हणूनच तरुणाईनं स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा की माझ्यासाठी अर्थपूर्ण काम म्हणजे नेमकं काय. कारण कामाची वेळ बदलली म्हणून काम सोपं होत नाही. फ्रीलान्सिंगमध्ये स्वातंत्र्य असतं,

उत्पन्नाची अनिश्चितताही असू शकते. व्यवसायात स्वातंत्र्य असतं पण जोखीमही असते. रिमोट वर्कमध्ये प्रवासाचा वेळ नसतो पण घर आणि काम यांच्यातील सीमा सांभाळण्याचं आव्हान असू शकतं. पारंपरिक नोकरीमध्ये स्थैर्य असतं पण कधीकधी कामाच्या वेळेची आणि भूमिकेची बंधनं असू शकतात. प्रत्येक पर्यायाला फायदे आणि मर्यादा आहेत आणि म्हणूनच करिअर निवडताना फक्त ट्रेंड पाहू नये. एखादा व्यवसाय सध्या लोकप्रिय आहे म्हणून तो तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही. एखाद्या क्षेत्रात मोठ्या पगाराची संधी आहे म्हणून तिथे आपल्याला समाधान मिळेलच असंही नाही. त्याचप्रमाणे पारंपरिक नोकरी निवडली म्हणून आपण कमी महत्वाकांक्षी ठरतो का? तर मुळीच नाही. महत्वाकांक्षा म्हणजे फक्त मोठं पद किंवा मोठा पगार नव्हे. स्वतःच्या क्षमतेनुसार अर्थपूर्ण आयुष्य घडवण्याची इच्छा ही देखील महत्वाकांक्षाच आहे. आज आपल्या तरुणाईसमोर संधी ह्या पूर्वीपेक्षा अनेक प्रकारांनी वाढल्यात पण त्याचबरोबर पर्यायांची संख्याही वाढल्यामुळे गोंधळही वाढलाय. कोणतं क्षेत्र निवडावं? नोकरी करावी की व्यवसाय करावा? शहरात राहावं की घरूनच काम करावं? स्थिरता निवडावी की जोखीम पत्करावी? या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकासाठी वेगळी असतील आणि कदाचित सर्वात महत्वाचं म्हणजे करिअरचा पहिला निर्णय हा आयुष्यभराचा अंतिम निर्णय असायलाच हवा असं नाहीये. म्हणजे बघा ना, आपण अनेकदा तरुणाईला म्हणतो काहीतरी मोठं कर, पण मोठं म्हणजे नक्की काय? मोठी कंपनी, मोठा पगार, मोठं घर, मोठं पद की स्वतःच्या क्षमतेचा योग्य वापर करून स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहून आणि इतरांच्या आयुष्यात सकारात्मक योगदान देणं? या प्रश्नाचं उत्तर शोधणं ही प्रत्येक तरुणाची स्वतःची यात्रा आहे. मंडळी, 9 to 5 ही फक्त कामाची वेळ, ती यशाची व्याख्या नाहीये. एखाद्याचं यश सकाळी 9 to 5 या वेळेत घडत असेल तर तेही तितकंच मौल्यवान आहे आणि एखाद्याचं यश वेगळ्या वेळापत्रकात वेगळ्या क्षेत्रात किंवा वेगळ्या पद्धतीनं घडत असेल तरी तेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे आता पुढच्या वेळी तुम्हाला जर कोणी विचारलं तुझं करिअर कुठपर्यंत पोहोचलं, तर फक्त पद, पगार किंवा डेझिग्नेशन सांगण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा. मी माझ्या आयुष्याच्या दिशेनं पुढे जातोय का? जर उत्तर हो असेल तर कदाचित तुम्ही आधीच यशाच्या मार्गावर आहात. यशाला एकच वेळ नाहीये, एकच पदही नाहीये आणि एकच चेहराही नाहीये. कुणासाठी ते स्थिर नोकरी आहे तर कुणासाठी स्वतःचा व्यवसाय, कुणासाठी आवडीचं काम तर कुणासाठी कुटुंबासोबत घालवलेला वेळ आणि कुणासाठी सतत शिकत राहण्याची संधी. म्हणूनच करिअर निवडताना जगानं यशाची जी व्याख्या करून दिली आहे ती जशीच्या तशी स्वीकारण्यापेक्षा आपल्यासाठी यशाचा अर्थ नेमका काय हे शोधणं अधिक महत्वाचं. आपला प्रवास 9 to 5 असो, 10 to 6 असो किंवा पूर्णपणे वेगळा असो, घड्याळाकडे पाहण्यापेक्षा दिशेकडे पाहणं जास्त आवश्यक आहे. कारण शेवटी यश किती वाजता काम सुरू केलं आणि किती वाजता संपवलं यावर ठरत नाही. आपण आपल्या वेळेचा, कौशल्याचा आणि संधीचा किती अर्थपूर्ण उपयोग केला यावर ते ठरतं. त्यामुळे आपला वेळ हा आपलाच आहे, आपला प्रवासही आपला आहे आणि आपल्या यशाची व्याख्याही आपलीच असली पाहिजे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युवावाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
0: थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि त्यानंतर 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: अयो
1: शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल, राणी वर्मा आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट नवरी मिळे नवऱ्याला, संगीत अनिल अरुण.

घरची राणी या चित्रपटातलं गीत आपण ऐकत आहोत. गायिका आहेत लता मंगेशकर, गीतरचना योगेश आणि संगीत राम कदम. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपेल. 6:20 आपण ऐकणार आहोत संस्कृतमधून बातमीपत्र, आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. श्रोते हो, आपल्या अमृत कलश कार्यक्रमामध्ये आतापर्यंत आपण लेखन करणाऱ्या, काही समाजकार्य करणाऱ्या किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक ज्येष्ठ मंडळींना भेटलो आहोत, त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत. आज सुद्धा वन विभागात काम करणाऱ्या एका ज्येष्ठ बंधूंना आपण भेटतो आहोत आणि त्यांचं नाव

0: व हे राजेंद्र कुलकर्णी. राजेंद्र कुलकर्णी यांनी जवळजवळ 39.5 वर्ष वन विभागात कार्य केलेलं आहे आणि अर्थातच त्यांच्याजवळ खूप मोठा अनुभव आहे या क्षेत्रामधला आणि त्याबद्दलच आज आपण त्यांच्याशी संवाद साधतोय मागे वळून पाहताना. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आत्ता मी तुमची ओळख करून देताना सांगितलं की जवळजवळ 40 वर्ष असंच धरूया आपण तुम्ही वन विभागात काम केलं, पण आमच्यासारख्या सामान्य माणसांना वन विभाग म्हणजे फक्त जंगल किंवा अभयारण्य एवढ्यापुरतंच माहिती असतं, पण वन विभागाची व्याप्ती खूप मोठी असावी. तर वन विभागामध्ये कशा कशाचा समावेश होतो ते आपल्या श्रोत्यांना सांगा.
1: मी 1983 साली वन विभागामध्ये मुलाखत दिली, त्यावेळेला सामाजिक वनीकरण विभाग हा राज्यस्तरापासून नव्याने निर्माण करण्यात आला होता. तो निर्माण करण्यामागचं काम म्हणजे याच्यासाठी की आपल्या महाराष्ट्राचा जो क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाच्या 33% जमीन ही वनाच्छेदित पाहिजे, परंतु 20% जमीन ही वन विभागाकडे आहे. मग उरलेले जे 13% आहेत हे 13% कव्हर करण्यासाठी 1981 साली सामाजिक वनीकरण विभाग हा स्वतंत्ररित्या महाराष्ट्र शासनाने निर्माण केला.
0: पण कसं असतं की वन विभागात नोकरी किंवा काम करणं म्हणजे एक आव्हानात्मक असतं असं साधारण सामान्य माणसाचं अपेक्षा असते. तुम्हाला या नोकरीची संधी कशी चालून आली किंवा याची काही जाहिरात असं तुम्हाला कुठे दिसली का पेपरमध्ये वगैरे?
1: माझे सरस्वती भुवन शाळा येथील मुख्याध्यापक श्री आर्वीकर सर यांना या जाहिरातीबद्दल माहिती झाली. त्यावेळेला 12वी सायन्स किंवा ऍग्रिकल्चर डिप्लोमा या दोन गोष्टी यांना पाहिजे होत्या आणि त्याचबरोबर दोन सर्टिफिकेट्स पाहिजे होते, म्हणजे आपलं पोलीस रेकॉर्ड नाही वगैरे असे. आणि हे सगळं घेऊन इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर वन भुवन आहे त्या ठिकाणी ते नेऊन द्यायचं होतं. त्यांनी मला निरोप दिला सरांनी की असं असं आहे तर तुम्ही जाऊन तिथं ऍप्लिकेशन करा. मग त्याप्रमाणे मी ऍप्लिकेशन केलं आणि ऍप्लिकेशन केल्यानंतर 1 महिन्याच्या आतच मला इंटरव्ह्यू साठी कॉल आला.
0: जेव्हा की तुम्ही डिग्री पण नव्हती तुमच्याकडे?
1: नव्हती, बीएससी अपियर होतो. ते जे मुलाखतीचं जे शेड्यूल होतं ते 3 दिवसाचं होतं. पहिल्या दिवशी शारीरिक चाचणी, दुसऱ्या दिवशी गणित आणि सामान्य ज्ञान याचे 2 विषयांचे पेपर होते लेखी, आणि तिसऱ्या दिवशी 4 तासाच्या 26 किलोमीटर चालायचं होतं. तर पहिली स्टेप झाली, शारीरिक चाचणी झाली, लगेच यादी लागली. दुसऱ्या दिवशी दोन्ही पेपर दिले. पेपर दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी जी वॉकिंग होती तर ती खूप रात्री भरीपर्यंत सुद्धा लिस्ट लागली नव्हती वॉकिंगची. मग माझी तब्येत थोडी बिघडल्यासारखी झाली होती, म्हणून माझं गाव आहे बिडकीन, तर मग मी तिथं घरी गेलो. माझ्या घरासमोरच खंडेलवाल नावाचे डॉक्टर होते, त्यांना दाखवलं. मला तब्येत बरोबर नव्हती, त्यांनी निदान केलं की मला फ्यूज आला. पण मी त्यांना हे सांगितलं की माझी अशी अशी उद्या वॉकिंग टेस्ट आहे. मग त्यांनी मला कमरेला 2 बाजूला 2 इंजेक्शन दिले आणि मी परत रात्री इथे आलो. मग सकाळी 5 वाजता मी वनभवनच्या तिथे गेलो, त्यावेळेला माझं नाव वॉकिंग लिस्टमध्ये होते. ते पाहून मला खूप आनंद झाला आणि म्हणलं आता तिसरी पण टेस्ट जर आपण ही पूर्ण केली तर शासकीय नोकरी आपल्या हातात आहे. आणि त्यावेळेला दौलताबादचा किल्ला आहे तर वनभवन ते दौलताबादचा किल्ला 13 किलोमीटर जाणे आणि 13 किलोमीटर येणे हे मी 3 तास 20 मिनिटात पूर्ण केलं.
0: तब्येत बरी नसताना तुमची, तुम्ही ते पूर्ण केल्यानंतर तुम्हाला अर्थातच लेटर आलं असेल जॉईनिंगचं. खरं तर तुम्ही 12वीत झालेले होतात, बीएससीला अपियर होतात, इतक्या लहान वयामध्ये या वन विभागासारख्या क्षेत्रामध्ये नोकरी करायची, तुम्हाला थोडं दडपण नाही आलं का सर? कारण कसं असतं, असं वाटतं आपल्याला की कुठे आपली बदली होईल, कुठल्या घनघोर जंगलामध्ये जायला लागेल हे माहीत नसतं आपल्याला आणि वय लहान.
1: याबद्दल तर मला काहीच माहिती नव्हतं. त्यावेळेसचं जे बेसिक दिलेलं होतं ते 290 ते 540 आणि माझे वडील हे सरस्वती भुवन बिडकी नेते व्ही आर कुलकर्णी सर म्हणून त्यांना ओळखतात. त्यांनी एकच सांगितलं की ही शासकीय नोकरी आहे आणि त्याचबरोबर याचं जे बेसिक आहे तर ते सगळ्यात चांगलं आहे आणि

0: शासकीय नोकरी आहे.
1: पहिल्यांदा कुठे पोहोचली?
0: पहिली ऑर्डर जी आली मला ती आली आताचं धाराशिव, त्या काळाचं उस्मानाबाद. आणि नुकतंच त्या काळात लातूर जिल्हा झालेला होता, पण ऍडमिनिस्ट्रेशन सगळं धाराशिव मध्ये किंवा उस्मानाबादलाच होत. मग उस्मानाबादला मी पहिल्यांदा जाऊन 9 जानेवारी 1984 ला जॉईन झालो. त्यांनी मला उदगीर येथील वन क्षेत्रामध्ये अपॉइंटमेंट दिली.
1: तुम्हाला तिथे जाऊन राहावं लागलं होतं.
0: हो,
1: पण तुम्ही इकडे शिकत होता, बीएससी ला होता, शिक्षण कसं पूर्ण केलं तुम्ही?
0: 1-2 वर्ष तर काहीच केलं नाही, परंतु त्याच्यानंतर मी बी एला ऍडमिशन घेतली. कारण की सायन्स करणं शक्य नव्हतं, कारण की सायन्ससाठी त्या काळात
1: प्रॅक्टिकल्स
0: करावं लागायचे आणि मला ते शक्य नव्हतं. आणि 16-3-1985 रोजी मी रेग्युलर ज्याला म्हणतात किंवा परमनंट ज्याला म्हणतात त्या पद्धतीने ती मला चांगली अपॉइंटमेंट मिळाली. आणि सिल्लोड येथे मी काम केलं काही दिवस, 6 महिने. आणि त्याच्यानंतर सप्टेंबर 1985 पासून मी रेग्युलर झालो आणि नांदेड वन विभागात 7 वर्ष काम केलं.
1: तिथलं वनक्षेत्र मोठं होतं नांदेडचं, कसं होतं?
0: नाही, नांदेड वनक्षेत्र म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सामाजिक वनीकरण आणि वन विभाग, त्याप्रमाणे सामाजिक वनीकरण हे वन विभागा व्यतिरिक्त असलेल्या जमिनीवर काम करायचं. उदाहरणार्थ गायरान, गायरान जे असतात ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अंतर्गत असतात आणि ते ग्रामपंचायतचे असतात. मग ग्रामपंचायतकडून आपण ठराव घ्यायचा आणि त्या क्षेत्रावर रोपवन तयार करायचं. आणि मग प्रादेशिक वन विभागा व्यतिरिक्त म्हणजे वनेतर जमिनीवर, उदाहरणार्थ शेतकऱ्यांचे शेत, तर याच्यावर त्या काळात सामाजिक वनीकरणाने 10 मॉडेल्स तयार केले होते. तर ते 10 मॉडेल वेगवेगळ्या पद्धतीचे होते. रेल्वे लाईन आहे, म्हणजे वन विभागाची जमीन सोडून म्हणजे ह्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ज्या काही जमिनी असायच्या त्याच्यावर सामाजिक वनीकरण काम करायचं आणि शेतकऱ्यांची
1: नवीन रोपवाटिका तयार करणं, थोडक्यामध्ये म्हणजे नवीन वनांचं रुजवण करणं, हे काम त्या विभागाने केलेलं होतं. तुम्हाला असं प्रत्यक्ष जंगलात जाण्याचा कधी योग आला का, की जिथे खूप प्राणी असतात, पक्षी असतात आणि सगळंच, म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रात बरीच जंगल आहेत, अभयारण्य आहेत, अशा ठिकाणी तुम्ही काम केलं का कधी?
0: हो मॅडम, 2007 ला वनपाल नावाचं आमचं जे ट्रेनिंग असतं ते ट्रेनिंग मी पूर्ण केलं आणि ताबडतोब वन विभागात रुजू झालो. त्याच्यात पहिली अपॉइंटमेंट जी होती माझी ती सोयगाव येथे
1: अजिंठ्याच्या पायथ्याशी,
0: तर तिथं माझा सुरुवातीला पहिला, तुम्ही जसं म्हणला बिबट असणाऱ्या क्षेत्र वगैरे, हे माझ्या अखत्यारीखाली पहिले
1: वेगवेगळे प्राणी तुम्हाला
0: बघायला मिळाले.
1: आपल्याला जनरली शहरी माणसांना फार थोडे प्राणी माहीत असतात, कुठले वेगवेगळे प्राणी तुम्हाला बघायला मिळाले? आपल्याकडे आता भीमाशंकरचं ते शेकरू प्रसिद्ध आहे आणि आपला मला वाटतं तो राज्य प्राणी आहे, महाराष्ट्र राज्याचा. असे काही विविध प्राणी पक्ष्यांबद्दल तुम्ही सांगू शकाल?
0: 2011 रोजी माझं वन परिक्षेत्र अधिकारी किंवा ज्याला आता आपण आरएफओ म्हणतो, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, अशी बदली भंडारा वन विभागामध्ये तुमसर तालुक्यामध्ये नाकाडोंगरी म्हणून आहे, जिथून 52 थडी आणि पलीकडे मध्य प्रदेश आहे, तर त्या ठिकाणी झाली. त्यावेळेला मला त्या 3 वर्षांमध्ये कॅमेरे आले होते आमच्याकडे, मग ते कॅमेरे आम्ही जंगलात लावायचं. तर त्याच्यामध्ये मला वाघ दिसले, बिबट दिसले, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला सांगायचं तर चांदी अस्वल,
1: अस्वलाचा प्रकार,
0: अस्वलाचाच प्रकार आहे पण छोटा, मांजरी एवढंच असतो तो, परंतु खाली सगळं काळं असते त्याचे पाय वगैरे आणि वरचा जो पाठ असते ती पूर्ण चांदीची असते, म्हणजे चंदेची त्याचा हे असतं. तर ते चांदी अस्वल आम्हाला पहिल्यांदा त्या कॅमेऱ्यामध्ये टिपायला मिळालं आणि त्यावेळेस मलाही कळालं, अधिकाऱ्यांनाही मी दाखवलं. त्याच्यानंतर मी सोलापूर वन विभागात काम करत असताना माळढोक,
1: माळढोक पक्षी खूप,
0: माळढोक
1: फेमस आहे,
0: फेमस आहे, तर तो सुद्धा मला पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर
1: हरणांचे प्रकार काही बघायला मिळाले असतील? हा, आपल्याला फक्त एकच हरिण माहिती किंवा काळवीट माहिती असतो.
0: हरण हा एक म्हणजे सर्वसामान्य वापरलेला शब्द आहे, परंतु मी ट्रेनिंगला असताना आमचे जे शिक्षक होते वन्य प्राण्यांचं शिकवायला, त्यांनी एकच सांगितलं की ही म्हण पाठ काळ, साची बेपी चौकाची नी, सा म्हणजे सांबर, ची म्हणजे चिंकारा, भे म्हणजे भेकर आणि पी म्हणजे पिसोरी.
1: हा हरणाचा प्रकार आहे,
0: हरणाचा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये दोन आहेत, एक हरण वर्गीय आणि एक अँटोलोप वर्गीय.

0: हरण वर्गीय आणि अँटलोप वर्गीय मधला सगळ्यात मोठा फरक असा आहे की हरण वर्गीयाची जी शिंग आहेत ती दरवर्षी गळतात आणि अँटलोप वर्गीय आहेत त्यांची कधीच गळत नाहीत.
1: काही काही हरणांची शिंग अशी गोलाकार असतात, म्हणजे अशी गोल गोल गोल गोल होत त्याला वरती टोक येत. तो कुठला प्रकार असतो हरणांचा?
0: तो अँटलोप वर्गीय.
1: त्यांची शिंग गळत
0: नाही.
1: सर, अशा यासारख्या अनेक अद्भुत गोष्टी पण जंगलामधल्या, त्यांचं एक वेगळं जग असतं जंगलाचं, तिथल्या प्राण्यांचं पक्ष्यांचं, तेही अनुभवायला मिळालं असेल.
0: हा अनुभव म्हणजे आपल्याला माहिती असेल की जी मे मधली जी पौर्णिमा येते, बुद्ध पौर्णिमा,
1: तर त्या वैशाख पौर्णिमा,
0: हा, तर त्या पौर्णिमेला आमच्याकडं वन्य प्राणी गणना होते. तर 8 वर्ष मी आरएफओ असताना या सगळ्या गोष्टी अनुभवल्या. तर आपल्याला खोटं वाटेल परंतु वन्य प्राणी अतिशय शिस्तीचे, त्यांचं पाणी पिणं सुद्धा शिस्तीचं असतं.
1: सगळं म्हणजे निसर्ग नियमाला धरून
0: असतं
1: त्यांचं जगणं असतं.
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाघाचं जर पोट भरलेलं असेल तर तुम्ही त्याच्या जवळून जरी गेलात तरी तो तुम्हाला काहीही करणार नाही. 3 मोठ्या गोष्टी सांगतो. एक म्हणजे सिंह, ज्याचं आपल्याकडे गीर फॉरेस्ट आहे गुजरातमध्ये, एकमेव सिंहाचं अभयारण्य आहे. सिंह हा कुटुंब वत्सल प्राणी आहे. एक तर तो पूर्ण कुटुंबासहत राहतो, म्हणजे ती मादी, तो स्वतः आणि त्यांची पिल्लं. दुसरं आहे वाघ. वाघ हा एकांतवास प्राणी आहे, म्हणजे त्याला डिस्टर्ब चालत नाही. एखादी वाघीण पिल्लाला जन्म देते तर ती 2 वर्षापर्यंत त्याला जवळ ठेवते. 2.5 वर्षानंतर त्याची टेरिटरी त्याला स्वतःला तयार करावं लागतं.
1: सर, आता तुम्ही अभयारण्याचा उल्लेख केला, आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात ताडोबा आहे, आणखी चिखलदऱ्याला पण एक मला वाटतं आहे, अशा अभयारण्यांमध्ये भेटी देण्याचा योग तुम्हाला आला का?
0: हो, परतवाड्याचा जो आपण म्हणला आचलपूर वगैरे इकडचा जो भाग म्हणतात, हा सगळा सातपुडा पर्वतांच्या रांगांमधला आहे. तिथं अशी प्लेन जमीन नाहीये आणि ताडोबा हा प्लेन जमिनीवर आहे, त्याच्यामुळं जे काही पर्यटक जातात वाघ बघण्यासाठी तर त्यांना ते इझिली पाहायला मिळतात. परंतु हे बाकीची जी अभयारण्य आहे, चुकून तुम्हाला बघायला मिळालं तर तुमचं भाग्य,
1: नाहीतर आजपर्यंत तुम्हाला म्हणजे प्राणी बघण्यासाठी जावं लागत असेल.
0: पेंच असा भाग आहे की अर्धा भाग महाराष्ट्राचा आहे आणि अर्धा भाग मध्य प्रदेशचा, हे दोन्ही मिळून ते पूर्ण पेंच अभयारण्य
1: तयार झालेलं आहे.
0: आणि तिथं असलेला जो तलाव वगैरे जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि 12 महिने पाणी असतं. परंतु तिथं सुद्धा तुम्हाला वाघाची साइटिंग होणं थोडं दुर्लभ आहे.
1: सर, आपल्या गप्पा आपण अशाच चालू ठेवणार आहोत, पण आजच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीचं एखादं गीत सांगा जे आपल्या श्रोत्यांनाही ऐकता येईल.
0: हिरवा निसर्ग
1: हे गाणं म्हणजे तुमच्या विषयाशी निगडीत असंच ते गाणं आहे. सर, आपण नक्की ऐकूया.

0: वन विभागात जवळजवळ 40 वर्ष कार्यकाळ असणारे राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. सर, आपण मगाशी अभयारण्यांबद्दल बोलत होतो, पण अनेक ठिकाणी तुमचं पोस्टिंग झालेलं आहे वन विभागामध्ये, अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. हे क्षेत्रच अतिशय चॅलेंजिंग असं क्षेत्र आहे, तर एखादा चॅलेंजिंग अनुभव की जो श्रोत्यांना सांगायला आवडेल तुम्हाला.
1: आपल्या तत्कालीन औरंगाबाद आत्ताचं छत्रपती संभाजीनगरचं जे सिद्धार्थ उद्यान आहे, तर त्या सिद्धार्थ उद्यानामध्ये पांढरी वाघीण जी होती ती पिंजऱ्यातून बाहेर निघाली होती. आणि त्यावेळेला मी इथे वनपाल म्हणून कार्यरत होतो. तिथे माझ्या वरिष्ठांचा सकाळी 8 वाजता फोन आला, ती वाघीण बाहेर आली. वाघीण म्हणल्यावर आता मग आमचा सगळा स्टाफ वगैरे सगळ्यांनी मी

0: ड्रेस वगैरे आम्ही सगळ्यांनी चढवले, ताबडतोब तिथे गेलो होतो. आम्ही जायच्या आधीच तिथे 400 ते 500
1: लोक
0: जमा झालेली होती. सिद्धार्थ उद्यानातील जी मॅनेजमेंट कर्मचारी वगैरे ते सगळेजण होते. ज्या वेळेला ती बाहेर आली, परंतु बाहेर आल्यानंतर तिला कुठं जायला जागा नाही मिळाली. ऍक्च्युली जर तिने जर उडी मारून गेली असती तर पलीकडे छावणीमध्येच गेली असती ती डायरेक्ट.
1: तिला उडी मारणं शक्य होतं?
0: शक्य होतं. एवढ्या सगळ्या याच्यामध्ये त्यात मीडिया, अग्निशामक दलाचीही लोक आली. मग ती त्यावेळेला एका पाईपमध्ये घुसली. पाईपमध्ये घुसल्यानंतर तिला इंजेक्शन दिले आम्ही, तर ते इंजेक्शननी सुद्धा तिच्यावर फरक पडत नव्हता. डॉट मारले गेले लांबून. ती थोडी जरी हल्ली तर सगळेजण ओरडायचे आणि मग तिच्यावरती ती बेशुद्ध होत नव्हती.
1: बरोबर.
0: हा एक खूप मोठा
1: बिचकून गेली.
0: बिचकून गेली आणि तिला ते सगळं.
1: पण मग नंतर ती आली कंट्रोलमध्ये.
0: आमचे एक अधिकारी आहेत, ते अधिकारी पाईपवर चढले. आम्ही त्या पाईपच्या समोर होतो, ती आमच्याकडे पाहत होती. परंतु त्याच वेळेला त्या सरांनी दोरखंड पायामध्ये अडकवला आणि पायामध्ये अडकून तो मानेमध्ये परत हे
1: केला,
0: दोरखंडाचा गळ घातला आणि मग तिला ओढत ओढत याच्याजवळ आणलं. त्यावेळेला आम्ही 25 जण इकडे तिला ओढत होतो. परंतु ते करत असताना आमचा एक अग्निशामक दलाचा जो माणूस होता तो वर पकडलेलं होतं त्याने तो पिंजऱ्याचा दरवाजा, की ती आतमध्ये गेल्यावर खाली टाकायचा. परंतु ती बाहेर येत असताना सगळ्यांचे आराडाओरड, ती परत जागी झाली आणि तिने नुसतं फक्त पंजा आहे ना, पंज्यानी फक्त ते उडून लावलं. परत सगळ्यांना सांगितलं थोडे शांत व्हा, मग सगळेजण शांत झाले आणि मग तिला पिंजऱ्यामध्ये घेतलं. पिंजऱ्यामध्ये घेतल्यानंतर जेव्हा ती पिंजरा बंद केला त्यावेळेला ती बेशुद्ध झाली.
1: म्हणजे खूप नंतर असर झाला त्या.
0: नंतर असर झाला त्याचा.
1: सर, पंढरपूरला खूप मोठं काम करण्याची तुम्हाला संधी मिळाली. एक तुळशीबन जे तयार झालेलं आहे आता, त्याविषयी सांगा की ती संधी तुम्हाला कशी मिळाली.
0: रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून पंढरपूर येथे माझी पोस्टिंग झाली 2016 साली. आम्हाला तुळशीबन तयार करण्याबद्दलचे माननीय तत्कालीन अर्थमंत्री आणि वनमंत्री डॉक्टर सुधीर मुनगंटीवार साहेब यांचे हे आले की हे आपल्याला वनविभागामार्फतच करायचंय, मग त्यासाठी जागा शोधा.
1: तुळशीबनच करायचं असं काही त्यामागे काही खास कारण होतं का?
0: पंढरपूरमध्ये आपण गेलो की विठ्ठलाला आपण तुळशीची माळ घालतो, त्याच्यानंतर जे कोणी वारकरी संप्रदायात आहेत ते तुळशीची माळ घालतात. तुळशीचं जे महत्व आहे पंढरपूरमध्ये एक चांगल्या पद्धतीचं विकसित व्हावं ह्या उद्देशाने आधी आम्ही आमची स्वतःची एक कासेगाव म्हणून आहे त्या ठिकाणची वनविभागाची जागा दाखवली. पण त्यांचं म्हणणं होतं की ती जवळ असावी, की जेणेकरून सगळे येणारी जी वारकरी मंडळी आहे यांना या सगळ्या गोष्टीचं हे मिळावं, आनंद घेतावा. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या मागचा दुसरा उद्देश असा होता की जे काही आपल्याकडे संत झाले त्याच्यामधल्या 23 संतांची जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई यांच्या सहकार्याने आम्हाला तिथं सगळ्या 23 संतांची जी वॉल कंपाऊंड केलेली आहे त्या वॉल कंपाऊंडवर आम्ही 23 संतांची माहिती ही पूर्ण केली. त्याचं कारण आहे पुढच्या पिढी जर गेली तर तिला काय मिळालंय, कोण संत होते, काय होते,
1: त्यांच्या विषयाची माहिती कळायला पाहिजे,
0: कळायला पाहिजे. अजून दुसरी एक गोष्ट आहे, जे जे स्कूल ऑफ आर्टच्या सहकार्याने आम्ही तिथं 10 फुटाचा बेस केला, 1 फुटाची वीट आणि 24 फुटाची विठ्ठलाची मूर्ती तयार केली.
1: त्या सगळ्या टीम मध्ये तुम्ही काम करत होता
0: हो.
1: मला वाटतं यमाई तलावाचा तो परिसर आहे सर
0: हो.
1: आत्ता ते खुला आहे पंढरपूरला सगळ्यांना बघण्यासाठी
0: हो.
1: सर, कसं असतं माहिती का, आत्ताची जर पिढीचा जर आपण विचार केला तर सगळ्यांना आयटी क्षेत्रात कम्प्युटर्समध्ये इंजिनिअरिंग मेडिकल किंवा फायनान्स इकडे जायचं असतं. वन विभागात जर तरुणांनी जायचं असेल तर त्यांनी काय करायला हवं आणि का जायला हवं, तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल?
0: सर्वसामान्य माणसाला वनामध्ये किंवा निसर्गामध्ये फिरण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो आणि वनविभागामध्ये आम्हाला निसर्गात फिरण्यासाठी शासन पगार देतं.
1: फक्त तुमची जाण्याची तयारी पाहिजे,
0: फक्त तुमची जाण्याची तयारी पाहिजे आणि मेहनत करण्याची तयारी पाहिजे,
1: फील्डवर काम करण्याची तयारी,
0: फील्डवर काम करण्याची तयारी पाहिजे. आणि कुणीही फॉरेस्ट, आमच्याकडं फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे वन विभागाचा वन अधिकारी हे एक जनरल आहे, परंतु प्रत्येकाच्या स्टेप आहे. त्याच्यामध्ये वनरक्षक हा सगळ्यात बेस आहे. वनरक्षकाच्या वर वनपाल असतो, वनपालाच्या वर वनक्षेत्रपाल असतो, तो एमपीएससी मार्फत त्याची पोस्टिंग होते. त्याच्यानंतर असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट किंवा

0: सहाय्यक वन संरक्षक म्हणून अस्तित्व क्लास वनची पोस्ट आहे ती सुद्धा यूपीएससी मार्फत होते, एमपीएससी आणि यूपीएससी मार्फत होते. त्याच्यानंतर त्याच्यावरचे जे अधिकारी आहेत ते आयएफएस असतात,
1: फॉरेस्ट सर्व्हिसेस मध्ये.
0: हा, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. सगळ्यात वर महत्वाचं आहे वन विभागात जर कोण्या तरुणांना येण्याची इच्छा असेल तर सगळ्यात पहिले त्याची शारीरिक क्षमता असणं खूप गरजेचं आहे. आता 2015 नंतर आमच्याकडं लेडीजला सुद्धा वनरक्षक म्हणून घेतलेलं आहे.
1: सर, मागे वळून पाहताना काय वाटतं तुम्हाला आयुष्याकडे?
0: मागे वळून पाहताना एकच वाटतं, आजही झाडे वाढवा झाडे जगवा म्हणतो आपण. आजही शाळेमध्ये वृक्ष दिंड्या काढतो, आम्ही त्या काळात काढलेल्या होत्या. प्रत्येक जणाला माहिती आहे की झाडामुळे पाऊस पडतो, शिक्षकही शिकवतात की बा ऑक्सिजन
1: आपल्याला आवश्यक आहे,
0: ऑक्सिजन देतो, कार्बन डायऑक्साइड झाड शिसून घेतं, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. परंतु वृक्ष संवर्धन ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात अजूनही म्हणजे जनजागृती करावी लागती.
1: ही थोडीशी शोकांतिका आहे आपली.
0: आणि की आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट करायचं म्हटलं तर ती निष्ठेने करता आली पाहिजे. एखादं झाड लावून बघा, ते झाड वाढताना तुम्ही बघा काही दिवसानंतर ते तुमच्याशी बोलायला लागतं,
1: ते एक वेगळं समाधान असतं.
0: समाधान
1: सर, खरं तर बोलण्यासारखं खूप आहे तुमच्याशी, कारण विषय खूप मोठा आहे तुमचा. पण आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या कार्यकाळाविषयी इतक्या छान दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मागे वळून पाहताना याविषयी वन विभागातून रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवृत्त झालेल्या राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, सादर करते नयन पवार यांच्यासह आज इथेच मी तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: यांची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळ.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काकस मूर्ती शिंदे, मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केलं मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
5: घर घर सूर्य घर।
7: आपल्या देशात 1.5 कोटींपेक्षा जास्त दृष्टीहीन किंवा अंध आहेत, पण अंधत्वाने आयुष्य थांबत नाही। आयुष्य प्रकाशमान करण्याच्या अनेक वाटा आहेत। या अंधत्वा संदर्भातील कोणतेही प्रश्न, शंका आणि माहितीसाठी संपर्क साधा 8800004334।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार। पंढरपूरसाठी विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ। नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना। विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर। आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावात आटोपला। श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा। एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेले नाहीत, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून। एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता। निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,000

0: 49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बेएलओकडे जमा केलेले नाहीत. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. त्यापैकी केवळ 2,25,00,000 मतदार यादीत सहभागी होण्यासाठी पात्र असतील. 17,63,000 दुबार किंवा अन्यत्र नोंदणी केलेले मतदार आहेत, तर सुमारे 77,00,000 कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. 75,52,000 अधिक मतदार बीएलओंना आढळून आले नाहीत, तर 34,81,000 मतदारांचा मृत्यू झाला होता, असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% म्हणजे 28,61,000 मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी बीएलओकडे अर्ज दिले नाहीत. ही संख्या 36,00,000 जास्त आहे. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. आकडेवारीचा विचार करता पुण्यातल्या 28,70,000 आणि नागपुरातल्या 14,44,000 मतदारांचे अर्ज मिळाले नाहीत. हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 9% मतदारांनी अर्ज भरून दिलेले नाहीत. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.
1: राज्य सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकास कामांना गती मिळेल. सुमारे 4,000 कोटींचा हा आराखडा आहे. या अंतर्गत प्रकल्पबाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीलाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळेल. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातल्या सुमारे 1,31,000 अधिक हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळेल. यूसीआय रोल्ड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य सरकारनं मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो मार्गाला मान्यता दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी 25 किलोमीटर असेल आणि त्यावर 16 स्थानकं प्रस्तावित आहेत. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. हा मार्ग मीरा रोड, वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार परिसरांना जोडणार आहे. पुणे रिंग रोडच्या विस्तारीकरणाला सरकारनं मान्यता दिली आहे. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतूक पुणे शहरात न आणता शहराबाहेरून वळवून वाहतूक कोंडी कमी करणं हा या रिंग रोडचा उद्देश आहे. नवी दिल्लीतल्या पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल देवाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला आहे. आज यवतमाळ इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं,
2: ते त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहे. ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. एथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या 4 बाद 84 धावा झाल्या. विजयासाठी त्यांना आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव आज 193 धावा दाटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यानं आज त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतला 100वा षटकार मारला. अशी कामगिरी करणारा तो जगातला चौथा तर भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. श्रीलंकेतर्फे असिता फर्नांडोनं 4 तर प्रभात जयसूर्यानं 3 गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. त्यांचे आघाडीचे 4 फलंदाज 47 धावात बाद झाले. आजचा खेळ संपला तेव्हा कर्णधार धनंजय डिसिल्वा 31 तर सोनल दिनुषा 25 धावांवर खेळत होता. न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचं किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना आता व्यापक अधिकार मिळाले आहेत. गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेतल्या प्रगतीत भारताला जगाशी जोडणारं महाराष्ट्र हे समृद्ध भारताच्या निर्मितीचं प्रवेशद्वार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज मुंबईत आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. राज्यातल्या विविध क्षेत्रातल्या संधींचा लाभ घेऊन अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना संशोधन घेऊन महाराष्ट्रात यावं. राज्य शासन त्यांना इथलं कौशल्य, बाजारपेठ, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरेला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांमध्ये अंदुरेंचा समावेश होता आणि 2024 सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. पंढरपूरसाठी विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती, दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावा दाटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी एक म्हण आपल्याकडे सहज वापरली जाते। आत्याच्या काळात हा गोडवा काहीसा चिंतेचा विषय बनत चालला आहे। रक्तातील साखर वाढली तर तो मधुमेह या आजाराने ओळखलं जातं। आज आपल्या देशात मधुमेहींची संख्या चिंताजनकरित्या वाढत आहे। केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही मधुमेही रुग्णांची संख्या वाढताना दिसते। त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने नुकतेच डायबिटीज रुरल आउटरीच डिजिटल पोर्टलची निर्मिती केली आहे। त्याचबरोबर विश्वास या मधुमेह जागरूकता व्हिडिओ लायब्ररीही सुरू करण्यात आली आहे। वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक आणि मधुमेह तज्ज्ञ असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी या दोन्ही उपक्रमांचे नुकतेच उद्घाटन केले आहे। देशातील मधुमेह आजाराची व्याप्ती, रुग्णांनी घ्यावयाची काळजी, मधुमेह टाळण्याकरता प्रतिबंधात्मक उपाय या मुद्द्यांवर ज्येष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ संहिता वालावलकर

0: यांनी दिलेली माहिती आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत. श्रोते हो, आपल्या देशात गेल्या काही वर्षात मधुमेह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामागची कारणं त्याचप्रमाणे मधुमेह या आजाराचे नेमके स्वरूप याविषयी माहिती देताना डॉक्टर संहिता वालावलकर म्हणाल्या,
1: आपल्या देशामध्ये सध्या मधुमेह या आजाराचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतंय, कैक पटीने वाढतंय. आणि त्याच्यामध्ये आता पूर्वी शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जरा तफावत होती, तर आता असं दिसतंय की ग्रामीण भागात सुद्धा मधुमेहाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतंय. बायकांमध्ये पण वाढतंय, पुरुषांमध्ये पण वाढतंय, लहान मुलांमध्ये वाढतंय, कॉलेजच्या मुलांमध्ये वाढतंय. म्हणजे थोडक्यात काय की समाजातल्या सर्व स्तरांमधून हे दिसतंय की मधुमेहाचं प्रमाण वाढतंय. म्हणजे अत्यंत चिंताजनक बाब आहे, कारण आपली पुढची पिढी ही मधुमेहापासून मुक्त असावी. या मधुमेहाचं स्वरूप काय असतं, तर मधुमेहाचे खरं म्हणजे कारण अनेक असतात, प्रकार अनेक असतात. पण आपण जर का सगळ्यात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जो समाजामधला मधुमेहाचा प्रकार दिसतो, ज्याला आपण वैद्यकीय भाषेमध्ये टाईप 2 डायबिटीस म्हणतो, म्हणजे काय की अशा व्यक्तींमध्ये इन्सुलिन हे जे एक हॉर्मोन आहे, हे जे रासायनिक द्रव्य आहे जे आपल्या शरीरामध्ये पॅन्क्रियाज नावाची ग्रंथी बनवते, तर ते आता कमी होते. ते प्रमाण म्हणजे आपलं शरीर तिथं पुरेसं बनवत नाही. आणि त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं कारण त्याचं असं आहे की आत्ताच्या काळामध्ये जे ग्रामीण भागात सुद्धा शहरीकरणासारखंच झालेलं आहे, वाटेल त्या वेळेला खायचं. वजनाचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आपल्याकडे. आता आपले हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा लाल किल्ल्यावरनं सांगितलंय की आपल्याकडे देशाला भेडसावणारी सगळ्यात महत्वाची समस्या काय, तर लठ्ठपणा, थूलपणा. तर त्यामुळे त्यानंतर व्यायाम, शारीरिक, तो आता लोक जास्त काही करत नाही. रोजच्या आयुष्यामध्ये पण सगळंच आता असं म्हणजे सगळी यंत्र उपलब्ध असल्यामुळे आता प्रत्यक्ष रूपात काय आपण काम करत नाही. तर त्यामुळे व्यायाम नाही, हवं तेव्हा खाणं, प्रचंड प्रमाणात ताण, कमी झोप, आणि त्याबरोबर काही प्रमाणात व्यसनांचा पण त्याच्याशी संबंध आहे. सिगरेट असो की दारू असो, तर अशा विविध प्रकारच्या ज्या समस्या भेडसावतात, त्याबरोबरच प्रदूषण, तर या सगळ्यांचा परिपाक म्हणून मधुमेह काय. तर इवन बाकीची पण म्हणजे उच्च रक्तदाब असो किंवा फॅटी लिव्हर असो, रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं असो, हे सगळे त्याच्याबरोबरचे भाई बंधू जे आहेत, तर ते सगळे आता अधिकाधिक प्रमाणात भेडसावतात.
0: श्रोते हो, एकेकाळी शहरी भागात मोठ्या प्रमाणात आढळणारा मधुमेह आता ग्रामीण भागातही वाढत आहे. शहरांप्रमाणे गावांमध्ये आधुनिक आरोग्य यंत्रणा कमी आहे, त्यांना मधुमेह या आजाराविषयी माहिती मिळावी आणि त्यायोगे त्यांना दक्षता घेता यावी यासाठी केंद्र सरकारनं रुरल आउटरीच डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलची आवश्यकता आणि त्याचा ग्रामीण भागातील रुग्णांना होणारा फायदा याविषयी बोलताना डॉक्टर संहिता वालावलकर यांनी सांगितलं,
1: मधुमेह असो किंवा कुठलेही हे जे आजार आहेत की जे संसर्गजन्य नाही, त्यांना आपण काय म्हणतो, यांना आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणतो. मेटाबॉलिक म्हणजे जे आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्य आपलं जे बदलून गेलंय त्यामुळे झालेले हे जे विकार आहेत, त्याच्यामध्ये मधुमेह हा आघाडीवर आहे. आणि त्याकरता केंद्र शासनाने जो विश्वास नावाचं एक डिजिटल ऍप निर्माण केलं आहे, तर ते या बाबतीत अत्यंत उपयोगी पडणार आहे. आणि याचं कारण असं आहे की आपल्याकडे जरी रुग्णांचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात आहे, मग ते मधुमेहासारखं असो, उच्च रक्तदाबाचं असो, स्थूलपणाचं असो, पण त्या मानाने तिथे तितक्या सोयी सुविधा नाहीये, तिथे तितके वैद्यकीय तज्ज्ञ सुद्धा तिथे त्या प्रमाणात नाहीये. बहुतेक सगळे शहरात निमशहरी भागातले एकवटले, पण आपण अशा लोकांना दूर ठेवू शकत नाही, ते आपलेच बांधव आहेत आणि त्यांना सुद्धा आपल्याला व्यवस्थित मार्गावर आणायचे, त्यांचं सुद्धा शुगर कंट्रोल करण्याची गरज आहे. तर या दृष्टीने हे जे ऍप आहे, तर ती आता हे इतकं साधू सोपं असतं की आपल्या भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईलवर आपण हे ऍप डाऊनलोड करू शकतो, आणि शहरी भागातली निमशहरी भागातली तज्ज्ञ मंडळी ही सुद्धा त्या ऍप थ्रू तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. तर आपल्या वैद्यकीय सोयीसुविधा असोत, औषधांचं कुठल्या प्रमाणात कसं घ्यायचं, मग ते काही लोकांना इन्सुलिनची गरज असेल, काहींना गोळ्यांची गरज असेल, तर हे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी हे ऍप जे आहे ते अत्यंत अत्यंत उपयोगी. आणि मला असं वाटतं की त्याचा खरोखरच खूप उपयोग हा अगदी आपल्या दूरगामी ठिकाणी खेड्यापाड्यात सुद्धा होईल, कारण आजकालच्या काळामध्ये तर हे नेट तर सगळीकडे पसरलंय. हे जे जाळं आहे तर ते जाळं दूरवर पसरलंय, आणि त्या या माध्यमातून विश्वास, या माध्यमातून मला असा विश्वास आहे की आपल्या ग्रामीण भागातच्या सुद्धा बंधू बांधवांना आणि बहिणींना आणि इतरांना सुद्धा आपल्या या सोयी सुविधांचा लाभ आपण नक्कीच घेऊन देऊ शकतो. वैद्यकीय तज्ञांचं मार्गदर्शनही उत्तम प्रकारे त्यासाठी होऊ शकेल.
0: श्रोते हो, याबरोबरच विश्वास या डिजिटल लायब्ररीचेही उद्घाटन

0: टन करण्यात आले आहे. या लायब्ररीचा प्रभावी वापर आणि त्याच्या प्रभावाविषयी बोलताना त्या म्हणाल्या,
1: केंद्र शासनाने ऍप आणलेलं आहे, त्याचं नाव आहे विश्वास आणि त्याची डिजिटल लायब्ररी पण आहे. आता हे विश्वास आणि डिजिटल लायब्ररी ऍप, मला असं वाटतं की आत्ताच्या काळातली जी मुलं आहेत तर त्यांना तर याविषयी खूपच चांगल्या प्रकारे त्याचा वापर होत असल्यामुळे माहिती असेल आणि तेव्हा ऍप सुद्धा काही नाही, आपल्याला प्ले स्टोअर मध्ये डाउनलोड करता येतो. आता ज्यांना या थोड्या ऍप विषयी वगैरे थोडं मनात काही शंका कुशंका असतील किंवा ते डाउनलोड करता येईल का पुढे का अजून वगैरे अशा काही शंका असतील, त्यांनी सुद्धा निर्धास्त रहा. ते अतिशय साधं सोपं असं ऍप आहे, ते आपण प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाउनलोड करू शकतो आणि त्यानंतर जर का त्या व्यक्तीला ते करता येत नसेल तरी सुद्धा घरामध्ये आपल्या छोटी मंडळी आहेत तर त्यात मुलगा असो मुलगी असो नसून असो नात असो यांच्यापैकी कुणाचंही तुम्ही सांगा, एका आपल्याकडे फक्त कसली गरज आहे स्मार्टफोन, त्यामुळे तुम्ही फक्त स्मार्टफोन ह्या मोबाईलवर हे प्ले स्टोअर मध्ये जाऊन ऍप तुम्ही डाउनलोड करा, त्याचं नाव विश्वास असं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी आपली सुरुवातीची माहिती असते पेशंट विषयीची, मग त्या रुग्णाचं वय काय, नाव काय, नंतर लिंग काय, त्यानंतर तुम्हाला तो मधुमेहाचा अविकार हा आधीपासूनच आहे की आत्ताच तुम्हाला कळलाय, औषधं काय घेता, डॉक्टरांकडे तुम्ही जाता का, त्याच्यानंतर त्या संदर्भात बाकी कुठल्या काही अडचणी आहेत का, इतर कुठल्या अवयवांना काही इजा झाली का, म्हणजे जसं की किडनीचा काही विकार आहे का त्याबरोबर किंवा बाकीचे आहेत, तर अशा सगळ्याची तुम्ही त्याच्यात माहिती पुरवू शकता आणि ती जर तुम्ही सगळी अपलोड केली की त्यानंतर आहे ना ते त्याचं सगळं कनेक्शन घेऊन तज्ज्ञ मंडळींकडे त्याची माहिती पुरवली जाते आणि त्यातून तुम्हाला ती तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन देऊ शकतात. आणखीन काय करण्याची गरज आहे, तुम्हाला आहाराविषयीची वगैरे ही सगळी माहिती त्याच्यात मिळते. तसंच तिथे डिजिटल लायब्ररीमध्ये अनेक प्रकारची विविध भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत की ज्यात आपल्याला मधुमेह का होतो, कुठला आहार घ्यावा, व्यायाम असेल तर तो कसा करावा, गोळ्या कशा घ्यावा, फॉलोअप कसा करावा वगैरे असे सगळी अनेक प्रकारची अनेक विषयांवरची पुस्तकं ज्या डिजिटल लायब्ररीमध्ये आहे तर जी वाचण्याची पण आपल्याला सोय असते सुविधा. तशा प्रकारे हे विश्वास हे ऍप आणि डिजिटल लायब्ररी ही कुणीही वापरू शकतं, आपल्या सगळ्या भारतीयांकरता ते आपल्याला केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेलं आहे.
0: श्रोते हो, मधुमेह हा आजार होण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून करण्यात येणाऱ्या या विविध प्रयत्नांचा आणि हा रोग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी या संदर्भात डॉक्टर संहिता वालावलकर यांनी सांगितलं.
1: मधुमेह हा आजार जर का सुरू झाला ना तर तो आपल्या बरोबरच राहतो, तो अतिशय वाईट विकार आहे. कारण का तो आपल्या बरोबरच राहतो, तो आपल्या बरोबरच जातो आणि त्याच्यापासून उद्भवणारी जी बाकीची कॉम्प्लिकेशन्स आहेत, मग ती हृदयाची असो किंवा इतर कुठल्याही अवयवाची असो, मग ती मेंदूची असो, डोळ्यांची असो किंवा मूत्रपिंडाची असो, ही सगळी होऊ नये यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं तर आपण मधुमेहच व्हायला द्यायचा नाही. आणि मधुमेहाला नेहमी प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्याला करता येते, आपण ते टाळू शकतो, आपण ते पुढे ढकलू शकतो. त्याकरता अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत की ज्या आपण जर नियमाने केल्या तर हा मधुमेह एकतर होणार नाही किंवा जर होणार असेल तर तो उशिराने होईल. आणि त्याकरता आपण काय करू शकतो, आता थोडक्यात मी सांगते की आहाराविषयी आपण काय करू शकतो. तर प्रथिनयुक्त आहार हा अत्यंत महत्वाचा आहे. प्रथिन म्हणजे काय, की माणूस जर शाकाहारी असो की मांसाहारी असो, प्रथिनात आपल्याला काय घ्यायला हवंय तर विविध प्रकारच्या डाळी म्हणजे घट्ट वरण किंवा आमटी असतं ते, त्यानंतर वेगवेगळी मोड आलेली कडधान्य ही तुम्ही उसळीच्या रूपात खा किंवा आपण ती थोडी वाफळून किंवा उकळून ज्याला म्हणतो सलाड तर त्या रूपात खा, ज्याला चॅट म्हणता येतो तसं खा, त्याचं प्रमाण जास्त वाढवा. नंतर सोयाबीनचं प्रमाण भरपूर असलं पाहिजे, पनीर घरामध्ये बनवून ते वापरता आलं पाहिजे. नंतर त्याच्या दही ताकाचं प्रमाण वाढवा आणि ज्याला आपण तांदूळ गहू ज्वारी बाजरी मका वगैरे म्हणतो तर ज्याला आपण म्हणतो कर्बजी असे प्रकार असतात तर ते प्रमाण आहे ना ते कमी करायचं. आपल्याकडे काय ना भारतीय माणसाचा आहार कसा असतो, जास्तीत जास्त कर्बोदक असतात, म्हणजे आपण भात खातो, आपण भाकरी खातो, आपण चपाती खातो, आपण पोळी खातो, ब्रेड खातो, पाव खातो, तर याचं प्रमाण कमी. घरात जितकं तेल येते ते तेल 50% कमी करा. इथे पण मी सांगते की आपल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरनं सांगितलं की प्रत्येक माणसाने कमीत कमी 1-1-2 लिटर तेल घरामध्ये कमी करा, जे अतिशय गरजेचे आहे. सो तेल कमी करा आणि ही कार्ब्स कर्बोदक कमी करा, प्रथिनं वाढवा. मांसाहाराचा विचार केला तर त्याच्यामध्ये अंडी आहेत, मासे आहेत किंवा कोंबडी आहे, तर हे जे आपण खातो यात सुद्धा तेलाचं प्रमाण कमी ठेवा आणि ते तसे तुकडे जास्तीत जास्त खा. सो प्रथिनं वाढवा, कर्बोदक कमी करा आणि बाकीची जी पदार्थ आहेत ना, मग ते केक आहेत आणि आईस्क्रीम्स आहेत, बिस्किट आहेत, ब्रेड आहे, ह्याचं सुद्धा प्रमाण अगदी क्वचित कमी करायचं. गोडाधोडाचं प्रमाण कमी ठेवा, हा चांगल्यापैकी उत्तम आहार वाढवा. त्याच्या सुद्धा भाज्या, नंतर फळभाज्या असो पालेभाज्या असो, यांचं प्रमाण वाढवा की त्याच्यात आपल्याला जीवनसत्व सुद्धा मिळतील. दुसरी गोष्ट

0: तर म्हणजे वेळेवर जेवा, एकाच वेळेला मी दाबून जेवलो, जे भरपोट खाल्लं असं नाही. पोट भरण्यासाठी खायचं ना, आपण का खायचं असतं, अन्न हे पूर्ण ब्रह्म हे आपल्याला आपल्या संस्कृतीने शिकवलंय. तर त्यात म्हणजे काय की अन्न हे आपलं यज्ञ समजून खा, पेट भर म्हणून खायचं नाही. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे व्यायामाचा. आपल्या शरीराला व्यायामाची अत्यंत गरज असते. मधुमेह असो नसो, आपण स्त्री असो की पुरुष असो, कुठलंही वय असो, शरीराला व्यायाम काय पाहिजे. सगळ्यात उत्तम व्यायाम की ज्याला काहीही खर्च येत नाही, कुठल्याही जिम मध्ये जावं लागत नाही, आता काय आहे तर 40 मिनिटं आपण कॉटनचे मोजे आणि चांगले बूट घालून चालायला जाणं, की ज्याच्यामुळे आपल्याला जरा घाम निघाला पाहिजे. तर रोज 40 मिनिटं चाला, 24 तासातली 40 मिनिटं. इंग्लिश मध्ये त्याला मी टाइम म्हणजे मला स्वतः करता दिलेला काळ, तर ती 40 मिनिटं रोज चाला. थोडं नंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग म्हणतात, म्हणजे काय की छोटी छोटी वेट्स किंवा डंबेल्स असतात, तर ती उचला. नंतर पूर्वी सूर्यनमस्काराची प्रथा होती, तर अशा प्रकारचे सूर्यनमस्कार घालू शकतो, पुशअप करू शकतो. तर 15 मिनिटं ही आपण जर आपल्या वेट ट्रेनिंगला दिली आठवड्यातून निदान 3 वेळा, तर उत्तम प्रकारचा व्यायाम केला जातो. झोपेचं प्रमाण हे अतिशय चांगलं असलं पाहिजे. प्रत्येकाची झोप काय 8 तास नाही, पण कमीत कमी 6 तास ती पण गाढ झोप असायला पाहिजे. तर त्याला स्लीप हायजीन म्हणतात, म्हणजे उत्तम प्रकारची झोप असली पाहिजे की ज्याच्यात कुठल्याही मध्ये त्रास, आपला मोबाईल बघत बसलोय, टीव्ही बघत बसलोय आणि मग मी झोपून गेले असं करायचं नाही. झोपायची आपली जर का चांगली तुम्ही 6 ते 8 तुमच्या गरजेप्रमाणे, प्रत्येकाचं शरीर वेगळी झोप असतं, तर ते जर तुम्ही केलं, छंद जोपासले. प्रत्येक माणसाला काही ना काही छंद हवा, गाण्याचा असेल, चित्रकलेचा असेल, जो काय असेल तो, चांगलं वाचन असेल, तर ते तुम्ही करा. मन प्रसन्न ठेवा आणि हे आयुष्यभराचा तुम्ही व्रत करा. हे असं काय आज उद्या परवा सुरू नाही, हे आपल्याला सगळ्यांना करायचं, आयुष्यभर करायचं. आणि हाच माझ्या मते आपल्या सर्वांसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, पूर्ण समाजासाठी, आपल्या अख्ख्या देशातल्या एक आणि एक नागरिकासाठी एक छोटा असा हा एवढ्याच प्रथम मूलमंत्र देऊ शकते. सुखानी रहा, आनंदात रहा, आरोग्यपूर्ण.
1: श्रोतेहो, मधुमेह या आजाराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर विविध उपचार उपलब्ध असले तरी ते होऊ नये यासाठी आहार, विहार आणि व्यायाम यांच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत. प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला आहे. या उक्तीवर विश्वास ठेवून या आजारापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यांना हा आजार झाला आहे त्यांनाही फार घाबरून जाण्याची गरज नाही. योग्य ती काळजी घेतल्यास तेही सामान्य जीवन आरामात जगू शकतात. या आजाराची व्याप्ती जरी वाढत असली तरी त्यावरचे उपचार आणि त्यातील नवोन्मेषे सतत सुरू आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.

102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बंधू भगिनींसाठी सादर करण्यात येणारा कार्यक्रम किसान वाणी.

किसान वाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. किसान वाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत आणि अंजर मुजावरचा नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार आणि आज किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये आपण ऐकणार आहोत भरड धान्य याविषयी योगेश बन, प्रकल्प प्रमुख

0: चाचणी आणि पौष्टिक तृणधान्य संशोधन प्रकल्प विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर यांनी दिलेली माहिती. आज या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जाणून घेऊया हवामानाचा अंदाज.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मेहर सुतार यांच्याकडून प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 18 व 19 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 15, 16, 17, 18 व 19 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 19 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 94 ते 95%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 85 ते 90%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 12 ते 18 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 18 व 19 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 19 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 31 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 92 ते 93%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 72 ते 79%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 18 ते 22 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 18 व 19 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 18 व 19 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये 18 व 19 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 19 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 28 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 87 ते 90%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 78 ते 84%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 16 ते 19 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट भागातील शेतकरी बांधवांनी खरीप पिकांमध्ये साठणाऱ्या पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा होईल याची व्यवस्था करावी. घाट भागातील शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. खरीप पिकांमध्ये शिफारसीप्रमाणे फुले मायक्रोन्युट्रियंट ग्रेड 2 तसेच फुले सुपर बायोमिक्स यांचा वापर करावा. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला.
3: अरे सुनतो
4: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनो मेरी सौतन को.
3: किसको?
4: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं.
3: अच्छा ये बात है.
4: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
3: अब तो झट से बात हो जाती है.
4: ऐसा क्या?
3: हाँ अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
4: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
3: हाँ
4: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
5: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.

वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भीतीउरी दामिनीची परी किमळ नारी देई इशारा लवकरी विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी

0: आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. कार्यक्रम सुरू आहे किसानवाणी. कार्यक्रमात आता जाऊया पुढे आणि आजच्या किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये भरड धान्य याविषयी योगेश बन प्रकल्प प्रमुख नाचणी आणि पौष्टिक तृणधान्य संशोधन प्रकल्प विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर यांनी दिलेली माहिती. आज या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकूया.
1: आता या पिकांची लागवडीची गरज आपण बघितली, पौष्टिक गरज आपण बघितली. या पिकांच्या लागवडीबाबत विद्यापीठाने केलेलं संशोधन याच्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. त्यापूर्वी दुसरा महत्वाचा एक मुद्दा मग अशी बोलताना राहिला होता की शेतकऱ्याकडे तिसरं महत्वाचा जो घटक होता की ते जमीन कुठल्या प्रकारची आहे आणि त्यावर कशा पद्धतीची लागवड केली तर या पिकांना आपल्याला फायदा होईल. पारंपरिक पद्धतीमध्ये डोंगर उतरावरची जी जमीन या पिकासाठी दिली जाते ती उथळ स्वरूपाची असते, त्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे या पिकांची जर आपण समतल जमिनीवर लागवड केली, मध्यम खोल चांगल्या निचरा होणाऱ्या जमिनीवर लागवड केली तर या पिकाचे उत्पादन आपल्याला चांगले मिळते. आता जमिनीचं आरोग्य देखील तितकंच महत्वाचं आहे जितकं मानवी आरोग्य महत्वाचं आहे. जमिनीच्या आरोग्यावर परिणाम करणारे घटक म्हणजे जमिनीच्या भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये जे बदल होतात त्या बदलांमुळे जमिनी कुठल्याही त्या पीक शेतामध्ये आपण लावलेल्या पिकाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतोय. आज शेतकऱ्यांपुढे मुख्य समस्या ज्या आहेत त्यामध्ये जमिनीमध्ये ऍसिडिटी त्याची वाढलेली आहे, त्याचा पीएच फार कमी होत आहे, सेंद्रिय कर्ब किंवा सेंद्रिय घटक या जमिनीमध्ये कमी होत आहेत, जमिनीमध्ये अन्नद्रव्याची उपलब्धता आहे परंतु त्यांचा अपटेक पिकांद्वारे होत नाही, त्याचा असंतोल आपल्याला आढळतो, किंवा शारपड आणि चोपण जमिनीमध्ये त्याची वाढ होते, पाण्याची गुणवत्ता म्हणजे आपण पिण्यासाठी पाणी असेल ते पाणी देखील आज शहरात असेल गावात असेल आपल्याला फिल्टर केल्याशिवाय आपण पीत नाही, परंतु शेतासाठी पिकांना दिलं जाणारं जे पाणी आहे त्याच्या गुणवत्तेच्या बाबतीत कधी विचार केला जात नाही. या सर्व घटकांचा जो परिणाम आहे तो पिकाच्या उत्पादनात त्याच्या गुणवत्तेत त्यामध्ये घट होते, पिकाची वाढ खुंटते, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला पिकांमध्ये वाढलेला दिसतो, पाण्याची उपयोगिता क्षमता जी आहे ती या दृष्टीने कमी झालेली दिसते आणि क्षारपण आणि चोपण जमिनीमुळे पिकाचा फुलोर असेल किंवा त्याच्या ज्या फिनोलॉजिकल स्टेजेस आहेत म्हणजे जर्मिनेशन असेल, फ्लावरिंग असेल, मॅच्युरिटी असेल याच्यामध्ये कालावधीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते आणि जमिनीमध्ये कडकपणा आल्यामुळे मुळांची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने न झाल्यामुळे आपल्याला अपेक्षित उत्पादन आपल्याला मिळत नाही. म्हणजे आपल्याला येणाऱ्या काळात अशा पद्धतीची पिकं पाहिजेत की ती इतर पिके घेऊन रासायनिक खतांचा असंतुल वापर, पाण्याचा असंतुल वापर, असंतुलित वापर आणि रासायनिक कीटकनाशकांचा आणि तणनाशकांचा बेसुमार वापर यामुळे जी आपली शेती बिघडत चाललेली आहे त्या बिघडत चाललेल्या शेतीला प्रतिबंध करून कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला ही पिके चांगल्या पद्धतीचे उत्पादन देऊ शकतात. आता या पिकांच्या बाबतीत विद्यापीठाने केलेलं संशोधन थोडक्यात मी आपल्याला माहिती सांगणार आहे. कुठल्याही पिकाचं लागवड तंत्रज्ञान किंवा आपण सुधारित तंत्रज्ञान ज्यावेळेस विकसित करतो त्या सर्वात महत्वाचा पहिला घटक जो असतो तो म्हणजे या पिकांचे वाण. आपल्या राज्यात कार्यरत असलेले एकूण 4 कृषी विद्यापीठांमार्फत या सर्व लघु तृणधान्य किंवा पौष्टिक तृणधान्य पिकांचे आतापर्यंत 11 वाण विकसित केलेले आहे. त्यामध्ये नाचणी पिकाचा विचार केला तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मार्फत फुले नाचणी आणि फुले कासरी हे 2 वाण विकसित केलेले आहेत. फुले नाचणी हा जास्त कालावधी असलेला वाण आहे, तो 120 दिवसात काढण्यासाठी तयार होतो. फुले कासरी 100 ते 110 दिवसात तयार होतो आणि फुले कासरी हा वाण खरीप आणि उन्हाळी हंगामात देखील लागवडीसाठी आपल्याला योग्य आहे. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठामार्फत दापोली 3 असेल, दापोली 2 असेल, दापोली 1 असेल, दापोली सफेद असेल असे 4 वाण गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये त्यांनी विकसित केले आणि प्रत्येक वाणाची सरासरी उत्पादकता आपल्याला 20 ते 25 क्विंटल पर्यंत आढळते. त्यानंतर वरी पिकाचा फुले एकादशी हा वाण रावरी कृषी विद्यापीठामार्फत विकसित केलेला आहे. नंतर दुसरा वाण कोकण सात्विक हा दापोली कृषी विद्यापीठामार्फत विकसित झाला आहे. तिसरा वाण पीडीकेव्ही तेजश्री हा पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्यामार्फत विकसित केला आहे. वरी पिकाची सरासरी उत्पादकता नाचणीपेक्षा कमी म्हणजे 15 ते 16 क्विंटल पर्यंत त्याचे हेक्टरी आपल्याला उत्पादन मिळते. त्यानंतर बर्टी पिकाचा फुले बर्टी 1 हा जवळपास 100 दिवसात तयार होणारा वाण रावरी कृषी विद्यापीठामार्फत विकसित केला आहे आणि राळा पिकाचा गेल्या वर्षी विकसित केलेला पीडीकेव्ही यशस्वी हा वाण देखील 100 दिवसात जवळपास 17 ते 18 क्विंटल आपल्याला उत्पादन देऊन जातो. या पद्धतीनेच अनेक खरीप आणि उन्हाळी हंगामात

अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचा विकास करण्याचे संशोधनाचे काम निरंतर या कृषी विद्यापीठांमध्ये आपल्याला सुरू असलेले आढळते. आता दुसरा जो घटक महत्वाचा येतो सुधारित वाणांनंतर तो येतो लागवड तंत्रज्ञान. लागवड तंत्रज्ञान म्हणजे समावेश होतो लागवडीचे अंतर असेल, खत व्यवस्थापन असेल, आंतरपीक पद्धती असतील. तर यामध्ये नाचणी पिकाच्या बाबतीत किंवा या सर्व मुलेच्या बाबतीत रावरी कृषी विद्यापीठामार्फत आजपर्यंत 6 शिफारसी देण्यात आलेल्या आहे. त्यामध्ये खत मातेचा जर विचार केला तर नत्रस्पुरत आणि पालाश याचा आपण 60-30-30 याप्रमाणे जर प्रति हेक्टरी आपण त्याची मात्रा नाचणी पिकाला दिली आणि त्यासोबत बियाणास आपण अझोस्पिरिलम असेल किंवा अस्पर्जिलस असेल याचे 25 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया केली तर निश्चित आपल्याला त्याचे अधिक उत्पादन आपल्याला मिळू शकते. वरी पिकासाठी आपल्याला पश्चिम घाट विभागातील जे इगतपूर येथील संशोधन केंद्र आहे त्याद्वारे वरी पिकासाठी 60-20-20 अशा पद्धतीची खत मात्रेची शिफारस या वरी पिकासाठी विद्यापीठामार्फत केलेली आहे. त्यानंतर आपण बघतो की आपल्याला या पारंपरिक भागात पडणाऱ्या पावसाचं प्रमाण भरपूर आहे. दिलेल्या खतांचा जो जे नुकसान आहे अतिपावसामुळे ही खतं वाहून जातात, त्याचे लॉसेस भरपूर होतात. त्यासाठी युरिया डीएपी ब्रिकेटचा वापर देखील नाचणी पिकासाठी फायदेशीर आहे. त्यासाठी विभागीय कृषी संशोधन केंद्र शेंडा पार्क येथील कृषी रसायन विभागामार्फत या पिकामध्ये युरिया डीएपी ब्रिकेटचा वापर करण्यासाठी शिफारस दिलेली आहे. त्यामध्ये नाचणी पिकाची रोप लागण करताना 20-40 सेंटीमीटरच्या जोडओळीमध्ये आपण ते करावी. 5 टन शेणखत प्रति हेक्टरी आपण गाळून दिल्यानंतर खत मात्रेच्या 75% आपल्याला खतामध्ये बचत होते. म्हणजे 60-30-30 हा जो आपण डोस दिलेला आहे त्याच्याऐवजी आपण 45-22 याप्रमाणे त्याचा डोस होतो आणि आपण रोप लागण त्याची ब्रिकेट जी आहे ती जोडओळीमध्ये आपण ब्रिकेट जमिनीमध्ये देताना 35 सेंटीमीटर अंतरावर आपण 40 सेंटीमीटरची जी आपण जो गॅप सोडलेला आहे किंवा जो अंतर सोडलेला आहे त्यामध्ये आपण या ब्रिकेटची एक गोळी आपण तिथं रोप लागण केल्यानंतर लगेच आपण जमिनीमध्ये ती गाडून द्यावी. त्याच्यामुळे स्लो रिलीज फर्टिलायझर होतं, पिकाच्या आवश्यकतेनुसार त्याला अन्नद्रव्य उपलब्ध होतात. आंतरपिकाच्या शिफारसीमध्ये विचार केला तर नाचणी हे तृणधान्यवर्गीय पीक आहे. यामध्ये आपण कडधान्यवर्गीय पिकांचा जर विचार केला तर कृषी विद्यापीठाची शिफारस अशी आहे की नाचणी पिकामध्ये उडीद किंवा मटकी या दोन कडधान्यवर्गीय पिकांचा 8:2 म्हणजे 8 ओळी नाचणी पिकाच्या त्यानंतर 2 ओळी उडीद किंवा मटकी पिकाच्या या पद्धतीने आपण आंतरपीक घेतल्यास आपल्याला उत्पादन मिळणारं चांगले मिळेल आणि कमी खर्चात आपल्याला आर्थिक फायदा या ठिकाणी होऊ शकतो. वरी पिकामध्ये जर विचार केला तर कारळा हे तेलवर्गीय पीक इगतपूर्वी असेल, नाशिक असेल या भागात त्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तर वरी पिकामध्ये देखील त्याची आंतरपीक म्हणून शिफारस करताना 4 ओळी वरी पिकाच्या त्याच्यानंतर 1 ओळ कारळा पिकाची असं जर आपण आंतरपीक घेतलं तर ते जमिनीच्या आरोग्यासाठी अधिक उत्पादनासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरतं. आता या सर्व ज्या शिफारसी असेल हे असेल ह्या पारंपरिक भागासाठी आपण विकसित केले आहे. परंतु आपल्या बोलण्यात मगाशी एक विषय आला की 55,000 हेक्टर क्षेत्रावर आपलेली असलेली नाचणी आणि रोजच्या आहारात आपल्याला खाणारे इतर जी तृणधान्यवर्गीय पिके यांचं क्षेत्र जवळपास 7 लाख हेक्टर म्हणजे जवळपास 100 पटीने आपल्याला जर या पिकाचं लागवड क्षेत्र वाढवायचं असेल तर या पिकाचं क्षेत्र विस्तार होणं आपल्याला गरजेचं आहे. त्यासाठी कोल्हापूर येथील शेंडा पार्क येथील जे नाचणी संशोधन प्रकल्प आहे त्यांच्यामार्फत गेल्या 3-4 वर्षापासून सुरू असलेले जे एफर्ट्स आहेत जे शेतकऱ्यांच्या सोबतीने आपण जे डेमॉन्स्ट्रेशन आपण राबवत आहोत प्रात्यक्षिके आपण राबवत आहोत त्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगतो. कारण या पिकाची मागणी आता पाहिजे तेवढी नाहीये त्यामुळे या पिकाचं लागवड क्षेत्र वाढवताना आपण इतर कुठल्याही पिकाला रिप्लेसमेंट मेथडने आपण जाऊ शकत नाही किंवा नाचणी पीक आपण सजेस्ट करताना शेतकऱ्यांनी त्याचं मुख्य पीक सोडून नाचणी पिकाची लागवड करावी या पद्धतीचं मार्केट आज उपलब्ध नाही. मग शेतकऱ्यांनी लागवड करताना काय करायचं तर 2 बाबींमध्ये बदल आमच्या संशोधनाअंती आम्हाला जे आढळले आहेत जे आपण शेतकऱ्यांच्या शेतावर राबवतो. एक आपण हंगाम बदल करतोय म्हणजे खरीप हंगामात जी नाचणी लागवड केली जाते ती आपण उन्हाळी हंगामात लागवड करतोय आणि दुसरं म्हणजे जमिनीच्या प्रकारामध्ये बदल म्हणजे डोंगर माथ्याची उताराच्या जमिनीवरून आपण समतल जमिनीमध्ये मग त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नगर असेल, पुणे असेल, सोलापूर असेल किंवा विदर्भ असेल, मराठवाडा असेल या भागात देखील त्याची लागवड करू शकतो. जमिनीच्या प्रकारामध्ये बदल केल्याने त्याचा फायदा एक होतो या पिकांची उत्पादकतेची क्षमता भरपूर आहे आणि खोल जमीन मिळाल्यामुळे त्याची शाखीय वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने कमी पाण्यामध्ये हे पीक चांगले उत्पादन आपल्याला देऊ शकतं. मग हे करताना आपण कोल्हापूर जिल्ह्यात जे प्रयोग गेले 3-4 वर्ष केले त्यामध्ये पावसाळी हंगामात शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी भात पिकाची लागवड केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची सुविधा उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांनी भात खासऱ्यामध्ये या नाचणी पिकाची लागवड उन्हाळी हंगामात करावी. उन्हाळी हंगामात लागवड करताना डिसेंबर महिन्यात त्याची पेरणी करून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रोपांची पुनर्लागवड करावी. नर्सरी करताना गादी वापर आपण नर्सरी करावी
रोपांची पुन्हा लागवड करताना 2 ओळी मधल्यानंतर 30 सेंटीमीटर

0: आणि दोन रोपांनी दिल्यानंतर 10 सेंटीमीटर या पद्धतीत जर आपण पुन्हा लागवड केली, शिफारस खत मात्रेचा वापर केला, तर आम्हाला अनुभवंत आणि शेतकऱ्यांच्या शेतावर घेतलेल्या प्रत्यक्षांद्वारे आपल्याला एकरी जवळपास 18 ते 20 क्विंटल उत्पादन उन्हाळी हंगामात आपल्याला शेतकऱ्यांकडे मिळालेले आपल्याला दिसते. फुले कासरे हा वाण जो आहे विद्यापीठाने विकसित केलेला आहे, तर अतिशय चांगल्या पद्धतीने तो खरीप आणि समर या दोन्ही सीझनला चांगल्या पद्धतीने अडॉप्ट झालेला आपल्याला दिसतोय. आता सीझन बदलल्यामुळे शेतकऱ्यांना काय फायदा झाला, खरीपात त्याचं भात पीक मुख्य होतं ते त्यांनी घेतलं, उन्हाळी हंगामात नाचणी पिकाची लागवड केल्यामुळे उन्हाळी हंगामात हिरवा चारा जनावरांसाठी उपलब्ध झाला, एक पर्यायी अतिरिक्त धान्य पीक आणि एक तृणधान्य वर्गीय चांगलं पौष्टिक पीक उत्पादन झालं आणि एक आर्थिक उत्पन्नाचा एक नवीन स्रोत शेतकऱ्यांना निर्माण झाला. मग अतिरिक्त पीक आणि आर्थिक उत्पन्नाचा स्रोत उन्हाळी हंगामात शेतकऱ्याला दिल्यामुळे कमी खर्चात एक नवीन पीक आपण त्याला देतोय. दुसरा प्रयोग आपण कोल्हापूर जिल्ह्यात जो करतोय गेले 3-4 वर्ष ऊस पिकामध्ये नाचणी आंतरपीक. आता नाचणीसाठी लागवडीला प्रोत्साहन देताना ज्या पिकांच्या दोन ओळींमधील लागवड अंतर जास्त आहे, ज्यामध्ये कापूस असेल, तूर असेल किंवा ऊस असेल, 5 फूट 6 फुटापर्यंत या दोन ओळींमधील अंतर असतं आणि या मुख्य पिकावरचा मुख्य खर्च जो होतो पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे सुरुवातीचे 1.5 ते 2 महिने तणांची स्पर्धा या मुख्य पिकांमध्ये जास्त प्रमाणात असते आणि तणांचा बंदोबस्त करण्यामागे शेतकऱ्यांचा मुख्य खर्च जो होतो तो एक तर त्याची खुरपणी म्हणजे बांगलणी म्हणतो जी मनुष्यबळाद्वारे केली जाते किंवा रासायनिक तणनाशकांचा वापर. या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांसाठी खर्चिक पण आहेत आणि तणनाशकांचा बेसुमार वापर केल्यामुळे जमिनीच्या आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होत आहे. मग या मधल्या जागेत आपण नाचणी असेल, वरी असेल, राळा असेल या कमी कालावधीच्या पिकांची जर लागवड केली तर मुख्य पिकाला ज्या आपण निविष्ठा देत आहोत, जे पाणी देत आहोत त्याचाच वापर करून आपल्याला अतिरिक्त स्वरूपात एक पर्यायी पीक आपल्याला उपलब्ध होऊ शकते. माकडेवारीच्या बाबतीत बोलायचं झालं तर कापूस पिकाचं क्षेत्र 40 लाख हेक्टर आहे, सोयाबीन असेल, तूर असेल याचं क्षेत्र जवळपास 51 लाख 12 लाख हेक्टर आहे, भाताचं क्षेत्र 15 लाख हेक्टर आहे आणि ऊसाचं क्षेत्र जवळपास 11 लाख हेक्टर आहे. सर्वांचं एकत्रित आपण जर विचार केला तर 70 ते 80 लाख हेक्टर क्षेत्र या सर्व पिकांचे होते. मग शेतकऱ्यांनी सुरुवातीला प्रायोगिक स्वरूपात 5 गुंठे 10 गुंठे शेतावर जर अशा आंतरपिकाचे आपण प्रयोग जर केले तर निश्चित या पिकाचं क्षेत्र वाढायला आपल्याला त्याला मदत होणार आहे. आणि दुसरा असा फायदा आहे की जे शेतकरी 5 गुंठे 10 गुंठे क्षेत्रावर याची लागवड करणार त्यांनी विक्रीसाठी लागवड न करता त्यांच्या कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी या पिकाची लागवड करावी आणि एक ज्यानंतर आपल्याला पहिल्या वर्षी अनुभव येईल, खरीप हंगाम असेल, उन्हाळी हंगाम असेल, ज्यावेळेस आपल्याला अनुभव येईल की आपल्याला कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन हे पीक देऊन जात आहे, तर क्लस्टर अप्रोचने आपण त्यामध्ये या पिकाची लागवड करावी. म्हणजे एका गावात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 50 हेक्टर 100 हेक्टर नाचणीची लागवड केली तर शहरामध्ये या धान्यासाठी असलेली मागणी असलेले व्यापारी जे आहेत ते आपल्याकडनं एकाच ठिकाणावर नाचणीची खरेदी त्यांना करणे सुलभ होईल. कारण पारंपरिक भागात आपण कोल्हापूर नाशिक या भागातील डोंगराळ भागांचा विचार केला तर जमीन धारणा क्षेत्र जे आहे या पिकासाठी ते कमीत कमी 5 गुंठ्यापर्यंत मॅक्झिमम त्याचं क्षेत्र आहे. मग व्यापाऱ्यांना ज्यावेळेस नाचणीचे कलेक्शन केलं जातं त्यावेळेस त्यांना लागणारा वेळ यासाठी आपल्याला आपण जर इतर भागात त्याची लागवड केली आणि सलग क्षेत्रावर केली तर व्यापारी दृष्टीने त्यांना रॉ मटेरियल कलेक्शनसाठी एका ठिकाणी त्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन त्यांना मिळू शकतं.
1: मंडळी, आजच्या किसानवाणी अंतर्गत कृषी संवाद मध्ये आताच आपण भरड धान्य याविषयी योगेश बन, प्रकल्प प्रमुख नाचणी आणि पौष्टिक तृणधान्य संशोधन प्रकल्प विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा दुसरा भाग. या माहितीचा तिसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकणार आहात उद्या बुधवारी सायंकाळी 7:30 वाजता माझा शेत माझा शिवार या कार्यक्रमांतर्गत.

माझा शिवार अंतर्गत भरड धान्य याविषयी योगेश बन प्रकल्प प्रमुख नाचणी आणि पौष्टिक तृणधान्य संशोधन प्रकल्प विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहात. तर आमच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा अवश्य लाभ घेत रहा. आता मात्र कार्यक्रमात इथेच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 7:30 माझे शेत माझे शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत अंजर मुजावरचा नमस्कार.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बंधू भगिनींसाठी सादर करण्यात आलेला किसान वाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. किसान वाणी निवेदन अंजर मुजावर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ दीपक ठमके.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारताचा ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर। महाराष्ट्रातल्या अर्ज जमा न करणाऱ्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार। नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना। विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर। आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावात आटोपला। श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा। पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारतानं ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर दिला आहे। ग्लोबल साऊथच्या प्रश्नांना प्राधान्य देणं तसंच सहकार्य आणि शाश्वततेच्या दृष्टिकोनातून ब्रिक्सची पुनर्रचना करणं हे भारताचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव या बैठकीत म्हणाले। विकसनशील देशांमध्ये बऱ्याचदा व्यापक विकासाच्या प्राधान्यक्रमांचा थेट संबंध पर्यावरणाच्या बदल आणि धोक्यांशी जोडलेला असतो। त्यामुळे होणारा हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, प्रदूषण आणि आपत्तीचा धोका याबाबत ब्रिक्स देशांमध्ये अधिक सहकार्याची गरज यादव यांनी व्यक्त केली। एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेले नाहीत, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत। एसआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता। निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत, त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज जमा केले नाहीत, त्यामुळे एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% हून अधिक आहे। त्यापैकी केवळ 2.25 लाख मतदार यादीत सहभागी होण्यासाठी पात्र

असतील. 17,63,000 दुबार किंवा अन्यत्र नोंदणी केलेले मतदार आहेत, तर सुमारे 77,00,000 कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. 75,52,000 अधिक मतदार बीएलओना आढळून आले नाहीत, तर 34,81,000 मतदारांचा मृत्यू झाला होता, असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यात नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकास कामांना गती मिळेल. सुमारे 4,000 कोटींचा हा आराखडा आहे. याअंतर्गत प्रकल्पबाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीलाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. त्यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळेल. यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य सरकारनं मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो मार्गाला मान्यता दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी 25 किलोमीटर असेल आणि त्यावर 16 स्थानकं प्रस्तावित आहेत. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. पुणे रिंग रोडच्या विस्तारीकरणाला सरकारनं मान्यता दिली आहे. नवी दिल्लीतल्या नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. एथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनु श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नूर संस्थेला जाहीर झाला आहे. गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने 4 बाद 84 धावा केल्या. विजयासाठी त्यांना आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव आज 193 धावा लाटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यानं आज त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतला 100वा षटकार मारला. अशी कामगिरी करणारा तो जगातला चौथा तर भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. श्रीलंकेतर्फे असिता फर्नांडोनं 4 तर प्रभात जयसूर्यानं 3 गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. त्यांचे आघाडीचे 4 फलंदाज 47 धावात बाद झाले. आजचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार धनंजय डिसिल्वा 31 तर सोनल दिनुषा 25 धावांवर खेळत होता. नवी दिल्लीत इंदिरा गांधी मैदानावर सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा हिने म्यानमारच्या थेत हुतार जुझारचा
सरळ गेममध्ये पराभव करून महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना कॅनडाच्या मिशेल ली हिच्याशी होईल. महिला दुहेरीत भारताच्या टिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या भारतीय जोडीने अमेरिकेच्या लॉरेन लॅम आणि अॅलिसन ली यांचा 21-15

0: 20-12 असा सरळ गेममध्ये पराभव केला. अशी सूर्या आणि अमृता प्रथमेश या भारतीय जोडीला मात्र तुर्कीच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला आहे. आज यवतमाळ इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं,
1: ते त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत, ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून.
0: झारखंडमध्ये गुमला जिल्ह्यात 4 नक्षलवाद्यांना अटक झाली आहे. अटक झालेल्यांमध्ये झारखंड जनमुक्ती परिषदेचा सदस्य रामदेव लोहरा याचा समावेश आहे. त्याच्यावर 5 लाख रुपयांचं बक्षीस होतं. अटक करण्यात आलेल्यांकडून शस्त्रास्त्र आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी गाव पातळीपासून ते बूथ स्तरापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेशी सातत्यानं संपर्कात राहावं, त्यांच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घ्याव्यात असा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिला आहे. विशाखापट्टणम इथं आज भाजपाच्या राज्य कार्यकारिणी समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं असंही नवीन यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री, शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारताचा ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर. महाराष्ट्रातल्या अर्ज जमा न करणाऱ्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती, दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावा दाटोपला, श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

कोण वाचिना पुराणपोती म्हणून तुम्हा म्हणतात आधीचा गणपती नागनाथ गुरु माझ्या नित्या संगती जीवना भक्ताची छाया शिरावरती आणि भगवान निशाण्या ढोलावरती मा

मागे पुढे उभा।

मुख्य बना।

Pandurangan Awadana.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतो गण अनसुयाची ओवी. कार्यक्रम सादर केला रावसाहेब गुडदे आणि सहकलाकारांनी. 8:30 वाजलेत. भावधारा.

उत्तराय केळकरणी महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. प्रवीण दवणी यांच्या गीताला संगीत दिलं होतं विठ्ठल शिंदे यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटलं जाते.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
3: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.

देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचा रे.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं धमार गायन राग जय जयवंती. त्यांना पखवाजची साथ प्रकाश शेजवळ यांची. पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं धमार गायन राग जय जयवंती.

Oh.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं धमार गायन. आपण ऐकलात राग जय जयवंती. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
0: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे ठीक 10:30 होत आहेत. सादर करत आहोत नभोनाट्य कातापुरम.

नभोनाट्य सादर करत आहोत कांतापुरा. मूळ इंग्रजी लेखक डॉक्टर राजाराव. हिंदी नभोनाट्य रूपांतर बी एस भटनागर. मराठी रूपांतर गोविंद मोकाशी. सादर करते गोविंद मोकाशी.

0: धोरे
1: कौन
0: मूर्ति
1: हाँ अरे ये ना आदि
0: अरे आज संध्याकाळचा काय प्रोग्राम आहे तुझा
1: का रे
0: टिळक पार्कवर महात्मा गांधींचं भाषण आहे येणार ना
1: मी नाही रे बाबा
0: का
1: मला कॉलेजला जायचंय तूच जा
0: कॉलेजला पण का
1: अरे आमच्या ट्युटोरियल ग्रुपची मीटिंग आहे प्रोफेसर नारकंडेंनी कॉल केली
0: अरे आजचा दिवस मार गोळी मीटिंगला
1: कशासाठी गांधींच्या भाषणासाठी
0: म्हणजे तुला महात्मा गांधींबद्दल प्रेम आत्मीयता वाटतच नाही
1: हे बघ प्रत्येकाला आपापला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे
0: अरे पण
1: माणसानं नेहमी आपल्याला झेपतील परवडतील अशीच कामं करावीत अरे जिथे आभाळच फाटलंय तिथे कुठे कुठे चिंध्या बांधणार
0: मी समजलो नाही तुला नेमकं काय म्हणायचंय
1: हे बघ जे इंग्रज एवढी वर्ष राज्य करतायत ज्यांच्या साम्राज्याच्या सूर्यानं कधीच सायंकाळ बघितली नाही त्या साम्राज्याच्या सूर्याला तुमचे गांधी कसे काय अस्त करू शकतील
0: हे बघ अरे टिळकांनी देखील सांगितलंय ना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवेनच
1: हो ते खरं आहे पण त्याचा काय उपयोग
0: दोरे देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण हातावर घेऊन प्रयत्न करणं हे तर आपलं कर्तव्य आहे संघर्षाविना लढ्याविना हे इंग्रज हटणार नाहीत जाणार नाहीत आपल्या देशातून
1: हटवा घालवा काही पण करा
0: अरे पण
1: तुम्हाला कुणी अडवलंय जा बाबा जा टिळक पार्कवर जा इंग्रजांना हटवण्यासाठी बरं मूर्ती काडेपेटी
0: काड वा म्हणजे सिगरेट ओढणार तू आणि काडेपेटी मात्र मी ठेवायची खासा न्याय
1: ओके ओके ओके तू बस हा मी समोरच्या गादीवरून घेऊन येतो

कोण आहे? आले आले आले हा. अरे मूर्ती तू असा अचानक?

0: नमस्कार करतो।
1: आयुष्यमान भव, यशस्वी हो बेटा, पण हे सर्व सामान, बेड, बॅग, हे सगळं घेऊन कशासाठी? मूर्ती काय झालं? काही गडबड असा अचानक?
0: आई अगं सगळं काही सांगतो, किती प्रश्न विचारशील?
1: बेटा मला भीती वाटते रे, तुझ्याकडून काही अप्राप्त नाही घडला?
0: नाही, तू अगदी निश्चिंत रा, हे बघ तसं काही घडलेलं नाहीये।
1: मग तू कॉलेज तसं मेन आलास?
0: हो आई, मी आता यापुढे शिकणार नाही।
1: मूर्ती बेटा, अरे काय केलंस तू? तू शिकावंस, मोठा व्हावास म्हणून किती काबाड कष्ट करतीये। तू शिकून मोठा कलेक्टर व्हावं हे माझं किती दिवसापासूनच स्वप्न, पण बेटा माझं स्वप्न, आशा, आकांक्षा एका क्षणात तू हिला मिळवल्यास।
0: आई आई हे बघ, तू अशी दुःखी होऊ नकोस। अगं तुझा मुलगा आता कलेक्टर पेक्षा पण मोठा होणार आहे, त्यापेक्षाही मोठं काम करणार आहे मी। आई या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी मी आता लढणार आहे, स्वातंत्र्य संग्रामात मी सहभागी होणार
1: आहे। अरे कोणी तुझी बुद्धी भ्रष्ट केली?
0: नाही नाही आई, अगं उलट भ्रष्ट झालेली माझी बुद्धी त्यानं ठिकाणावर आणली। आई परवा मी महात्मा गांधींच्या सभेला गेलो होतो, खरोखरच फार मोठा महापुरुष आहे तो। जीवनात सत्य हीच एकमात्र शक्ती आहे, मानवतेसाठी प्रेम हेच एकमात्र प्रेम आहे, आणि परमेश्वर एकच आहे, तोच सगळ्यांचा परमेश्वर। त्यांच्या वाणीतून बाहेर पडणारा शब्द न शब्द माझ्या शरीरावर एक वेगळा रोमांच उमटवत होता। त्यांच्या गोड, शांत आणि गंभीर वाणीनं मी एकदम भारावून गेलो। माझ्या शरीरातली नस नस स्वातंत्र्य लढ्यासाठी उद्युक्त होत होती। अगं त्या क्षणाला मला काय होतंय हे मी शब्दात सांगूच शकणार नाही। भाषण संपलं आणि मी त्यांच्या पायावर लोळण घेतली, माझ्या डोळ्यातून अश्रू गळत होते। मी त्यांना म्हटलं, महात्माजी मला आदेश द्या, आदेश द्या, मी काय करू? लोकांनी मला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्या महात्म्यानं मला उठवलं, माझ्या डोळ्यातली आसूं पुसली आणि म्हणाले, मी कोणताही आदेश देत नाही, पण एक सत्याचा शोध घ्या, हा एकच आदेश मी सगळ्यांना देतो, तुमच्यासाठीही तोच आहे। मी त्यांना लगेच म्हटलं, पण मी अज्ञानी आहे, सत्याचा शोध मी कसा घेणार? त्यावर ते म्हणाले, तू विदेशी कपडे वापरतोस, त्यांच्या युनिव्हर्सिटीत जातोस। मी लगेच म्हणालो, नाही वापरणार त्यांचे कपडे, नाही जाणार त्यांच्या युनिव्हर्सिटीत। ते मंद असले आणि म्हणाले, गावातल्या करोडो अज्ञानी लोकात जा, त्यांच्यात काम करा, त्यांना प्रकाश दाखवा, हीच देशसेवा आहे। मी पुन्हा त्यांचे पाय धरले आणि म्हणालो, आता मी हेच काम करणार। त्यांनी माझी पाठ थोपटली। आई आई त्या महात्म्याच्या स्पर्शानं माझ्या मनातला अंधकार एकदम नाहीसा झाला। मी भारावलो। त्याच रात्री चौकात विदेशी कापडांची होळी होती, त्या होळीत मी माझे विदेशी कपडे आणि विदेशी पुस्तकं जाळून टाकली।
1: असं आहे तर तुझ्या नशिबातच असं असेल तर तू तरी काय करणार? बेटा आता शिक्षण सोडलंच आहेस तर आपली शेतजमीन आहे तिथं काम कर, तुझे बाबा आजोबा तेच करत होते। अरे धरणी मातेची सेवाच लक्ष्मीची सेवा असते बरं।
0: आई आई मला आता गावात राहूनच काम करायचंय, शेतीची कामं मी करीनच, पण त्याचबरोबर महात्मा गांधींनी सांगितलेलं काम पण करणार, फक्त मला तुझे आशीर्वाद हवेत।
1: ते तर सदैव आहेतच, कलेक्टर नाही झालास म्हणून काय झालं? देशसेवेत एवढं मोठं काम कर की येणाऱ्या पिढ्या महात्मा गांधींसोबत तुझं पण नाव घेतील बेटा।

0: आई आई तू खरच किती चांगली आहेस.
1: हे बघ, लवकर हातपाय तोंड धुऊन ये, मी तुझ्यासाठी कॉफी आणि इडली आणते. हा

0: अचक्का काकी, रंगम्मा काकी,
1: 100 वर्ष आयुष्य बघ तुला, अरे आताच मी तुझं गुणगान करत होते.
0: काकी 100 वर्ष काय करायची आहेत? आणि काकी अगं मी काय एवढं केलंय की तू माझं गुणगान करत होतीस?
1: शिवाची स्थापना, हे मंदिर तू बनवलं नसतंस ना तर गेला महिनाभर इथे हरिकथा कधीच झाली नसती. गेला महिनाभर धार्मिक वातावरणात मन कसं ती प्रसन्न होऊन गेलंय रे.
2: अरे सगळा गाव या धार्मिक सोहळ्यात न्हाऊन निघाला.
0: काकी या गावात मी अशा हरिकथा घडवून आणीन की ज्या तुम्ही आजपर्यंत अनुभवल्या नसतील.
1: असं? मग अडचण कोणती आहे त्यात?
0: त्यासाठी आणखी काही पैसे पाहिजेत.
1: बेटा आजपर्यंत जसं मी केळी आणि दुधाचं नैवेद्य दिलं ना तसाच पुढे देत जाईल.
0: अगं पण माझ्या या कथेला पुष्कळ पैसा लागणार आहे.
2: असे कितीसे लागणार आहेत? कापूर, धूप, हिंग, नारळ, बत्तासे मी देईन.
0: पण मला काही वेगळंच करायचंय.
1: ते काय?
0: काकी मी जेव्हा कारवार शहरात होतो तेव्हा आम्ही काही लोक राम उत्सव, श्रीकृष्ण जयंती, गणेशोत्सव साजरा करायचो. रोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असायचे, म्हणजे संगीताची मैफल, कीर्तन, हरिकथा, भागवत असायचं आणि मग पेट्रोमॅक्सच्या प्रकाशात मिरवणूक निघायची.
1: असं होय? पण मग त्यासाठी खर्च किती यायचा? वर्गणी किती घ्यायचे तुम्ही?
0: फक्त 4 आणे. हो, फक्त 4 आणे प्रत्येकाकडून घ्यायचो आणि त्या पैशातून आम्ही कथाकार बेलूर नरहरी शास्त्री, कीर्तनकार चंद्रशेखर अय्या यासारख्या विद्वानांना बोलवायचो.
2: त्यांच्यासारखे विद्वान आपल्या गावात पण येतील?
0: अरे का नाही येणार? रेल्वे आणि बैलगाडीचं भाडं आणि वर 10 रुपये दिले की बस.
1: खरंच?
0: हो खरंच. अरे त्यांना काय हत्ती, घोडे, पालखी थोडंच पाहिजे.
2: मग आम्ही किती रुपये द्यायचे?
0: फक्त 1 रुपया.
1: काय? फक्त 1 रुपया? अरे तेवढ्यानं काम होईल?
0: न व्हायला काय झालंय? अगं प्रत्येकानं रुपया दिला तर मला वाटतं खर्च वजा होता काही पैसे शिल्लक देखील राहतील आणि त्यातून आपल्याला आणखी धर्मकार्य करता येईल.
2: बेटा 1 रुपया म्हणजे?
0: अगं पण
2: धर्माचं काम आहे, हे घे.
0: अचक्का काकी, तुझ्या हातून या कामाचा श्री गणेशा झाल्यावर आता काहीच काळजी नाही मला.
2: बेटा तू देवाचंच काम करतोयस, तेच सगळं चांगलं करतील.
0: काकी हा रुपया अगोदर देवासमोर ठेवतो आणि मगच इतरांकडून पैसे घेतो.
2: हा हा तसंच कर.
3: अरे कीर्तनाचा आनंद घ्यायचा असेल ना तर चल आपण थोडं पुढे बसूया.
4: अरे पण पुढे जागा असेल तर ना, लोक अगोदरच गर्दी करून बसले.
3: अरे पुढे म्हणजे जेवढे शक्य असेल तेवढे पुढे.
4: ठीक आहे ठीक आहे, चल प्रयत्न करून बघू.
3: अरे भाऊ ते बघ, जयरामाचार्य येत आहेत, त्यांच्याबरोबर मूर्ती पण
4: आहे.
0: शांत व्हा, शांत व्हा, सगळ्यांनी शांत व्हा. हे बघा, हे बघा, सगळ्यांनी बसून घ्या अगोदर. आज आपल्या इथं पंडित जयरामाचार्य आलेले आहेत. आपण कृपया सर्वांनी शांतपणे बसून घ्या. हे बघा, हे बघा, त्या बाजूला कोणीही उभे राहू नका, बसा बसा अगोदर. हा तर मंडळी, आज पंडित जयरामाचार्य आपल्या समोर महात्मा गांधींच्या जीवन चरित्रावर कीर्तन करणार आहेत.
3: काय? महात्मा गांधींच्या जीवनावर?
4: कोणतीही पुराणकथा नाही.
3: अरे वा रे वा, गांधींवर कीर्तन म्हणे.
0: कृपया कृपया शांत रहा सगळ्यांनी, शांतपणे बसून सगळ्यांनी कीर्तनाचा आस्वाद घ्या.
5: आपण सर्वांनी

मंडळी, काल आपण शिवपार्वती विवाह पाहिला, त्यात पार्वती ही दुःखी भारत माता होती आणि तिचा उद्धार करणारे शिव होते, स्वराज्य. पण शिव स्वराज्य कसं? मी काल सांगितलं होतं की भगवान शंकरांना ज्याप्रमाणे तीन नेत्र आहेत त्याप्रमाणे स्वराज्याला सुद्धा तीन नेत्र आहेत. एक नेत्र म्हणजे आत्मशुद्धी, दुसरा कोणता म्हणाल तर हिंदू मुस्लिम एकता, आणि तिसरा तुम्ही आम्ही भक्त हो, स्वराज्यानं स्वातंत्र्यानंच या भारत मातेचा उद्धार होणार आहे, यात कसलीही तिळमात्र शंका नको. बोला भारत माता की. मंडळी, स्वामीजी आपल्या अभंगात म्हणतात.

एके दिवशी महाराजा हे विश्व निर्माण करणारे ब्रह्मदेव आपल्या शय्येवरती पहुडले होते. तेवढ्यात आणि महाराजा द्वारपाल येऊन भगवान विष्णूंना सांगतोय की पृथ्वीवरून आलेले काही दुःखी कष्टी ऋषी आपल्याला भेटू इच्छितात, बरोबर ब्रह्मदेव आहेत, तुमची भेट मागताय. विष्णू देवानं तात्काळ त्यांना आत बोलावलं, नाहीतर ही विदेशी भेट मागितली तर डायरी बघतात, मुहूर्ताला आपण पंचांग बघतो ना, अगदी तसं महाराजा. तर तो दुःखी कष्टी ब्रह्मा अर्थात ब्रह्मदेव येऊन सांगतोय विष्णूंना, आपलं गारहाणं मांडतोय, म्हणतोय भगवान पृथ्वीवरील आपली कन्यका भारती जिला आम्ही भारत माता म्हणतो ती आज विदेशी लोकांच्या सासुरवासात त्यांच्या गुलामीत घोर संकटात सापडली आहे. देवा साता समुद्र पार व्यापारासाठी आलेली विदेश मंडळी आज राज्यकर्ते झाले. सगळीकडे अत्याचार भ्रष्टाचार वाढलाय, न्याय नीती रसातळाला गेलीय. भगवान यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् असं आपणच म्हणता. तर भगवान पृथ्वीवरती एखादा दिव्य पुरुष पाठवा की जो भारत मातेला दास्यत्वातून गुलामगिरीतून मुक्त करेल, तो अज्ञान दूर करून देशाला संपन्नता आणि समृद्धीकडे घेऊन जाईल. त्यावरती भगवान विष्णू त्या ऋषींना सांगतायत, तुम्ही अजिबात काळजी करू नका, भारती लवकरच गुलामगिरीतून मुक्त होईल, आपण निश्चिंत रहा. प्रत्यक्ष भगवंतानी सुवचन दिल्यावरती ब्रह्मदेव आणि ऋषी आनंदित झाले. भक्तजन हो, त्याच वेळेला भारताच्या गुजरात प्रांतामध्ये एका बालकाचा जन्म झाला. या बालकाचं नाव ठेवण्यात आलं मोहनदास. बोला मोहनदास की जय, भारत माता की जय. भक्तजन हो, या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी गांधीजींनी असहकार आणि सविनय सत्याग्रहाचं आंदोलन सुरू केले. सत्य आणि अहिंसा हा मार्ग आपल्याला दाखवला. गांधींनी जन्म घेतला भारताच्या स्वातंत्र्यासाठी, या धरतीवरचं दुःख वाटण्यासाठी. बोला महात्मा गांधी की जय. भक्तजन हो, गांधीजी काय म्हणतात, गांधीजी काय सांगतात, आपल्या अधिकारासाठी लढा, पण कोणाचा द्वेष करू नका, सगळ्यांशी प्रेमानं वागा. हिंदू मुस्लिम शीख हे सगळे एकाच परमेश्वराची लेकर आहेत. आणि ते पुढे आणखी सांगतात, रोज चरखा चालवा. आपल्या भारत मातेचे कपडे फाटलेले, तिला कपडे पाहिजेत. भक्तजन हो, आणखीन एक महत्वाची गोष्ट गांधीजी सांगतात, ती म्हणजे आत्म्याच्या शुद्धीसाठी उपवास करा. आत्मशुद्धी अत्यंत आणि उत्तम अशा प्रकारचं हे व्रत उपोषण सत्याग्रह. तर हे संत मोहनदास गांधी एक महात्माच आहेत. महात्मा गांधी की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. हा हा हा हा, भक्तजन हो, गडबड करू नका.

0: जरा गडबड करू नका
1: पंडित जी। हो बुआ, पोलीस वाले आले, तुमच्याशी काम आहे म्हणताय।
0: ठीक आहे, येतोच मी।
1: अरे अरे, हे काय जयराम आचार्य पोलिसांबरोबर निघालेत?
2: याचा अर्थ पोलिसांनी त्याला पकडलं, अटक केली।
3: हो पण त्यांचा अपराध काय आहे?
1: महात्मा गांधींची स्तुती करणं, तेही या इंग्रजी राजवटीत, यापेक्षा दुसरा अपराध कोणता?
2: अरे हा तर शुद्ध अन्याय आहे।
3: हा अन्याय
4: आहे।
5: जय
4: माता दी,
5: जय
4: माता दी,
5: जय
4: वंदे।

0: जयरामाचार्यांना अटक होऊन 3 दिवस झाले. त्यांना कुठे ठेवलंय काही पत्ता लागला?
1: अरे गावात बसून कसं कळणार ते, त्यासाठी शहरातच जावं लागणार.
2: किंवा शहरातून कोणीतरी आला तरी पाहिजे.
1: बरोबर काकी, जयरामाचार्यांच्या अटकेमुळं आपण सर्वांनाच दुःख झालंय. या सत्याधाऱ्यांविषयी सगळ्यांना चीड आहे.
0: पण हे पोलीस आपल्या लोकांना असेच एक एक करून पकडून न्यायला लागले तर आपलं हे काम यशस्वी कसं होणार?
1: होईल सिनू, पोलीस एकाला नेतील पण त्या एकाची जागा घ्यायला 10 येतील.
2: पण ते 10 येतील कुठून?
1: काकी त्याची काळजी तुम्ही अजिबात करू नका. जनजागृती चांगली होतीये, लोकांना स्वातंत्र्याचं महत्व पटायला लागलंय, आपली गुलामगिरीतून सुटका व्हावी असं प्रत्येकालाच वाटू लागलंय. हे बघा, आता मला सांगा, तुम्ही बायका पहिल्यांदा अशा कार्यात भाग घ्यायच्यात का?
2: अरे का नाही, राणी अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाई लढल्यास ना.
1: पण काकी, अशा हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच महिला होत्या, पण गांधीजींच्या सत्याग्रहानं गावन गाव ढवळून गेलेत. गावातल्या प्रत्येकाचं मन, त्याची मनस्थिती बदलते. आता आपल्याच गावचंच बघा ना, तुम्ही महिलांनी एकत्र येऊन महिला मंडळाची स्थापना केली.
2: हे मात्र खरंय.
1: मग
2: दिवसातल्या कामाच्या गडबडीतून थोडा वेळ आम्ही महिला काढतोच, इथं येतो, चर्चा करतो आणि पुढच्या योजनेची आखणी करतो.
1: काकी, त्या महात्म्याच्या नावाची जादू आहे. गांधींच्या एका इशाऱ्यावर सर्वस्व अर्पण करायला प्रत्येक जण तयार झालाय.
0: जात, धर्म, पंथ, भाषा सगळं सगळं विसरून सगळे एकत्र आले.
1: अगदी बरोबर. अरे मूर्ती अय्यर आहेत का? कोण आहे? अरे सुरप्पा, तुम्ही बसा ना, खूप दिवसांनी आलात. कसे आहात आणि इकडे कसे काय आलात?
3: अरे या गावची कोणाची रजिस्टर पत्र असली तरच येतो. 6 कोसाच्या आसपास गावात डाक वाटणारा मी एकटाच, तेव्हा काम असल्याशिवाय येणं होतच नाही. हे घे, तुझं पत्र आहे.
1: माझ?
3: तुझ्या घरी गेलो होतो पण तिथे कळलं की तू रंगमा काकीच्या घरी आहेस. देश स्वतंत्र व्हावा म्हणून काम करतोयस, पण बेटा थोडं जपू, फार मोठं जोखमीचं काम आहे हे.
1: जोखमीचं?
3: बेटा कांतापुरा गावात पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली.
1: काय, आमच्या कांतापुरा गावात पोलीस? पण कुठे आहेत?
3: गावाबाहेर स्केफिंग्टन साहेबाचा फार्म हाऊस आहे ना, तिथंच. इथे येण्यापूर्वी मी तिथे गेलो होतो डाक द्यायला.
1: बर,
3: तिथं पोलीस शिपाई याच गावातला तो भेटला, तो सांगत होता की या गावातले लोक इंग्रजांविरुद्ध लढ्यात उतरले पण आम्ही त्यांचा लढा हणून पाडू, त्या सगळ्यांना मारून टाकू.
1: अरे पाहूया, आम्ही पण त्या दिवसाचीच वाट बघतोय. बघूया कोण कुणाला हाणून पाडतोय ते, कोण विजयी होईल ते पण बघू.
3: बरं, मी चलतो. राम राम.
1: राम राम.
2: कुठून आले पत्र?
1: कारवारहून, संघटनेच्या ऑफिसमधून. काय म्हटलंय? हां महोदय, कांतापुरा गावात आपण संघटनेचं काम करताय, आनंद वाटतोय, पण संघटनेच्या व्यापक कार्यक्रमाचं स्वरूप समजावून घेण्यासाठी, अंतिम ध्येय जाणून घेण्यासाठी

0: संघटनेच्या मुख्य कार्यालयात या. आणि काय म्हटलंय खाली, हा, कीर्तनकार जयरामाचार्यजींच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत, कळावे.
1: पण बेटा, या लोकांना तुझ्याविषयी कसं काय कळतं?
0: अगं, वर्तमानपत्रात जयरामाचार्यांच्या अटकेची बातमी छापून आली. आपल्या गावचा आणखी बातम्या वार्ताहराकडून यांना कळल्या असणार.
1: बरं, ते जाऊ दे. तू कारवारला कधी जाणार आहेस?
0: लगेच जायचा विचार करतोय. अगं, बसने एका तासाचा तर प्रवास आहे. संध्याकाळच्या आत परत सुद्धा येईन मी.

0: ना, किती वाजलेत?
1: पावणे पाच, पण तू काळजी करू नकोस, कोणत्याही क्षणी मूर्ती येईल.
2: सीनू, मूर्ती येईपर्यंत आपण गांधीजींचं गीत गाऊया.
0: चालेल.
2: मग तूच अगोदर सुरू कर ना.
3: थांबा थांबा, कॅपिटल साहेबांच्या फार्मवर गांधीजींचं नाव घ्यायला बंदी आहे आणि तुम्ही गीत गाताय. बंद करा, आधी बंद करा.
2: सीनू, याच्यासोबत आणखी तीन पोलीस शिपाई आहेत, बघ ना मागच्या बाजूला उभे आहेत, बघ ना.
1: हे बघा, आम्हाला जसं वाटेल तसं करू. गांधी बाबांचं गाणं गावाचं वाटलं गाणार.
3: ए, जास्त बडबड करू नकोस, गोळ्याने चाळणी करून टाकेन तुझ्या शरीराची.
2: अरे ते बघा, मूर्ती येतोय.
3: ए तिथंच थांब, खबरदार फाटकाच्या आत पाऊल टाकलंस तर.
4: अरे तू कोण अडवणार मला?
3: तू आत यायचं नाहीस, मी तुला अडवणारच. कॅपिंटर साहेबांचा आदेश आहे तसा.
4: साहेबांचा आदेश?
3: हा.
4: अरे कोण तुझा साहेब? आमच्याच गावात आम्हाला यायला जायला बंदी करणारे तुम्ही कोण? मी काही कोणाचा गुलाम नाही, कायद्याने पण नाही. सोड, माझा रस्ता सोड.
3: हे बघ, तुला सांगितलं समजत नाही का?
4: बघ, आतमध्ये येण्याचा मला पूर्ण अधिकार आहे आणि या माझ्या लोकांसमवेत बोलण्याचा, त्यांच्याशी गप्पा मारण्याचा देखील मला पूर्ण अधिकार आहे. चल, हो बाजूला मुकाट्यानं, मला आत येऊ दे.
3: हे बघ, पुन्हा तेच सांगितलं ना तुला, आत येता येणार नाहीस, समजलं?
4: मी येणारच, बघू काय करतोस ते. तू कसा अडवतोस तेच बघतो.
3: फाटकाच्या आत पाय तर ठेव, तनमिळा तुम्ही हाताचा देतोस की नाही बघ.
4: हा, तरी देखील मी येणारच.
1: आई ग दिवा रे. अरे अरे अरे, मूर्तीला तो मारतोय.
2: बंदू भगिनी ना, मारा या पोलिसाला.
0: अरे बघताय काय, काहीच करून काढ्या आणि मारा या हरण खोराला.
1: नाही नाही बंधू न, आई ग नाही नको नको.
4: अरे मारामारी करू नका.
3: आज येऊ नको म्हणून सांगितलं होतं ना.
4: हे बिलकुल, हे महात्मा गांधींच्या मार्गानेच आपल्याला जायचंय. अरे अरे, हा मार्ग गांधीजींचा नव्हे. आई ग, शांत शांत व्हा, शांत व्हा माझ्या बंधून, शांत व्हा. अरे अरे, हिंसेचा रस्ता आपल्याला नको. अरे
0: अरे अरे, मूर्तीच्या डोक्याला लागलंय रक्त, येतंय तोंड पण सुजलंय.
1: मूर्ती मूर्ती, चल आज चल तू.
4: रचना रचना, तू त्या पोलिसाला मारायला नको होतस.
0: अरे पण मूर्ती, त्यामुळेच ते पोलीस कसं पळून जात आहेत बघ.
2: तो बघ, शिपाई कसं लंगडत पळतोय ते.
3: हे बघा, हे बघा, याचा बदला घेईन मी. तुम्हा सर्वांना जेलमध्ये नाही कडी पळायला पाठवलं तर नावाचा फुल तोला नाही.
2: अरे जा रे, अगोदर घरी जाऊन मलमपट्टी तर करून.
4: शांत व्हा रे, शांत व्हा. अरे सगळ्यांनी शांत व्हा.

नभोनाट्य सादर झालं कांतापुरा. मूळ इंग्रजी लेखक डॉक्टर राजाराव. हिंदी नभोनाट्य रूपांतर बी एस भटनागर. मराठी रूपांतर गोविंद मुकाशी. सादर करते होते गोविंद मुकाशी. यामधील भूमिका आणि कलाकार मूर्ती अनिल दांडेकर. नरसम्मा सुधा घाणेकर. दोरे पहिला सरुप्पा बिपिन पवार. रंगम्मा सीमा मोरे. अचक्का जयवंती खरे. शिपाई शशी लाखन. ऑफिसर आणि दुसरा अजित पाटील. सिनू अमोल रेडीज. जयरामाचार्य नेता आणि दवंडीवाला सुरेश भावे. मदन्न विलास जाधव. रचना निशा आंबेकर.

0: इन्स्पेक्टर मिलिंद कांबळे, सतम्मा सुरेखा राणे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: नवनाट्य अंतर्गत आपण ऐकत होतात कांतात पुरम या नाटकाचा आज भाग पहिला आपण ऐकला.